ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे. अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. भक्तिरसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तिधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा.

0: एक मन एक प्रार्थना, एकच तोही आपलासा, त्याच्यासाठी त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात. ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: भाविक भक्तांना सादर निमंत्रण. भव्य दिव्य श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा महाराणी रथयात्रा महोत्सवाचं शनिवार दिनांक 18 जुलै रोजी दुपारी 2 वाजता धाराशिव नगरीमध्ये आयोजन. स्वयंवर मंगल कार्यालय ते काळामारुती मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे बारशी नाका इथे समारोप. तदनंतर महाप्रसादाचं आयोजन. प्रमुख अतिथी माननीय जिल्हाधिकारी श्री कीर्तिकिरण एच पुजार, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष माननीय ऍडव्होकेट गजानन चौगुले. तेव्हा सर्व भाविक भक्तांनी यथोचित सहकार्य करून सहभागी व्हावं असं आवाहन इस्कॉन धाराशिव यांनी केलं आहे.

0: ભાવિક ભક્તાના સાદર નિમંત્રણ ભવ્ય દિવ્ય શ્રી શ્રી જગન્નાથ બલદેવ સુભદ્રા મહારાણી રથયાત્રા મહોત્સવાચ શનિવાર દિનાંક 18 જુલાઈ રોજી દુપારી 2 વાગતા ધારાશિવ નગરી મધ્ય આયોજન સ્વયંવર મંગલ કાર્યાલય તે કાળામારુતિ મંદિર તે છત્રપતિ શિવાજી મહારાજ ચોક માર્ગે બારશી નાકા ઇથે સમારોહ તદનંતર મહાપ્રસાદાચે આયોજન પ્રમુખ અતિથિ માનનીય જિલ્લાધિકારી શ્રી કીર્તિકિરણ એચ પૂજાર વિશ્વ હિન્દુ પરિષદેચે જિલ્લાધ્યક્ષ માનનીય એડવોકેટ ગજાનંદ ચૌગુલે તેવા સર્વ ભાવિક ભક્તાની યથોચિત સહકાર્ય કરુન સહભાગી વાવ અસા આવાહન ઇસ્કોન ધારાશિવ યાની કેલા આહે.
1: चला निरोगी धाराशिव घडवूया. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच महाराष्ट्राचे लाडके लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दिनांक 22 जुलै 2026 रोजी धाराशिव येथे भारतीय जनता पार्टी धाराशिवच्या वतीने भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या महाआरोग्य शिबिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव आणि तेरणा वैद्यकीय महाविद्यालय नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांवर मोफत तपासणी सल्ला व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव. वेळ सकाळी 9 वाजल्यापासून. गरजू रुग्णांनी या महाआरोग्य शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा. आपल्या कुटुंबातील सदस्य नातेवाईक मित्र आणि शेजाऱ्यांनाही ही माहिती जरूर सांगा. चला निरोगी धाराशिव घडवूया. दिनांक 22 जुलै सकाळी 9 वाजता. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव. उपस्थित राहायला विसरू नका असं आवाहन युवा नेते माननीय मल्हार पाटील धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षा माननीय अर्चनाताई पाटील आणि माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे. आपली पसंत आमची आवड. मनस्वी संगीत शेती महिला आरोग्य विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध. तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा आनंदी रहा.
2: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज. मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण जाणून घेत असतो अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात आपलं शिक्षण घेतलेलं असतं आणि आता यशाच्या अशा मार्गावर असतात की त्यांचा हा यशाचा प्रवास म्हणजे आपल्यासाठी प्रेरणादायक असतो. अशाच पद्धतीनं आज आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे कुमारी अस्मिता लहू मेंढे हिला. ती मुळता राहणारी सांज्याची म्हणजे आपल्या धाराशिव तालुक्यातील आहे आणि ती आत्ता नुकतीच म्हणजे 2024 याच वर्षामध्ये ती पासआउट झालेली आहे सिव्हिल या ब्रँचमधून. आणि तिचं लक म्हणा नशीब म्हणा किंवा तिचे प्रयत्न म्हणा ते इतके चांगले आहेत की ती पासआउट होत असतानाच जिल्हा परिषद धाराशिव येथील बांधकाम विभागामध्ये सध्या सब डिव्हिजन तुळजापूर या ठिकाणी सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या पदावरती आता सध्या कार्यरत झालेली आहे. आणि आज ज्यावेळेस हा इंटरव्ह्यू आपण तिचा रेकॉर्ड करतोय त्यावेळेस 1-3 दिवस झालेले तिला ऑफिस जॉईन करून आणि ती ऑफिसवरून थेट रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये आलेली आहे यशोगाथा सांगण्यासाठी. तर सर्वप्रथम अस्मिता, मी तुझं स्वागत करतो रेडिओ तेरणाच्या वतीनं.
3: थँक्यू सो मच सर.
2: आता खरं तर आम्ही अभिनंदन करतोय आणि तुझ्या चेहऱ्यावर ते दिसून येत आहे की कॉलेज सुटल्यानंतर किंवा कॉलेज संपल्यानंतर नेमकं काय करायचं हे प्रश्नचिन्ह घेऊन जे बरेचसे विद्यार्थी फिरत आहेत तसं काहीच न दिसता तुझ्या चेहऱ्यावर एक असं दिसतंय की यस, ऑफिसमधून एक आलेली आहे, थकलेली मुलगी आहे, आता मी ऑफिसमध्ये काहीतरी काम करते असं काहीतरी चेहऱ्यावर भाव दिसतायत. तर सगळ्यात अगोदर हे सांग की हे फिलिंग कसं आहे की इंजिनिअरिंग कम्प्लीट करता करताच तुला जॉब भेटलेला
3: आहे. सर फिलिंग तर खूप प्राऊड फिलिंग आहे. स्टार्टिंगला तर एकच मनामध्ये एम होतं की डिग्री संपायच्या आत एखादी तरी सरळ सेवा क्रॅक करायची होती आणि त्यानंतर नेक्स्ट क्लास 1 क्लास 2 तर एम आहेच, बट डिग्रीपर्यंत ॲटलिस्ट ज्यासाठी इलिजिबल होते त्यासाठी एक प्रयत्न होता की ते एम कम्प्लीट करायचं होतं. मग फर्स्ट एम तरी कम्प्लीट झाले, आता नेक्स्ट टार्गेट नेक्स्ट एक्झामवरती असेल.
2: बर मग आता खरं तर याची सुरुवात जर म्हणायला गेलं तर दहावी पास झाली की वडिलांना खरं तर आनंद असतो दहावी पास झाली म्हणून मुलगी, पण सगळ्यात मोठं टेन्शन असतं की अरे 11-12 कुठे घालावं आजच्या युगाप्रमाणे. 11-12 तू कुठे होते हे पण सांग, आणि पुन्हा 11-12 झाल्यानंतर पुन्हा एकदा नवीन असतं की अरे मुलगी पुढे काय करणार, तर हे अगोदर थोडंसं सांगतो.
3: 10वीचा रिझल्ट आल्यानंतर
2: 10वी कुठे झाली?
3: 10वी माझी छत्रपती शिवाजी हायस्कूल धाराशिव इथे झालेली आहे. मग 10वीमध्ये 98.40 असा माझा पर्सेंटेज आले होते, ते पाहून एक आनंद होता की मी मेडिकलमध्ये जाऊ शकते. मग विचार केला की आपण मेडिकलची प्रिपरेशन करावी, आणि त्यासाठी मग मी लातूरमध्ये शाहू कॉलेज येथे ॲडमिशन घेतले. बट माझा स्कोर कमी आला नीटचा, मग त्यामध्ये जास्त रिपीट करण्यामध्ये पण इंटरेस्ट नव्हता जास्त असं, त्यामुळे मग मी विचार केला की आपण इंजिनिअरिंगमध्ये पण यावं, कारण मला लहानपणापासून ड्रॉइंगची देखील खूप आवड होती, आणि मग त्यामुळे मी आली इकडे इंजिनिअरिंग चूज केले.
2: म्हणजे तुझं नीट आणि एमएससीईटी दोन्ही एक्झाम तू दिलेले होते?
3: हो, दिला होता.
2: अच्छा, मग इंजिनिअरिंगचं असं होतं म्हणून आयआयटी जेईचं असं काय डोक्यात नव्हतं?
3: नाही, ते नव्हतं.
2: जास्त मेडिकलला जायचं, 10वीला चांगले मार्क पडले.
3: येस येस.
2: अच्छा, मग ज्यावेळेस 12वीचं तुझं शाहू कॉलेजला एवढं सगळा विषय झाला, मग तू 13 इंजिनिअरिंग कॉलेज निवडण्याचं कारण काय होतं, आणि मग घरच्यांनी तुला कसं सपोर्ट केला ते एक सांग.
3: स्टार्टिंगला कोरोना पिरियड होता जेव्हा मी ॲडमिशन घ्यायचं ठरवले त्यावेळेस. मग इतर बाहेरचे कॉलेजेस खूप माहिती देखील होते, बट 13चं पप्पा देखील इथं सेवक म्हणून अगोदर होते. मग त्यामुळे मी आणि आपल्या रिझल्ट कॉलेजचा रिझल्ट देखील खूप छान आहे असं ऐकले होते, त्यामुळे मी इथं यायचं ठरवले.
2: अच्छा, मग तुला हा निर्णय घेत असताना काय अशा सगळ्यात चांगल्या गोष्टी जाणवल्या की तू धाराशिव जिल्ह्यातलीच मुलगी, एक तर खर्च पण सगळ्या दृष्टिकोनातून कमी होणं, कॉलेज पण सगळं चांगलं आहे, असं तुला सगळे फुलफिलमेंट झाले तुझ्या परत?
3: येस सर. आपले एम तरी गव्हर्नमेंट एक्झाम क्रॅक करायची होती, मग त्यामुळे आपण स्टडी कुठेही करू शकतो हे देखील एक माइंडमध्ये ठेवायला, माइंडमध्ये माहिती होतं की आपण कुठेही राहिलो तरी अभ्यासच करायचा आहे, मग इथे राहून तरी आपण करू शकतो, मग त्यासाठी मी इथेच ॲडमिशन घ्यायचं ठरवले.
2: बरं, मग आता ज्यावेळेस तू इथे ॲडमिशन घेतलं, एकतर कोरोनाचा काळ होता, काही पहिले 1-2 वर्ष समजा ऑनलाईन गेले असतील किंवा बाकी सगळा विषय असेल, मग त्यानंतर तू तुझी स्टडी कशी ठेवली, तुझं एम कसं होतं, त्या एमच्या नुसार फक्त कॉलेजची स्टडी करणं एवढाच विषय नव्हता, तर मग तुला ते जसं म्हणतेस की तुला क्लासहून अधिकारी होणं ह्या पण तुझ्या डोक्यामध्ये सायमल्टेनियसली गोष्टी चालू होत्या, तर तुझं कॉलेजचं जे करिक्युलम राहिलं ते कसं राहिलं सांग.
3: सर, मी कॉलेजमध्ये तरी रेग्युलर असायची स्टार्टिंगला, तर फक्त कॉलेज लेक्चर्स कंटिन्यू मीन्स रेग्युलर करायची, कारण इथे जे शिकवलं जातं त्या बाहेरचे तरी क्वेश्चन्स नाही आहेत हे तर माहिती होतं, मीन्स टेक्निकल इथेच राहून स्ट्रॉंग करायचं होतं, आणि घरी जाऊन नंतर मी नॉन टेक्निकल कव्हर करायची, कॉलेजच्या व्यतिरिक्त जो वेळ मिळायचा ते घरी जाऊन नंतर नॉन टेक्निकल पाहायची.
2: बर, आणि रेग्युलर कॉलेज असल्यानंतर प्रॅक्टिकलचा भाग आहे, बाकी सगळ्या गोष्टी आहेत. मग तुला असं वाटत नव्हतं का कधी, म्हणजे एका क्षणाला असं कोणाला तरी वाटतं की तुला 10वीला चांगले पर्सेंटेज पडलेले होते, नीटचं तुझं समजा स्वप्न जरी पूर्ण नाही झालेलं असतं तर तू इंजिनिअरिंगमध्ये येण्याचा विचार केला,
3: मग
2: सगळा ओढा कुठेतरी आयटी सीएससी एआयडीएस अशा सर्व ब्रँचकडे असताना सिव्हिल निवडण्याचं मग काय कारण होतं एवढा विषय?
3: सिव्हिलमध्ये येण्याचा मेन हेतू म्हणजे माझे पप्पा, कारण पप्पा छोटे मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत, ते काही छोटे काम देखील करतात, मग त्यामुळे ते नेहमीच मला बोलायचे एखाद्या कामाबद्दल, त्यांनी काही इस्टिमेट केलेलं असेल तर ते सांगायचे, मग ते रोज रोज तेच पाहण्यात होतं, मग त्यामुळे पप्पांनी सांगितलं की थोडंसं इकडे पण आपल्या मुलींसाठी आहे संधी, चांगल्या संधी आहेत, त्यामुळे मी त्यांच्यामुळे आले जास्त करून.
2: बरं, तुझ्या वडिलांचं इन्स्पिरेशन तुला होतं की ठीक आहे सिव्हिलमध्ये सुद्धा जाऊन मुलगी काही ना काहीतरी करू शकते, हे सुरुवातीचा फेज समजा जे की तो ॲडमिशन घेण्याच्या अगोदर किंवा ॲडमिशन घेतल्यानंतरचा विषय होता, मग ह्या सगळ्या गोष्टी करत असताना साईड बाय साईड डोक्यामध्ये जे डेली रुटीन असतं ते रुटीन कसं होतं, म्हणजे तुझ्या अभ्यासाचा प्रकार कसा होता, सरांशी इंटरॅक्शन असेल, सरांसोबत काही गायडन्स घेण्याचा विषय असेल ते पण थोडंसं सांग.
3: मी स्टार्टिंगला स्टाफशी बोलताना थोडीशी घाबरायची, बट काही दिवसांनी लक्षात आलं की असं घाबरून कॉलेज मधून पास आउट झाल्यानंतर हे घाबरणं आपल्यासाठीच घातक ठरणार आहे. जेवढे आपण इथे राहून फ्रँकली आपण जे काही आपल्या कन्सेप्ट आहेत जेवढे आपण क्लिअर करतो ते आपल्यासाठीच इम्पॉर्टंट आहेत, पुढे चालून त्याच कन्सेप्ट नंतर बाहेर गेल्यानंतर लोक विचारल्यानंतर ते आपल्याला यायला पाहिजेत. मग मी थोडंसं इथं आल्यापासून किंवा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमध्ये देखील डिप्लोमा केल्यामध्ये करताना तिथे सरांशी पण बोलायची काही
2: अगोदर पॉलिटेक्निक झालेलं
3: आहे
2: म्हणजे तो डायरेक्ट सेकंड इयरला अच्छा मग हे नाही सांगितलं हे मध्येच म्हणजे काहीतरी एक ट्विस्ट आला ना मग तुझं शाह कॉलेज नंतरचं हे कसं झालं मग नेमकं
3: हे मी माझं 11वी 12वी मध्ये पीसीबी ग्रुप होता मग त्यामुळे मला डायरेक्ट इंजिनिअरिंगला ऍडमिशन नव्हतं मिळत मग मी डायरेक्ट सेकंड इयर ऍडमिशन गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक धाराशिव इथे घेतले
2: अच्छा म्हणजे तिथं पण सेकंड इयरला डायरेक्ट
3: सेकंड इयर डायरेक्ट येस ते केल्यानंतर मग समजलं की सरळ सेवा देण्यासाठी डिप्लोमा कंपल्सरी होता त्यावेळेस 12+ degreeवाले अलाउड नव्हते मग त्यासाठी डिप्लोमा करणं थोडंसं महत्वाचंच होतं कारण सरळ सेवा तरी करायचीच होती क्रॅक म्हणून मग मी डिप्लोमा करायचा निर्णय घेतला आणि ते
2: डिप्लोमा तू सिव्हिलमध्येच केला
3: हा सिव्हिलमध्ये केला
2: ओके ओके आणि मग पुन्हा त्याच्यानंतर तू इंजिनिअरिंग कॉलेजला अच्छा आता हा मध्ये एकदमच अचानक टर्न आल्यामुळे ते लक्षात नाही आलं पण एनिवे तर मग तुझं ते डिप्लोमाचं आणि इंजिनिअरिंगचं डिग्री पूर्ण करणं मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये हे सरळ सेवा किंवा अशा पद्धतीचं एमपीएससी यूपीएससीच्या एक्झाम देणं हे कसं होतं नेमकं डोक्यामध्ये
3: आमच्या डिप्लोमामध्ये एक कोटमाळे सर म्हणून आहेत ते यूपीएससी क्रॅक केलेले सर होते मग कुठे ना कुठे या टेक्निकलमध्ये ते एक आदर्श होते माझ्या पुढे की सरांसारखं काहीतरी करायचंय आणि स्टार्टिंगला नवीन आल्यानंतर थोडस समजत नव्हतं बट सर्व स्टाफने तिथे देखील खूप सपोर्ट केला आणि तिथून पण पास आउट चांगल्या स्कोरने झाले
2: बर बर तर मित्रांनो आपण जे चर्चा करत आहोत ते अस्मिता लहू मेंढे हिच्याशी ती सांजा येथील राहणारी आहे 2024 ते तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून पासआउट झालेली आहे सिव्हिल ब्रँचमधून सध्या जिल्हा परिषद धाराशिव बांधकाम विभागाअंतर्गत सब डिव्हिजन जे आहे तुळजापूर त्या ठिकाणी सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या पदावरती कार्यरत आहे आणि जसं आपल्याला आता लक्षात आलं की ती 10वीला चांगल्या पर्सेंटेजनं पासआउट होती नीटचं तिला म्हणजे सक्सेस नाही मिळाला म्हणून ती परत इंजिनिअरिंगचं सक्सेस मिळवण्यासाठी बेसिकपासून स्टार्ट केला आणि पॉलिटेक्निकला ॲडमिशन घेऊन पुन्हा त्यानंतर आता इंजिनिअरिंग कम्प्लीट केलेलं आहे तर एवढ्या सगळ्या ट्रान्झिशनमधून जात असताना हा अभ्यासाचा प्रकार आहे किंवा ह्या बाकी सगळ्या गोष्टी आहेत आपण खरं तर डायरेक्ट हे तुझं सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट ह्या पदावर निवड कशी झाली त्याची प्रोसेस कशी होती परीक्षा कशी होती हे पण आपण जाणून घेणार आहोत पण सुरुवातीला या पदापर्यंत जाण्यासाठी किंवा अशा पद्धतीची परीक्षा देऊन लगेचच आपलं कॉलेज संपल्यानंतर आपल्याला एक जॉब मिळावा ही जी आपली सर्वसामान्यांची अपेक्षा असते म्हणजे जसं की तू तुझे वडील म्हणते की अगोदर सेवक होते घरची परिस्थिती आर्थिक थोडीशी समजा कमी जास्त असू शकते तर हे तुझं अभ्यासावरचं कॉन्सन्ट्रेशन ह्या कशा पद्धतीनं करावं वाटलं किंवा कसं केलं ते सांग घरच्या परिस्थितीसह
3: घरची परिस्थिती सांगायचं म्हटलं तर नक्कीच बाबाचं उदाहरण आहे याबद्दल कारण ते म्हणजे डोळ्यासमोर ते दिसायचं की ते पहाटे केव्हा केव्हा पाणी द्यायला जायचे शेतामध्ये ऊस होता आमच्या मग ते पहाटे किंवा रात्री लाईट केव्हाही असायची रात्री मग ते थोडंसं कुठे ना कुठे ते दिसायचं की त्यांनी शेतात जातात मग ते वर्क आपल्याला करणं पुढे चालून होत नाही त्यामुळे मग ठरवलं की स्टडी केल्याशिवाय पर्याय नाही
2: मग आता हा स्टडीचा भाग सगळा तुझ्या डोक्यामध्ये होता पण सोबत म्हणजे कॉलेज आहे कॅम्पस आहे सराउंडिंग आहे मोबाईल आहे सोशल मीडिया आहे रील्स आहेत
3: येस येस
2: मग काय ह्याचं कसं मॅनेजमेंट केलं
3: याचं मॅनेजमेंट करण्यासाठी सर्वप्रथम मी आपल्या सर्व स्टाफचे आभार मानेन कारण त्यांनी काही असं यूट्यूब चॅनल्स देखील असतात मग आपले स्टाफकडून देखील काही यूट्यूब चॅनल्स समजले होते की त्यामधून आपल्याला प्रिपरेशन करण्यासाठी खूप हेल्प होऊ शकते मग यामध्ये हेल्प करायची जास्त हेल्प मिळाली म्हटलं तर पिंपळे मॅडम पवार सर त्यानंतर आकाश जगताप सर शेख सर यांनी खूप प्रयत्न केले आणि त्यांनी खूप गायडन्स देखील केला आणि यूट्यूब चॅनल्सची देखील काही वेळा माहिती मिळायची मग तेच मी रेफर करत गेली

0: काहीतरी रील्स टाकाव्यात, फेसबुकवर टाकाव्यात?
1: इन्स्टाचं अकाउंट होतं माझं, बट ते अकाउंट होतं ड्रॉईंग रिलेटेड, कारण मला लहानपणापासून स्केच काढणं किंवा ड्रॉईंगमध्ये लहानपणापासून इतकी आवड की बस ते.
0: आता हे प्रश्न विचारण्याचं कारण काय आहे की बऱ्याच वेळेस डिस्ट्रक्शन होतं ना.
1: येस येस.
0: सोशल मीडियाचा प्रोडक्टिव्ह वापर कसा करावा आणि डिस्ट्रक्टिव्ह वापर कसा करावा ह्या दोन्ही गोष्टी समोर असतात. तू एक मुलगी या भागातली, ह्या सगळ्या गोष्टी नजरेसमोर येतात. तर इतर मुलींनी पण कशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी, कारण तुला, तू आज यशस्वी आहेस ना, तुला म्हणजे एक जॉब भेटलेला आहे, सेक्युअर जॉब भेटलेला आहे.
1: yes,
0: तुला पुढे क्लास वन वगैरे अधिकारी व्हायचं आहे, दोन चार वर्षामध्ये ते पण झालेलं तुला पाहायचं आहे, मला तो होणार आहे समजा. तर ह्या सगळ्या गोष्टीचा कसा विचार करायला हवं हे मला तुझ्याकडून ऐकायला आवडेल की हे मॅनेजमेंट कशी करायची. मग
1: ज्याप्रमाणे मी आत्ता सांगितले की यूट्यूबचा वापर खूप मी करायचे, बट माझं विजन क्लिअर होतं की आपल्याला एकतरी जॉब क्रॅक करायचा होता, मीन्स हातात इथून पास आउट झाल्यानंतर जॉब तरी हातात असला पाहिजे. ते विजन आपल्याला अचीव करण्यासाठी मी यूट्यूब यूज करायचे, खूप यूज करायचे. अक्षरशः रात्री एक एक वाजेपर्यंत मी यूट्यूबवरतीच असायची, पण जे काही कन्सेप्ट येत नाहीत फक्त ते कन्सेप्ट सर्च करायचे आणि त्या रिलेटेड जे काही व्हिडिओज येतात ते टोटली पाहायचे. असं नाही की एखादा व्हिडिओ पाहून बॅक घेतलं, असं नाही, टोटल पाहायचे. मीन्स प्रत्येकाचे कन्सेप्ट वेगळे, एक्सप्लेन करण्याच्या ट्रिक्स असतात, त्यानुसार आपल्याला कोणती इझी जाते ट्रिक्स तेवढी ट्रिक्स घ्यायचे. आणि
0: या पद्धतीने अभ्यासाचा आणि त्याचा प्रोडक्टिव्ह वापर केला, रादर दॅन की जर व्हिजन क्लिअर असेल तर आपल्याला त्याचा प्रोडक्टिव्ह युज करता येईल.
1: सर येस.
0: अच्छा, तर ह्या सगळ्या गोष्टी तुझ्या झालेल्या होत्या, तुझं एकतर अभ्यासामध्ये तुझं कॉन्सन्ट्रेशन झालं होतं, सगळं झालं होतं. मग हे कधी तुला रिअलाइज झालं की अशा पद्धतीचं जिल्हा परिषद धाराशिव मधल्या कुठल्या तर जागा निघालेल्या आहेत, त्याच्यामध्ये फॉर्म भरायला हवा आणि त्याची स्टडी कशी असते किंवा काय असते, याचं काही तू मग नियोजन केलं, तुला कसं माहीत झालं?
1: सर हे माहिती मला माझ्या भैयामुळे झालं, कारण भैयाला जास्त, तो माझ्यापेक्षा मोठा आहे, त्याला जास्त अपडेट्स येतात. मग त्यांनी त्याचा फॉर्म भरायचा असताना त्याने
0: काय करतो तो?
1: भैयाचं सध्या एम ए झालेला आहे, तो स्पर्धा परीक्षेचं प्रिपरेशन करतोय सध्या. मग त्यांनी त्याचे फॉर्म भरताना माझ्या पण जागा पाहिल्या आणि मला सांगितलं की असं असं जागा निघाल्यात, फॉर्म भरून घेऊयात म्हणून. मग आणि इथून पण त्यांनी फॉर्म भरल्यानंतर पण नॉन टेक्निकल माझं थोडंसं वीक आहे, मग त्याचं नॉन टेक्निकल स्ट्रॉंग आहे. मग मी टेक्निकल कव्हर करायची, पण नॉन टेक्निकलमध्ये माझ्या भैयाचा सपोर्ट खूप होता. त्यामध्ये काय वाचायचं काय नाही, सरळ सेवासाठी वगैरे तो पण प्रिपेअर करायचा. मग माझ्यापेक्षा एक एक्सपिरियन्स त्याला जास्त होता त्यामध्ये, आणि तो चलत येता जाता मला सांगत
0: राहायचं. एकत्र जर बहीण भाऊ फक्त भांडणच करावं असा विषय नाही, अशा पद्धतीने सपोर्ट पण एकमेकांना होऊ शकतो.
1: येस येस. आणि भैया बोलताना नेहमीच स्टडीच बोलायचं माझ्याशी, दुसरा विषयच नाही निघत आमच्यामध्ये.
0: मग आता हे ज्यावेळेस परीक्षेचा फॉर्म निघाला, भरला, मग त्याच्यानंतर हे किती दिवसाचा असा स्टडीचा पिरियड होता, कॉलेज पण सुरू असेल किंवा स्टडी पण असेल, तर कसं मॅनेज केलं सांग.
1: हा पिरियड हा जवळपास 4-5 महिन्यांचा होता, कारण ZP च्या एक्झाम्स नेहमी पोस्टपोन व्हायच्या, आणि त्यामुळे जवळपास 3-4 महिने लेट झाली होती एक्झाम. ही एक्झाम झाली होती 23 डिसेंबर 2023 मध्ये. मग त्यामुळे नेहमी पोस्टपोन होत असताना आपलं जे काही रिव्हिजन आहे ते जास्त टाइम्स रिवाईज होऊ लागलं. मग त्यामुळे त्याचा नक्कीच बेनिफिट झाला यामध्ये. असं नाही एकदाच थोड्याशा वेळामध्ये आपण ते प्रिपेअर करताना थोडा कमी टाइम किंवा कमी रिव्हिजन होऊ शकते, बट आपण ह्या पॉझिटिव्ह वेने पण याला घेऊ शकतो. जेव्हा पोस्टपोन होतं तेव्हा आपण जास्त टाइम्स रिव्हिजन करू शकतो.
0: अच्छा, मग आता हे सगळं रिव्हिजनचं झालं, सगळं झालं, आणि ज्यावेळेस मग तुला हे सरळ सर्वेची परीक्षा होती ज्या दिवशी ऍक्च्युली, त्या दिवशी काय झालं नेमकं, त्याच्यानंतर कसा कसा रिझल्ट लागला किंवा काय विषय होता ते एक सांगतो.
1: ही एक्झाम स्पेशली देण्यासाठी आम्ही गेलो होतो निलंग्याला. मला ट्रॅव्हलिंगचा त्रास आहे, मग मी
0: निलंगाला
1: होती. हो, याचा टाइम होता 11:30 पण निलंगा किती किलोमीटर आहे एवढं समजलं, पण ते जाताना किती लांब आहे आपल्याला बाईकवरती जायचं होतं, पण किती वेळ लागतो काही माहीत नव्हतं. येस. आणि सकाळी डिसेंबर महिना म्हणजेच नक्कीच हिवाळा होता, सकाळी खूप थंडी होती, आणि मी पप्पांना घेऊन बाईकवरती आम्ही निलंग्याला गेलो होतो 5:00 आणि तिथे गेल्यानंतर इतके पाय वगैरे गारठले होते, एक्झाम द्यायची पण कॅपॅसिटी राहिली नव्हती दोघांची पण. पप्पांचंच पाहून मला तर त्यांचीच काळजी जास्त होती.
0: बरं, मग आता ही परीक्षा मग दिली कशी, मग एवढ्या सगळ्या टेन्शन मध्ये का ते परीक्षेला समोर गेल्यानंतर ध्येय समोर दिसलं?
1: येस सर, परीक्षेला गेल्यानंतर नक्कीच ध्येय समोर होतं. पहिल्यांदा
0: बाकी सगळं हा त्रास विसरून गेले
1: हो.

0: आणि पप्पांचा त्रास पाहून नक्कीच त्यांच्यापेक्षा एक्झाम मध्ये जास्त स्कोर करणं हेच इम्पॉर्टंट होतं, कारण त्यांना त्यांचा आनंद आणायचा होता ना त्यामुळे.
1: मग आता ह्या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर अस्मिता, ज्या वेळेस हा रिझल्ट आला तुझा, तर रिझल्ट आल्यानंतर नेमका तुला कधी कळाला रिझल्ट, आणि रिझल्टमध्ये मग तुझं नाव दिसलं त्यावेळेस ती पहिली प्रतिक्रिया काय होती, आणि तुझा रिझल्ट ज्यावेळेस तुला मिळाला त्यावेळेस ते पहिला रिझल्ट तू कोणाला सांगितला?
0: पहिला रिझल्ट मी माझ्या आईला सांगितले होते. रिझल्ट असा सांगितला की फक्त आई मार्क्समध्ये इम्प्रूव्हमेंट झाली आहे. माझी रेंज होती 130-140 आसपास नेहमीच असायची, मग 140 काही क्रॉस होत नव्हतं. मग त्यामुळे मी आईला स्टार्टिंगला एवढेच म्हटले की आई एवढे एवढे माझे मार्क्स वाढत आहेत आणि होऊ शकते इम्प्रूव्हमेंट काहीतरी होऊ शकते म्हणजे इथून पुढे रिझल्टमध्ये. आणि हे रिझल्ट
1: लक्षात आलं, तू काय सांगत होती ते?
0: हा आलं लक्षात. आई पेपर देऊन आल्यानंतरच मी येतानाच कॅल्क्युलेट केलं होतं की मार्क्स किती येत आहेत माझे. मी त्यावेळेस कॅल्क्युलेट केल्यानंतर 146 स्कोर येत होता आणि मला एक्झाम मध्ये आता आलाय ते 150. मी आल्यानंतर आईला सांगितल्यानंतर आई म्हटली आल्यानंतर बघूया तुझा ऍक्च्युअल स्कोर किती येत आहे ना ते आल्यानंतर बघूयात म्हटली. म्हणजे तिने विश्वास ठेवला नव्हता. विश्वास म्हणजे पेपरचे पेजवरती मार्क जेव्हा येतील तेव्हा विश्वास ठेवते, नंतर बघूयात म्हणून तिने सोडून दिला होता पहिल्यांदा विषय. नंतर लिस्ट आल्यानंतर सगळं व्यवस्थित झालं, मग होऊ शकते अशी थोडीशी गॅरंटी आली होती.
1: ऍक्च्युअली रिझल्ट आला म्हणजे आता तुला जॉब भेटणार आहे, त्याच्या अगोदर काय प्रोसेस असते, म्हणजे इंटरव्ह्यू वगैरे असतो का डायरेक्ट तुम्हाला हे असतं?
0: जॉब भेटायच्या अगोदर स्टार्टिंगला कॉल्स चालू झाले होते की वेटिंग लिस्ट मध्ये आहे म्हणून. स्टार्टिंगला माझं नाव वेटिंग लिस्टला होतं. मग ते वेटिंग लिस्ट नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं. ते झाल्यानंतर परत पात्र अपात्र यादी म्हणून येते. मग त्यावेळेस असिस्टंट साठी कोणी वरचे जास्त गर्ल्स आले नव्हते. मग त्यामध्ये माझं एज कमी होतं त्यामुळे मी वेटिंगला गेली होती. मग त्या मुलीवरच्या आल्या नसल्यामुळे परत मी वरती गेली असं झालं लिस्टमध्ये. स्कोर सेम होता नाही, इंटरव्ह्यू नाही, डायरेक्ट एकच एक्झाम सरळ सेवा. हा
1: म्हणजे ज्या दिवशी तुला लक्षात आलं की आता तुझं सिलेक्शन झालेलं आहे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या पदावर तुमचं सिलेक्शन झालेलं आहे असं काहीतरी तुम्हाला संदेश आला असेल ना, काय संदेश होता तो?
0: संदेश सर, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्यांनी डायरेक्ट म्हटले की काही दिवसांनी पात्र अपात्र यादी लागणार. ते लागल्यानंतर त्यांनी कॉल आला आणि ते म्हटले तुम्हाला जॉईनिंग ऑर्डर देणार आहोत मंगळवारी, असा एक कॉल होता तो. पहिल्यांदा विश्वास नाही फोन कॉल आला होता,
1: फोन कॉल आला होता,
0: विश्वास बसला नव्हता. काही वेळा वाटायचं प्रँक, फर्स्ट टाइम जेव्हा कॉल आला त्यावेळेस मी खूप जणांना क्रॉस चेक करत होते, कारण मला वाटायचं प्रँक कॉल आहे तो. कारण सगळ्यांचं ऐकले होते की मेल येतात आणि मला कॉल आला, त्यामुळे थोडस भीती होती की प्रँक कॉल आहे हा म्हणून. पण नाही, पप्पांना मी नंतर झेडपी मध्ये पाठवले होते चेक करा म्हणून, पण तेव्हा समजलं की नाही प्रँक कॉल नाही आहे हा.
1: अच्छा. आणि मग ज्यावेळेस तुला हे लक्षात आलं की प्रँक कॉल नाही, खरोखरच आता मला जॉब भेटलेला आहे, काय होता त्यावेळेस मग फिलिंग?
0: फिलिंग छान होती. मी माझ्या आजोबांना कॉल केले, कारण ते सर्व्हिसमध्ये होते अगोदर, हेडमास्टर होते ते. त्यांच्यानंतर मामा वगैरे कोणी आणखी लागले नव्हते आणि त्यांच्यानंतर लागणारी किंवा सर्व्हिसमध्ये येणारी मीच होते. मग त्यांचे आनंदाश्रू पाहिले म्हणता येईल.
1: बर बर. मग आता एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्या, आता खरं तर म्हणजे तसं पाहायला गेलं तर तुझ्या एज प्रमाणे किंवा कॉलेज लगेच झालेलं होतं, अजून बऱ्याच गोष्टी होत्या, पण लगेच तुला पहिल्या दिवशी ऑफिसला जायचं होतं, तर तुझा पहिला दिवस ऑफिसचा कसा होता ते सांग.
0: पहिल्या दिवशी ऑफिसमध्ये गेल्यानंतर सर्वप्रथम तिथले जे काही मेंबर्स होते त्यांना पाहूनच भीती वाटत होती, कारण ते सगळे माझ्या पप्पांच्या आईच्या एजचे, त्यापेक्षा पण मोठे, आणि त्यात मीच खूप लहान दिसायची, त्यामुळे थोडीशी भीती होती. पण वाटायचं की एक फॅमिली इकडची आहे, एक फॅमिली आता नवीन तयार होतीये, तिथे पण भैया पप्पा मम्मी टाईप असेच त्या एज मधले होते लोक, त्यामुळे एक फॅमिली बनतीये आणि सपोर्टिव्ह पण आहेत सर्व स्टाफ.
1: म्हणजे काय नाही, पण ते तू पहिल्यांदा गेली तिथं ऑफिसमध्ये, तुला हे जे आता तो वातावरण सांगितलं, पण तिथल्या लोकांनी कसं म्हटलं की मॅडम हे तुमची जागा आहे किंवा काय असं काय झालं नेमकं?
0: सर्वप्रथम गेल्यानंतर त्यांनी समजलं, मी गेल्यानंतर त्यांनी जॉईनिंग ऑर्डर दिली आहे वगैरे माहिती दिली मी, आणि ते दिल्यानंतर त्यांनी साईन वगैरे करून घेतले. मग त्यांनी सांगितले आपल्याला जे काही टेबल असतात वगैरे इथं बसायचं वगैरे त्यांनी सांगू लागले, आणि वेगवेगळे आणखी पण असिस्टंट होते त्यांनी कामाची देखील माहिती दिली, कारण मी इथं खूप करणारी, मला तिथे काही बसू वाटेना. मग मी त्यांना प्रत्येक टेबलवरती जाऊन विचारू लागली की तुम्ही काय वर्क करतात, कसं करतात. त्यांच्या डिपार्टमेंटची माहिती घ्यायला स्टार्ट केली मी पहिल्या दिवशी नाही, पण नंतर एक दोन तीन दिवसांनी.
1: किती दिवस झाले आता ऑफिसला?
0: आता ऑफिसमध्ये जाऊन जवळपास तीन चार दिवस झाले.
1: तीन चार दिवस झाले, म्हणजे तीन चार दिवसामध्ये क्लास वन कडे जाण्याचा प्रवास सुरू झाला.
0: येस सर, येस. आणि मी तिथे आता ऑफिसमध्ये पण नोटबुक काढून थोडीशी वाचत बसते, तर तिथले म्हणतात मॅडम वगैरे म्हणतात की मॅडम आता लागलाय ना जॉब, तुम्हाला आता कशाला वाचता. तर त्यांना म्हणजे त्यांना दुसरे क्रॉस म्हणतात की आता मॅडमला डेप्युटी म्हणून आपल्याच मॅडम बनायचंय म्हणून मॅडम स्टडी करतायत.
1: म्हणजे किमान मोटिवेशन तर आहे.
0: येस येस, मोटिवेशन मोटिवेशन खूप आहे. सर्व सपोर्ट करतायत सध्या.
1: मग आता एवढं सगळं झाल्यानंतर तू आता जॉब करतेस, आता दररोज येणं जाणं पण करतेस धाराशिवहून गावाकडून असेल. ज्यावेळेस मित्रमैत्रिणी आता जुने भेटतायत, जुने म्हणजे आता सध्या रिसेंटली जे तुझ्यासोबत क्लासमध्ये होते किंवा हे, ह्या सगळ्या ग्रुपमध्ये चर्चा झाल्यानंतर काय त्यांची काय प्रतिक्रिया होती?
0: सर त्यांची प्रतिक्रिया सांगायची म्हटली तर मी त्यांना मार्चमध्ये सांगितले होते की 90% माझे चान्स आहे लागण्याचा, त्यामुळे त्यांना एक 4-5 महिने झालं माहितीच होतं ही लागणारच आहे म्हणून.
1: अच्छा, म्हणजे त्यांनी पण कॉन्फिडन्स पकडलं होतं की अस्मिता ही शेवटी जॉबला जाणार.
0: हा सर, हा.
1: बर, आणि ऍक्च्युली जॉबवर लागल्यानंतर मग काय पार्टी बिर्टी असा काहीतरी विषय झालेला असणार?
0: पार्टी मागतायत पण मी आणखी दिलीच नाहीये.
1: बर, अस्मिता आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एवढं सगळं सहज सहज सोपं सोपं झालं की काही अप अँड डाऊन्स आले, थोडस डिप्रेशन लेवल सारखं, कशाला एवढं सगळं सोडून द्यावं, आपले वडील लग्न लावून देतील, आता सरून द्यावं, असं कधी काय जाणवलं?
0: असं काही जाणवलं नाही, कारण पप्पांचंच एक स्वप्न आहे की काहीतरी तिला सर्व्हिसमध्ये करायचंय किंवा लावायचंय, त्यामुळे असं काही अप अँड डाऊन्स येत राहतात, बट त्याला टॅकल कसं करायचं ते स्वतःला देखील समजलं पाहिजे. मी मला जास्त करून आई बाबांचं जास्त डोळ्यासमोर दिसायचं, त्यामुळे काही जास्त इफेक्ट झाला नाही माझ्यावरती.
1: अच्छा, बर. आणि असं आता तू तर म्हणते की सोशल मीडियाचा जास्त वापर नाही, पण ते प्रोडक्टिव्हली केली तुझ्या स्टडीसाठी केला, पण असं कधी गाणे ऐकणं, चित्रपट पाहणं असं कधी विषय?
0: मी सॉंग्स खूप ऐकते. मी कॉलेजच्या असाइनमेंट असू द्या, सबमिशन असू द्या, सॉंग्स लावल्याशिवाय मी लिखाणच करत नाही.
1: मग रेडिओ तेरणा नाही ऐक? अच्छा, ओके. हा, तर कुठल्या प्रकारचे गाणे?
0: मी 90s वाले सॉंग. 90s
1: वाले सॉंग, असं तर हे एक्सपेक्टेड नव्हतं खरं तर 90s सॉंग तू म्हणजे ऐकावेत म्हणून. असं
0: माझे पप्पा खूप सांगतात, त्यांना जे सिंगर्स आवडतात त्यांचे त्यांनी सजेस्ट केले की मी सर्च करून ऐकायची ते गाणे, त्यामुळे आवड लागलेली.
1: तर तुला असं कुठलं गाणं आहे की जे गाणं तुझ्या डोक्यामध्ये चॅन्टिंग करायला लागलं आत्ताच्या ह्या सगळ्या गोष्टीला धरून, ते सांग.
0: विजेता टायटल ट्रॅक.
1: विजेता टायटल ट्रॅक,
0: येस सर.
1: तर मित्रांनो, आपण अस्मिता लोहू मेंढे हिच्याशी बोलत होतो. ती 2024 पासआउट आहे सिव्हिल ब्रँचमधून आणि सध्या जिल्हा परिषद धाराशिवच्या बांधकाम विभागातील सब डिव्हिजन तुळजापूर इथे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या पदावर ती कार्यरत आहे आणि तिचे वडील पण इथे सोबत आहेत लोहू मेंढेजी. तर आम्हाला असं कळालं होतं की तुम्ही म्हणजे आमचा रेडिओ तर 3 वर्षापूर्वी सुरू झालाय, पण तुम्ही तेरणामध्येच होतात कार्यरत.
2: होतो.
1: कधी झालं तुम्ही रिटायर?
2: रिटायर नाही, तेरणामध्येच काय तसे होतो सेवक म्हणून.
1: बर,
2: इथंच होतो. त्याच्यानंतर इथे DEDला होतो मी.
1: बर,
2: आणि DED नंतर पुन्हा चला ते संपर्काला गेलो, पुन्हा संपर्काला म्हणून यांच्या साहेबाचं चालू झालं, तिथे गेलो नंतर त्यांच्या गुंजळ बाबूच्या हाताखाली.
1: बर बर बर. मग तिथून तुम्ही म्हणजे हे सगळं कधी सोडलं? मग तुम्ही?
2: मी सोडलं ही 89 इथं सोडलं आणि परत संपर्काला गेलो तिकडं.
1: अच्छा, म्हणजे खूप वर्ष झाले त्याला पण. बर, मग आता सध्या तर जसं अस्मिता सांगत होती तुम्ही शेती आणि छोटं मोठं कॉन्ट्रॅक्टरशिपचं काम करता म्हणून, मग आता ज्यावेळेस तुम्हाला माहीत झालं की मुलीला तर तुम्ही तेरणालाच ठेवलं, कारण तुम्ही तेरणामधले आहे त्याच्यामुळे तुमचं पहिलं प्रेम तेरणा असणार आहे. तर
2: नाही, पण अगोदर कसं झालं, हिला 10वीला चांगले मार्क पडले, 98% मार्क पडले, त्याच्यामुळे मेडिकलला पाठवा म्हणून लातूरला ठेवलं 2 वर्ष शाहू कॉलेजला. आणि त्याच्यानंतर पुन्हा नीटला मार्क कमी आले तिला, त्याच्यानंतर म्हणला तिच्या आवडीप्रमाणे पुन्हा नंतर करावं, नीट एकदम कमी मार्क आल्यामुळं. पण हिच्या आवडीप्रमाणे पुन्हा इथं इंजिनिअरिंगला म्हणजे पॉलिटेक्निकला ऍडमिशन घेतलं. पॉलिटेक्निक झाल्यानंतर पुन्हा इथे ऍडमिशन घेतलं.
1: बरोबर. तर लवजी, तुम्ही मला एक सांगा की कसं असतं की एकतर मुलगी 10वी 12वी पास होणं, पुन्हा पॉलिटेक्निकला येणं, एक एक टप्पा जसा पूर्ण होत जातो तसं वडिलांचा एकतर आनंद पण वाढत जातो आणि जबाबदारी पण वाढत
2: जाते.
1: तर ज्यावेळेस अस्मिताला जॉब लागला आणि चांगला गव्हर्नमेंटचा जॉब लागला, आपल्याकडे सरकारी नोकरी म्हटल्याबद्दल खूप आकर्षण आहे मोठं, तर ज्यावेळेस तुम्हाला हे कळालं त्यावेळेस तुमची काय भावना होती ते सांगा?
2: आनंद वाटला.
1: हो बर. आणि मग तुम्ही इतर पालकांना काय सांगाल की त्यांनी मुलींकडे पाहताना कसं पाहिलं पाहिजे? कारण आपल्याकडे कसं ग्रामीण भागात माहिती आहे की मुलगी झाली 10वी 11वी 12वी झाली ग्रॅज्युएशनला म्हणजे की कुठतं लग्नाचं पाहणं आणि सोडून देणं. मग ठीक आहे, त्यांची इच्छा असेल, पॉटेन्शियल असेल, त्यांच्या क्षमता असेल, तो नंतरचा भाग होतो. आजकाल तेवढं राहिलं नाही, तरी सुद्धा जे ग्रामीण भागात असतील, इकडे तिकडले असतील, तर त्यांना काय सांगू शकता तुम्ही?
2: त्याच्या आवडीप्रमाणे आपण त्याच्या आवडीला आपण पालकांनी चालना दिली पाहिजे. आपल्या आपला म्हणजे बळजबरीने त्याच्यावर लादलं नाही पाहिजे की तू मेडिकलला जा असं नाही, लादलं नाही पाहिजे.
1: तिच्यामध्ये तिच्यामध्ये काय आहे हे पण
2: ओळखून तिच्या ड्रॉइंगची आवड होती तिला, त्याच्यामुळे मला पण इंजिनिअरिंग मध्ये सिव्हिल मध्ये काय ते करावं वाटलं.
1: तर लहुजी मी करतो तुमचं पण अभिनंदन करतो की तुम्ही मुलीला खूप चांगल्या पद्धतीनं एकतर मार्गदर्शन केलं. ती नेहमी तिच्या बोलण्यामध्ये तुम्ही मुलाखत ऐकताना ते तुमच्या लक्षातच येईल की ती तुम्हाला आदर्श मानत होती आणि तुम्हालाच खऱ्या अर्थानं डोळ्यासमोर ठेवून तिने आज हे यश मिळवलेलं आहे. तर मी तुमचंही खरं तर अभिनंदन करतो की पालक म्हणून तुम्ही जे तिच्याकडे लक्ष दिलेलं आहे ते. तर अस्मिता, जसं आता तुझ्या वडिलांशी पण आम्ही बोललो, तो गाणं पण एक विजेतामधलं सांगितलेलं आहे. आता मला एक सांग की एवढं सगळं ऐकल्यानंतर आता इन फ्युचरमध्ये 2024 तो पासआउट झाल्या तू सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट असं तुझं पद आहे.
0: येस सर.
1: तर मग आता येणाऱ्या 4-5 वर्षामध्ये म्हणजे साधारणतः 2030 2035 अस्मिताला आम्ही रेडिओ तेरणाला काय म्हणून बोलवायचं की अस्मिता मॅडम तुम्ही या, आम्हाला तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचा, असं काय म्हणायचं नेमकं?
0: नक्कीच क्लास 1 क्लास 2 पोस्ट काढण्यासाठी नक्कीच ट्राय करेन मी.
1: नाही 2 नकोच म्हणू आता, क्लास 2 नकोच, क्लास 1 पुढे काय सांग, सुपर क्लास 1 असं म्हटलं तरी चालेल.
0: मी माझं बेस्ट देण्याचा प्रयत्न करेन नक्कीच त्यापर्यंत.
1: अच्छा, तर ठीक आहे अस्मिता. खरं तर हा तुझं जे इन्स्पिरेशन आहे, तुझं जे बोलणं आहे, ते अनेक आता ज्या इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेणाऱ्या मुली आहेत सध्या, खास करून सिव्हिलला ज्या घेणाऱ्या आहेत, त्यांना पण एक खूप चांगल्या पद्धतीचं एक गायडन्स भेटेल की जॉब भेटू शकतो. आपलं फक्त फोकस आणि व्हिजन जर क्लिअर असेल तर आपल्याला ध्येय प्राप्ती होऊ शकते. हा एक संदेश तुझ्या आजच्या पूर्ण मुलाखतीतून मिळतो आणि मी परत एकदा तुला तुझ्या या सर्व फ्युचरसाठी शुभेच्छा देतो. आणि क्लास 1 सुपर क्लास 1 म्हणून अस्मिता लहु मेंढे हिला आम्ही बोलवणार आहेत 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर. तर हे मात्र तुझ्या लक्षात असावं. पण तुझ्या या सर्व करिअरसाठी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो.
0: थँक्यू सो मच सर.
1: आणि आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानाबाद जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. आपण HTTP://radio.covusmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इन्स्टाला लाईक करा, फॉलो करा. तसेच आपल्याला कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 99705900 99705900. ऐकत राहा, नंदी राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन,
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपर, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
1: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82-75-92-59-00। भाविक भक्तांना सादर निमंत्रण। भव्य दिव्य श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा महाराणी रथयात्रा महोत्सवाचं शनिवार दिनांक 18 जुलै रोजी दुपारी 2 वाजता धाराशिव नगरी मध्ये आयोजन। स्वयंवर मंगल कार्यालय ते काळामारुती मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे बारशी नाका इथे समारोह। तदनंतर महाप्रसादाचं आयोजन। प्रमुख अतिथी माननीय जिल्हाधिकारी श्री कीर्तिकिरण एच पुजार, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष माननीय ॲडव्होकेट गजानन चौगुले। तेव्हा सर्व भाविक भक्तांनी यथोचित सहकार्य करून सहभागी व्हावं असं आवाहन इस्कॉन धाराशिव यांनी केलं आहे। प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी। तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
1: विद्यापीठातील पहिले संगणकशास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94-22-92-96-78, 94-21-358-408 आणि 94-21-36-10-71।
0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे माय बोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक, हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे।
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 8275 92 59 00।
1: आपली पसंत, आमची आवड। मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
0: भाविक भक्तांना सादर निमंत्रण। भव्य दिव्य श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा महाराणी रथयात्रा महोत्सवाचं शनिवार दिनांक 18 जुलै रोजी दुपारी 2 वाजता धाराशिव नगरी मध्ये आयोजन। स्वयंवर मंगल कार्यालय ते काळामारुती मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे बार्शी नाका इथे समारोह। तदनंतर महाप्रसादाचं आयोजन। प्रमुख अतिथी माननीय जिल्हाधिकारी श्री कीर्तिकिरण एच पुजार, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष माननीय ऍडव्होकेट गजानन चौगुले। तेव्हा सर्व भाविक भक्तांनी यथोचित सहकार्य करून सहभागी व्हावं असं आवाहन इस्कॉन धाराशिव यांनी केलं आहे।
1: चला निरोगी धाराशिव घडवूया। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त, तसेच महाराष्ट्राचे लाडके लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दिनांक 22 जुलै 2026 रोजी धाराशिव येथे भारतीय जनता पार्टी धाराशिवच्या वतीने भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। या महाआरोग्य शिबिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव आणि तेरणा वैद्यकीय महाविद्यालय नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांवर मोफत तपासणी, सल्ला व मार्गदर्शन करण्यात येणार आहे। स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव। वेळ सकाळी 9 वाजल्यापासून। गरजू रुग्णांनी या महाआरोग्य शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा। आपल्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्र आणि शेजाऱ्यांनाही ही माहिती जरूर सांगा। चला निरोगी धाराशिव घडवूया। दिनांक 22 जुलै सकाळी 9 वाजता। स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव। उपस्थित राहायला विसरू नका असं आवाहन युवा नेते माननीय मल्हार पाटील, धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षा माननीय अर्चनाताई पाटील आणि माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे। श्रोते हो, आपला अन्नदाता, आपला बळीराजा, बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM।
2: श्रोते हो नमस्कार। श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। श्रोते हो, आपण बघत आहोत 2024 खरीप हंगाम जो आहे तो सध्या मध्यान्ह अवस्थेमध्ये आहे किंवा वाढीच्या अवस्थेमध्ये आहे आणि पिकं आपली जोमानं डोलताना दिसत आहेत आणि पाऊस देखील बऱ्यापैकी आपल्या भागामध्ये पडतो आहे, जेणेकरून आपला खरीप हंगाम जो आहे तो चांगल्या पद्धतीनं यावर्षी दिसतो आहे। तरीही या खरीप हंगामाच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांनी जी खरीपाची पिकं घेतलेली आहेत त्या पिकांचं व्यवस्थापन करणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत त्या व्यवस्थापन करत असताना त्या व्यवस्थापनाच्या बाबीसुद्धा आपल्या शेतकरी बांधवांनी जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे। तर श्रोते हो, याच माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची जी माहिती आपण करून घेणार आहोत ते खरीप पिकाचं जे आताचं व्यवस्थापन चालू हंगामामधील असेल, त्याचबरोबर अनेक ज्या विविध बाबी आहेत त्याच्या संदर्भात देखील आपण शेतकरी बांधवांना माहिती देण्याच्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आणि यासाठी आपल्याकडे आलेले आहेत श्रीयुत BV लोकरे सर, कृषी पर्यवेक्षक कळंब। आणि सरांचं सांगायचं झालं तर खूप अगदी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ते मार्गदर्शन तर करतातच, परंतु आपल्या आकाशवाणी असेल किंवा रेडिओ तेरणाच्या माध्यमातून नेहमी शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो। सर नमस्कार, कार्यक्रमात स्वागत।
3: नमस्कार।
2: सर मला सुरुवातीला असं सांगा की यावर्षीचा खरीप हंगाम हा खूप चांगल्या पद्धतीनं जाताना यावर्षी दिसतो आहे, आपल्याला काय वाटते नेमकं सुरुवातीचं या खरीप हंगामाच्या संदर्भात?
3: यावर्षी वरुणराजाची कृपा शेतकऱ्यांवर चांगल्या पद्धतीने दिसून येते, कारण मागच्या 3-4 वर्षाचं जर बघितलं तर मृग नक्षत्रात कधीही पेरणी झालेली नाही, कधीही पाऊस झालेला नव्हता, परंतु या सीझनमध्ये या हंगामामध्ये मृग नक्षत्रात पेरणी झालेली दिसून येते. आणि जुनी माणसं म्हणतात की मृग नक्षत्रात झालेली पेरणी ही शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरली, कारण कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव कमी असतो आणि नैसर्गिक आपत्तीमध्ये सुद्धा कमी सापडतं.
2: म्हणजे नैसर्गिक पद्धतीने या वर्षीचा हंगाम जातोय असं आपल्याला या ठिकाणी म्हणायचं आहे.
3: हो
2: सर, आपल्याला माहितच असेल की आपल्या भागामध्ये खूप म्हणजे आपल्याकडे भरपूर असं जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये आपले शेतकरी बांधव खरं तर सोयाबीन पिकालाच पहिली पसंती देत असतात किंवा सोयाबीनची खूप मोठ्या प्रमाणात लागवड केली गेलेली असते. आता या वर्षीच्या हंगामाचा जर थोडासा विचार करायचा असला तर मूग उडीद या पिकाची सुद्धा मोठ्या प्रमाणात लागवड आपल्या शेतकरी बांधवांनी केलेली आहे, तर सद्यस्थितीमध्ये या दोन पिकाच्या संदर्भात काय सांगतील सर?
3: सध्या मूग आणि उडीद ही दोन्ही पिकं हे वाढीच्या अवस्थेत दिसून येतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे कमी कालावधीची दोन्ही पिकं असल्यामुळं पहिल्या महिन्यामध्ये जर शेतकऱ्यांनी या दोन्ही पिकाची जर काळजी घेतली तर ह्या पिकापासून मिळणारं उत्पन्न हे चांगलं मिळतं. परंतु सोयाबीन हे पीक आल्यापासून या पिकाकडे थोडंसं शेतकऱ्यांचं दुर्लक्ष झालेलं दिसून येतं, कारण
2: मुख्य पिकं दुय्यम झाले
3: ह्याचं एक कारण असं माझ्या दृष्टिकोनातून असं आहे की सोयाबीनची फवारणी ही 1 महिन्यानंतर चालू करतात आणि ह्या पिकाची ही पूर्ण जी काळजी घ्यायचा जो काळ आहे तो 1 महिन्याचा आहे आणि त्याच्यामुळे ह्या पिकाकडे दुर्लक्ष झाल्याचं दिसून येतं. जर शेतकऱ्यांनी ह्या 1 महिन्यामध्ये ह्या दोन्ही पिकाची जर काळजी घेतली वा कुठला रोग आहे कुठली कीड पडते ह्या दृष्टीनं जर बघितलं आणि त्याचं जर व्यवस्थापन केलं तर हे दोन्ही पिकं सुद्धा शेतकऱ्यांना चांगला फायदा करून देऊन जाऊ शकतात.
2: आणि यावर्षीचा जर सर खऱ्या अर्थानं जर विचार करायचा असेल तर आपण बघतो आहोत वरच्यांवर ही कडधान्य पिक आहेत, डाळींचे दर खूप वाढलेले आहेत आणि खरं तर यावर्षीच्या हंगामाचा जर विषय आपण थोडासा बाजूला सारला तरी शेतकरी बांधवांनी अशी जी कडधान्य पिकं आहेत द्विदलवर्गीय पिकं आहेत याच्या लागवडीकडे वळणं किती गरजेचं झालेलं आहे, जेणेकरून की भविष्यामध्ये आपण बघतो आहोत सध्या कुठंही गेलात आपण तर ही जी ज्याला म्हणतो की आपण दररोजच्या वापरामध्ये असणारी ही जी कडधान्य आहेत ह्यांचं महत्त्व वाढताना दिसत आहे सर.
3: हो बरोबर आहे,
2: तर याच्या संदर्भात आणखी काय सांगतील सर?
3: नाही आता ह्याला कम्पेअर आपण करू शकत नाही, कारण प्रत्येकाच्या आहारामध्ये एक डायजेस्टिंग प्लॅन ठरलेला असतो की बाबा भाजीपाला किती पाहिजे, जसं की भाजीपाला किती पाहिजे, प्रोटीन्स किती पाहिजेत, त्याला बऱ्याच असे गोष्टी आहेत की त्या किती पाहिजेत हे सांगितलं गेलेलं आहे मेडिकलच्या याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर प्रथिनाला बाजूला काढलं तर तुमचा आहार हा झिरो होऊन जातो. आणि आज सध्या अशी गरज आहे की आपल्या प्रत्येकाला रोजच्या आहारामध्ये किमान 200 ग्रॅम डाळीची आवश्यकता आहे, परंतु आपण खातो किती, एकदम अत्यल्प प्रमाणामध्ये. तर हे प्रमाण कुठंतरी वाढलं गेलं पाहिजे आणि कारण प्रथिनांचा मुख्य सोर्स हा प्रत्येक शेतकऱ्याचा प्रत्येक व्यक्तीचा हा ग्रामीण भागातील व्यक्तीमध्ये कमी झालेला दिसून येतो आणि ती जर वाढवायची असेल तर डाळीचं आपल्याला प्रमाण वाढवलं पाहिजे आणि डाळवर्गीय पिकाची सुद्धा लागवड मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे.
2: तर हा खूप एक चांगला मुद्दा या वर्षीपासून उपस्थित आपण करतो आहे की आपण हे जे डाळवर्गीय पिकं आहे त्याचीसुद्धा लागवडीमध्ये आपण किमान वाढ करणं खूप गरजेचं झालेलं आहे. आता सर्वसाधारणपणे आपल्या भागामध्ये पाहिलं तर सगळ्यांचा ओढा आपला सोयाबीन पिकाकडे असतो आणि प्रत्येकाचं आपण बघतो आहोत की क्षेत्र वाढताना दिसतंय, दरवर्षी याचं क्षेत्र वाढताना दिसतंय. तर एकंदरीत आजच्या या परिस्थितीमध्ये सोयाबीनची आजची स्थिती कुठली आहे कोणत्या भागामध्ये आणि त्याचं व्यवस्थापन किंवा काळजी कशी घ्यावी याच्या संदर्भात सर थोडक्यात काय सांगता येईल?
3: आत्ता सध्या सोयाबीनची पेरणी होऊन जवळपास 1 महिना ते 1 महिना 5 दिवस किंवा काहीचे 10 दिवस असे झालेले आहे, म्हणजे 30 ते 40 दिवसाच्या पिकाची वाढ झालेली आहे सध्या. आणि आज अशी परिस्थिती आहे काही भागामध्ये त्याची वाढ चांगल्या पद्धतीने झालेली आहे आणि काही भागामध्ये अतिरिक्त वाढ दिसून येत आहे. ज्या शेतकऱ्यांनी बेसल डोसमध्ये नत्राचं प्रमाण जास्त दिलेलं आहे त्या शेतकऱ्याकडे अतिरिक्त वाढ दिसून येते आणि ज्यांनी व्यवस्थित दिलेलं आहे त्या ठिकाणी संतुलित वाढ आहे आणि ज्या ठिकाणी अतिरिक्त वाढ दिसून येते त्या ठिकाणी आळीचा सुद्धा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतोय आणि ज्या ठिकाणी संतुलित वाढ दिसून येते आपल्याला त्या ठिकाणी आळीचा प्रादुर्भाव एवढा दिसून येत नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा हा म्हणजे फरक या सीझनमध्ये दिसून येतोय.
2: नाही सर, हे तर खूप अगदी चांगला मुद्दा या ठिकाणी आपण उपस्थित केलेला आहे. दरवर्षी हे जो प्रमाण आहे ते वारंवार आपल्याला विषमता त्याच्यामध्ये दिसून येते की नत्राचा डोस कुठंतरी जास्त झालेला असतो आणि फळं लागण्याच्याऐवजी झाडाचीच जास्त काही वाढ झालेली दिसून येत असते. याच्यावर आता सध्या काय उपाय करता येईल का सर? हे जे काही लागण्याच्या संदर्भात आणखी काय करता?
3: ज्या ठिकाणी अतिरिक्त वाढ झाली त्या ठिकाणी आपण झुरबावन 34 सारख्या खताचा फवारणी करू शकतो आपण. त्याचबरोबर लिहोन्सिन सारख्या एखाद्या वाढ रोधक
2: नियंत्रित करणारे,
3: हा नियंत्रित करणारे म्हणा किंवा रोधकच म्हणू आपण त्याला, कारण ते काय करतं काही वाढ थांबवतं आणि प्रॉडक्ट म्हणजे फुलांची संख्या वाढवतं. लिहोन्सिन हे अशा रसायनांची जर वापर केला आपण तर ते आपण थांबवू शकतो त्या पद्धतीने.
2: तर ह्या दोन बाबी खूप सर या ठिकाणी आपण चांगल्या सांगितलेल्या आहेत की काही वाढ सुद्धा थांबवली जाऊ शकते, त्याचं रूपांतर उत्पादनामध्ये करणं खूप गरजेचं झालेलं आहे. आणि सर आता जी अवस्था आहे सोयाबीन पिकाची वाढीची अवस्था आहे आणि या अवस्थेमध्येच आता यावर्षी रोग किडींचा प्रादुर्भाव तितकासा आपल्याकडे दिसून येत नाही, तरी सुद्धा शेतकरी बांधवांनी त्याची काळजी घेणं खूप गरजेचं असतं की काही होऊ शकतं किमान वातावरण बदललं तर सगळा तर विषय वातावरणाचाच त्याच्याशी निगडीत असतो. तर अशावेळेस एखादी फवारणी घेऊ शकतात का, साधी फवारणी ज्याला म्हणतो आपण किंवा प्रारंभिक फवारणी एखादी घेता येईल का सर?
3: आता कसं आहे की सरासरी शेतकरी ही 30व्या दिवशी फवारणी घेतातच, 30-31व्या दिवशी. परंतु यावर्षी कसं आहे की आम्ही सांगत असताना पण अमावस्या आणि पौर्णिमा हा एक रेशो असतोच. अमावस्याच्या त्या पिरियडमध्ये जर फवारणी घेतली तर आपल्याला पुढची एक फवारणी वाचते असं सांगत असतो. त्या पद्धतीनं 15-18व्या दिवसापर्यंत त्या अमावस्या येऊन गेली, त्याच्यामुळे त्यावेळेस एक फवारणी झाली आणि आता ही दुसरी फवारणी. ज्यांच्या शेतामध्ये ज्यांच्या सोयाबीनवर अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे त्या शेतकऱ्यांनी इमामेक्टिन बेन्झोइड असेल, फ्लुबेंडा अमाइड असेल, नोव्हिलोरॉन असेल, अशा एखाद्या कीटकनाशकाची जर फवारणी

0: असतो की ही जी किडीची रोग म्हणजे किडीची जी एक प्रतिकार शक्ती आहे ती वाढत असते आणि ती वाढल्यामुळे आपण कितीही दर्जाचं कितीही मोठ्या ज्याच्यामध्ये प्रमाण असतं विषाचं ते जरी वापरलं तरी त्या आळीवर त्याचा विशेष परिणाम दिसून येत नाही. त्याच्यामुळं आपण थोडस आपल्या व्यवस्थापनामध्ये बदल करून काही वेगळ्या बाबी अवलंबिता येतात का किंवा जे पद्धतवार ज्याला म्हणतो आपण असं काही करता येईल याच्यावर सुद्धा शेतकरी बांधवांनी लक्ष देणं गरजेचं आहे. मग याच्यासाठी सर काही सेंद्रिय निविष्ठांचा वगैरे वापर करता येईल का काय सांगता येईल
1: याच्या? नाही, याच्यामध्ये वापर करता येईल. जसं की निंबोळे अर्क असेल, त्याच्यानंतर दशपर्णी अर्क असेल किंवा लमित असेल. लमित म्हणजे लसूण मिरची आणि तंबाखूचा अर्क. तर लमितचा वापर हा आपण अळीवर नियंत्रणासाठी करू शकतो आणि दशपर्णी अर्क ही आपण रस असणाऱ्या किडीवर त्याचा चांगल्या पद्धतीनं वापर करू शकतो. पण माझं असं म्हणणं आहे की ज्यावेळेस शेतकरी रासायनिक औषधांची फवारणी करतात त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी कंपल्सरी निंबोळे अर्काचा वापर केला पाहिजे. त्याचा एक परिणाम असा होतो की झाडही पूर्णपणे कडू तर बनतंच, परंतु अंडीनाशक म्हणून हे सगळ्यात चांगलं काम करणारं औषध कुठलं असेल तर हे निमार्क आहे. की त्या आळीचे जे काही अंडे असतील किंवा वेगवेगळ्या किडींचे अंडे असतील हे नाश करण्याचं किंवा त्याला डॅमेज करायचं काम हे ॲझाडायरेक्टिन करतं. ॲझाडायरेक्टिन म्हणजे निमार्क. त्यामुळे प्रत्येक फवारणी जर वापरलं तर आपला पुढचा नंतरचा खर्च कमी होण्यास मदत होऊन जाते.
0: म्हणजे बीज कोष निकामी करण्याचं काम थोडक्यात लिंबाच्या माध्यमातून हे किडींच्या संदर्भात केलं जात असतं. तर आपण जी महागडी औषधं नेहमी वापरत असतो त्याचबरोबर त्याचे आपल्या आरोग्यावर देखील मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम शेतकरी बांधून होत असतात, त्याच्यासाठी आपल्या कुठलंही पीक असेल त्याच्यासाठी ह्या प्राथमिक ज्या फवारण्या आहेत त्या किमान आपल्या सेंद्रिय निविष्ठांचा वापर जर आपण केला आणि त्याचे निसर्गावर देखील चांगले परिणाम होत असतात, किडीचा चांगला बंदोबस्त होतो. आणि आपण जर आपण तुलनात्मक दृष्ट्या जर पाहायचा विचार केला तर आपल्या भागामध्ये आपण ते प्रयोग करून पाहणं सुद्धा खूप गरजेचं आहे शेतकरी बांधवांनी. यासाठी कृषी विभागाचे अधिकारी आपल्यासोबत असतातच, पण हे प्रयोग आपण सुद्धा करून पाहणं खूप गरजेचं आहे. खूपच मोठ्या प्रमाणात किडीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर पुन्हा त्याच्यावर नियंत्रित करत बसण्यापेक्षा किंवा अधिक खर्चामध्ये त्याच्यामध्ये वाढ होऊ शकते. याच्यामध्ये सर आणखी एक महत्वाचा प्रश्न विचारावा असा होतो की आपण जसं फवारणीसाठी सेंद्रिय निविष्ठाचा आपण या ठिकाणी बोलतो आहोत, तसंच सेंद्रिय शेती पद्धतीचा जर आपण विचार जर करत असू भविष्यामध्ये किंवा आता सध्या चालू परिस्थितीमध्ये देखील, तर ती अवलंबणं किंवा आपल्यामधून ती निर्माण होणं हे कितपत तुम्हाला गरजेचं वाटतं?
1: ह्याच्यामध्ये कसं आहे की शेतीमध्ये कुठलीही गोष्ट एक स्लोगन आहे, सीईंग इज बिलिव्हिंग. जोपर्यंत आपण पाहत नाही बघत नाही तोपर्यंत आपण विश्वास का ठेवायचा? विश्वास आणि जो आणि त्यासाठी ही सेंद्रिय शेती करत असताना आपण फक्त ऐकत असतो आणि त्या पद्धतीने करतो पण आपण ते बघत नाहीत काय होतंय, की समजा ही गोष्ट केल्यानंतर ते काय होतं, त्याचा परिणाम होतो की नाही. आणि त्याच्यामुळं काय होतं की ही न बघितल्यामुळं सेंद्रिय शेती ही थोडीशी मागं सरकत चाललेली आहे. पण शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की जर सेंद्रिय शेतीमध्ये तुम्हाला उतरायचं असेल, सेंद्रिय शेती करायची असेल, तर 100% सेंद्रिय शेती न करता आपण त्याला थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं झिरो रेसिड्यू ह्या पद्धतीनं जरी केली तर आपण थोडंसं एवढा आपल्याला नुकसान होणार नाही. याच्यामध्ये कसं आहे की सेंद्रिय शेतीमध्ये फक्त लक्षात काय येतं की शेणखत आहे, शेणखत टाकायचं, विषय संपून जातो. पण तसं नाही, त्याला ते शेणखत कुजलेलंच असलं पाहिजे, त्याच्याबरोबर त्याला जीवाणू खताचा वापर केला गेला पाहिजे. कारण शेणखत हे डायरेक्ट वनस्पती कुठलीच घेत नाही, त्याला ते जीवाणू पदून
0: त्याला
1: यंत्रणा वेगळी असते, ती यंत्रणा तयार करावी लागते. आणि अशा पद्धतीनं जर केलं तर सेंद्रिय शेती चांगल्या फायद्यात येऊन जाईल. आणि दुसरा एक तो एक असं मला म्हणायचं आहे की सेंद्रिय शेती जरी केली तर त्याला मार्केट हा सगळ्यात मोठा विषय राहतो. कारण सेंद्रिय शेती करत असताना आपलं उत्पन्न कमी येतं, मग त्याला मार्केट भाव सुद्धा त्या पद्धतीने मिळाला गेला पाहिजे, तर त्याला ते परवडणार आहे. पण जर सेंद्रिय शेतीतला उत्पन्न आणि रासायनिक शेतीतलं उत्पन्न जर एक लेवलला किंवा एका समान भावात जर विकलं जात असेल तर सेंद्रिय शेती परवडेल कसं, हा एक मोठा प्रश्न तयार होतो.
0: नाही, असे जरी प्रश्न असले तरी किमान जे आत्ता मी आधारभूत काही गोष्टी सांगतो आहे म्हणजे फवारणीचे असतील किंवा सेंद्रिय निविष्ठांचा थोड्याफार मिश्र प्रमाणात वापर करणं हा सुद्धा एक चांगला उपाय त्याच्यासाठी असू शकतो. तरी सांगण्याचा मुद्दा असा की आरोग्याचे प्रश्न असतील किंवा मग रासायनिक शेतीवरचा खर्च सुद्धा आपण सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून कमी करू शकतो.
1: आणि दुसरे एक असं मला सांगायचं आहे की प्रत्येक शेतकऱ्यांना आपल्याला घराला किंवा आपल्या कुटुंबाला जेवढ्या गोष्टी लागतात, अन्नधान्याच्या असतील, भाजीपाल्याच्या असतील, त्या तरी किमान त्या सेंद्रिय पद्धतीनं कराव्यात, जेणेकरून की त्यांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होणार नाहीत. आज जर बघायला गेलं तर आज प्रत्येक गावामध्ये 3-4 कॅन्सरचे पेशंट दिसून येतात. एक दोन पार्किन्सन सारख्या असाध्य रोगाचे रुग्ण दिसून

0: येतात. ह्या सगळ्याच्या जर शेवटी बुडाला गेला आपण तर ही परत शेती पद्धतीवर येऊन जातं आणि शेतकऱ्यांना आपली स्वतःची शेती पद्धती मोडकळीस आणून दुसऱ्याची शेती पद्धती स्वीकारली त्याच्यामुळे हे प्रश्न निर्माण झालेले.
1: तर अशा बऱ्याच गोष्टी आपण या हंगामाच्या माध्यमातून या ठिकाणी चर्चा करत आहोत सर. आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी होतो की आपल्याकडे तूर पिकाची देखील मोठ्या प्रमाणात आपल्या शेतकरी बांधवांनी लागवड केलेली आहे. तर सद्यस्थितीमध्ये तूर पिकाच्या संदर्भात कशी काळजी करणं गरजेचं आहे, काय व्यवस्थापन आपण तुरीच्या पिकाच्या संदर्भात करू शकतो?
0: आता सध्या तूर पण एक महिन्याच्या दरम्यान झालेली आहे. आम्ही तर असं सांगतो की तूर ही टोकन पेरणी करण्यापेक्षा टोकन केलेली आणि एक जास्त अंतरावर जर टोकन केलेली असेल तर त्याला उत्पन्न जास्त मिळून जातं. याच्यामध्ये ज्यावेळेस आपण हे करत असतो की आत्ता सध्या एक महिन्यामध्ये त्याला जास्त विशेष खत किंवा रासायनिक औषधाची काही गरज नसते, परंतु आपण ज्यावेळेस मशागती पद्धती जर मध्ये जर थोडासा बदल केला जेणेकरून की समजा खुरपणे असेल त्याच्यातलं तण नियंत्रण असेल त्याच्यातली संख्या म्हणजे कमी करणं विरळणी करणं आणि त्याचा शेंडा मारणं ह्या दोन तीन गोष्टी जर केल्या तर त्याला चांगल्या पद्धतीने आपल्याला पुढील हंगामामध्ये आपल्याला फायदा होत दिसून येऊ शकतो.
1: आता तुम्ही शेंडा मारण्याच्या संदर्भात सुद्धा सांगितलं सर, बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये पुन्हा त्याच्यामध्ये संभ्रम असतात की शेंडा कधी मारायचा असतो किंवा अशा काही प्रश्न असतात, याच्या संदर्भात काय सांगते?
0: आता माझं जर असं ज्यांनी टोकन केलेलं आहे त्या शेतकऱ्याने दोन वेळेस शेंडा मारला गेला पाहिजे. एक म्हणजे तो तिसाव्या म्हणजे एक महिन्यानंतर आणि दुसरा दुसऱ्या महिन्यानंतर. कारण कसं आहे की पहिले दोन अडीच महिने तुरीची वाढ जास्त होत नाही आणि त्यावेळे जर हे केलं तर त्याला ब्रँचिंग जास्त होते आणि ते ब्रँचिंग जेवढी जास्त होईल त्या प्रमाणामध्ये तुरीच्या शेंगा जास्त लागलेल्या जातात. त्याच्यामुळे दोन वेळेस शेंडा मारला गेला पाहिजे. त्याचा
1: फुलांची संख्या वाढू शकते, शाखांची संख्या त्याच्यामुळे वाढू शकते. आता आणखी एक सर महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगा वाटतो की आपण बघतो आहोत, आपण सध्या प्राथमिक अवस्थेतील फवारणी करण्याच्या संदर्भात सांगतो आहोत. ही फवारणी करत असताना समजा जास्तीत जास्त आपण विचार करू तर रासायनिक फवारणी जे आपले शेतकरी बांधव करत असतात, दरवर्षी आपण बातम्या पण बघत असतो काही अपघात झालेले दिसतात किंवा त्याच्या माध्यमातून काही दुष्परिणाम शेतकऱ्यांच्या शरीरावर झालेले दिसतात, याच्या संदर्भात सर फवारणी करताना शक्यतो कोणती काळजी घेणं गरजेचं आहे?
0: हां, ही सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हे आहे. कारण आजकाल काय आहे की काही लोक एकरवर फवारणीला गुत्त घेतात आणि कमी वेळामध्ये जास्त कसं क्षेत्र होईल हे बघितलं जातं, पण हे करत असताना आपल्या आरोग्यावर त्या औषधाचा काय परिणाम होतो ह्याचा विचार कुणीही केला जात नाही. तर शेतकऱ्यांना एक सांगणं माझं असं आहे की ज्यावेळेस फवारणी चालू असेल त्यावेळेस वाऱ्याच्या दिशेने करावी, वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने करू नये. दुसरी गोष्ट, फवारणी चालू असताना तंबाखू गुटखा पान सुपारी अशा गोष्टीचं कधीही खाऊ नये. तिसरी गोष्ट अशी आहे की फवारणी चालू असताना तुमच्या नाकाला मास्क हा 100% असलाच पाहिजे. आणि दुसरी एक अजून काळजी घेण्याची महत्त्वाचंही आहे की तुमचं जे फवारणी करत असतानाचं जे द्रावण आहे ते तुमच्या अंगावर पडलं नाही पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला सेपरेट एक जसं की पावसात भिजू नये म्हणून रेनकोट आपण वापरतो त्या टाईपमध्ये एक आपल्याला ते हे करावं लागेल,
1: सुरक्षा आपल्याला त्याची
0: घ्यावी लागेल,
1: घ्यावी लागणार आहे किंवा त्याच्या पद्धतीची काळजी देखील.
0: आणि अशा पद्धतीने जर काळजी घेतली तर विषबाधा होणार नाही. आणि जरी विषबाधा, आणि सगळ्यात महत्त्वाचं राहून गेलं, फवारणी करताना उपाशीपोटी कधीही फवारणी करू नये. जर उपाशीपोटी फवारणी झाली तर औषधाचा इफेक्ट सर्वात जास्त आणि वेगात होतो, त्याच्यानंतर त्याला आपल्याला त्रास जास्त होतो, त्याच्यामुळं उपाशीपोटी कधीही फवारणी करू नये.
1: आणि मग आपल्या भागामध्ये असंही असतं की फवारणी करून लगेचच जेवण करण्याची सुद्धा आपल्याकडे एक पद्धत
0: लागलेच, तर ते पूर्णपणे आंघोळ करावे, साबणानं आपल्या हातपाय स्वच्छ धुवावेत आणि त्याच्यानंतरच मग पुन्हा जेवण करावं, अन्यथा थोडंसं
1: थांबून करावं. आणि हातमोज्यांचा सुद्धा वापर फवारणी करताना
0: केला पाहिजे,
1: बांधून करणं खूप गरजेचं आहे. लोकरे सर, या खरीपाच्या हंगामाच्या संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करतो आहोत. आता एकंदरीत पाहता हा जो आपला चालू खरीप हंगाम जो आहे तो यशस्वी करण्यासाठी, आता एक महत्त्वाचा मुद्दा आणखी राहून गेला तर म्हणजे अतिरिक्त पाणी जर कुठं होत असेल तो एक मुद्दा आणखी महत्त्वाचा आहे. बऱ्याच ठिकाणी काय होतं की सततच्या पावसामुळे अतिरिक्त पाणी सुद्धा आपल्या शेतामध्ये साचून राहतं. खरं तर पेरणी करतानाच आपण ते बीबीएफ यंत्राचा आणि बाकीचा सगळे विषय असतात, पण आता पेरणी वगैरे झालेली आहे ज्या शेतकऱ्यांनी केली असेल तो पण विषय असणार आहे. पण हे अतिरिक्त पाणी जे आहे त्याच्या संदर्भात काय सांगतील, त्याचा कसा निचरा आपण करू शकतो किंवा आपल्या अतिरिक्त पाण्यापासून आपलं पीक कसं वाचवू शकतो?
0: याच्यामध्ये कसं आहे की ही आता अतिरिक्त जर पाणी झालेलं असेल, आपल्याला माहीत असतं कुठल्या बाजूला लवण आहे, कुठं पाणी साचणार आहे, तर त्या गोष्टी आपण विचारात घेऊनच पेरणीची दिशा ठरवलेली असते. सर्वात महत्त्वाचं हे असतं, कारण ज्यावेळेस पाणी साठतं, जास्तीचं पाणी असेल तर थोडं सायपण पद्धतीनं आपण काढून दिलं गेलं पाहिजे, कारण दुसऱ्याच्या शेतात तर आपल्याला काढता येणार नाही. कारण त्याच्याही काढलं तर सर्वांनी एक यंत्रणा म्हणून एक पाठवण काढून देऊन त्याच्यातून पाणी आपल्याला काढून दिलं गेलं पाहिजे. दुसरी गोष्ट, पाणी साचू नये ह्यासाठी पेरणीच्या अगोदरच लेवलिंग करूनच आपण त्या पद्धतीने नियोजन केलं गेलं पाहिजे. मगाशी एक माझा मुद्दा राहून गेला उडदा मुगाच्या संदर्भामध्ये की आपण एक महिन्याच्या आत काय काळजी घेतली पाहिजे. तर त्याच्यामध्ये कसं आहे की एक महिन्याच्या आतच भुरी रोगाचा प्रादुर्भाव जर झाला तर आपल्याला उडीद आणि मूग आपल्या हातात सापडत नाही. मुगाचा तर शेंडाच थांबतो, सॉरी उडदाचा मुग शेंडा थांबतो, पण मूग थोडे थोडा रेजिस्टंट तरी करतो. जर आपण कुठल्याही आंतरप्रवाही बुरशीनाशकाची जर फवारणी आपण त्या 15 ते 20 दिवसाच्या दरम्यान घेतली उडीद आणि मुगासाठी, तर आपल्याला भुरीचा प्रादुर्भाव होत नाही आणि उत्पन्नामध्ये आपल्याला 100%
1: रिझल्ट
0: दिसून येतो.
1: आणि आपण ज्या प्रश्नाकडे चालू होतो तो असा आहे की सध्याचा जो खरीप हंगाम आहे तो यशस्वी करत असताना आणखी कोणत्या बाबी आहेत जेणेकरून आपल्याला आता हे पीक सध्या मी म्हणतो की मध्य अवस्थेमध्ये काही जणांचं असेल, एक महिना 5-10 दिवस असेल किंवा 2 महिन्यांचं पण काही लोकांचं असेल, तर हे आपल्या भागामध्ये आपण नेहमी बघितलेलं आहे, धाराशिवचं असेल इतर परिसरामध्ये फुलोरा अवस्था असेल किंवा शेंगा लागण्याची जी अवस्था असते अशा वेळेस एक मोठा ताण
0: पडतो.
1: हा गेल्या 5-6 वर्षा 10 वर्षापासूनचा इतिहास आपण बघतोय, मोठा ताण पडतो. यावर्षी होईल का नाही तो विषय वेगळा आहे, पण तसा ताण पडल्याचे अनेक आपण वर्ष पाहिलेले आहेत. या सगळ्या पिरियडच्या संदर्भात काय सांगता येईल?
0: नाही, यावर्षीच्या सीझनमध्ये तर आपल्याला आता तर दिसत नाही तसा ताण पडेल म्हणून, कारण हवामान खात्याचे अंदाज तर सांगतात की जुलै आणि ऑगस्टमध्ये चांगला पाऊस आहे. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला खंड पडत असतो त्यावेळेस तर पाऊस त्यांनी सांगितलेला आहे, त्याच्यामुळे तो विषय येत नाही. पण तरी पण जर यदा कदाचित तशी परिस्थिती निर्माण झालीच तर 13045 असेल, 0050 असेल, अशा विद्राव्य खताची जर फवारणी केली तर आपण त्यांचा ते ताण कमी करू शकतो.
1: तर एकंदरीत पाहत असतं हा हंगाम आपल्याला शेवटपर्यंत कसा यशस्वी करता येईल?
0: नाही, ही जर आता जे सगळ्या गोष्टी झाल्या आपण ह्या गोष्टीचा जर चांगल्या पद्धतीनं आपण अवलोकन केलं आणि त्या आपल्या अंमलबजावणीमध्ये आणल्या तर मला वाटत नाही की आपला हंगामात काही अडचणी येईल. पण जर ज्यावेळेस आता हवामान खात्यानं जे सांगितलेलं आहे की आपल्याला पाऊस जास्त आहे त्या पिरियडमध्ये त्या काळामध्ये सोयाबीनवरील शेंगावरील करपा या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो, त्यासाठी त्यावेळेला जर एखाद्या आंतरप्रवाही बुरशीनाशकाची जर फवारणी घेता आली तर आपल्याला ते जर नुकसान टाळू शकता येतं. आणि सर्वात महत्त्वाचं आपल्याला हे नगदी पीक बनलेलं आहे, त्याच्यामुळे जास्त काळजी ह्याचीच घेतली गेली.
1: बरोबर,
0: आपण फक्त काय करतो, शेतकरी फक्त आळीसाठी फवारणी करतो, रोगासाठी कधी फवारणी करत नाही. तर एक सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की शेवटची फवारणी तुम्ही ज्यावेळेस कीटकनाशकाची घेत असतात त्यावेळेस एक आंतरप्रवाही बुरशीनाशक त्याच्यामध्ये मिसळून फवारणी घ्या, जेणेकरून की नंतर आपल्याला जे काही करपा येणार आहे, शेंगावरील करपा असेल, पानावरील असेल, तर त्याला आपल्याला प्रतिबंध करता येईल.
1: तर हा अतिशय शेवटी जाता जाता एक महत्त्वाचा मुद्दा सरांनी सांगितलेला आहे, किडीच्या संदर्भात आपण जागरूक असतो, रोगाच्या संदर्भात सुद्धा आपण जागरूक होऊन एक रोग प्रतिबंधक एक आपण त्याच्यामध्ये आंतरप्रवाही औषधाची सुद्धा आपण एक त्याचा वापर त्या पिकाला वाचवण्यासाठी निश्चितपणे करू शकतो. तर श्रोते हो, आज आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून बीव्ही लोकरे सर, कृषी पर्यवेक्षक कळंब यांनी खूप चांगल्या पद्धतीने आपल्या शेतकरी बांधवांना इथं मार्गदर्शन केलेलं आहे आपल्या चालू खरीप हंगामाच्या संदर्भामध्ये. तर श्रोते हो, अतिशय उत्तम प्रकारे लोकरे सरांनी या ठिकाणी आपलं मार्गदर्शन केलेलं आहे. या संदर्भात जर लोकरे सरांना आपल्याला आणखी काही शंका असतील, काही प्रश्न विचारायचे असतील, तर त्यांचा मोबाईल क्रमांक आहे 94-23-81-67-84. पुन्हा एकदा सांगतो, 94-23-816-784 या मोबाईल क्रमांकावर आपण लोकरे सरांशी संपर्क साधू शकता, अधिकची माहिती करून घेऊ शकता, किंवा फोन करण्यापेक्षा तुम्ही व्हॉट्सअपवर त्यांना मेसेज जर केला तर ते त्याद्वारे सुद्धा आपल्याला मार्गदर्शन करू शकतात. सर, आज आपण रेडिओ तिरणाच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या शेतकरी बांधवांना जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपला रेडिओ तिरणा 90.4 FM वतीनं आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.
3: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी.

0: तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: बारावी पास ना BCA, बारावी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94-22-92-96-78, 94-21-358-408 आणि 94-21-36-10-71.
2: धन पावलं बाबा, धन पावलं.

आला वासुदेव आला वासुदेव आला वासुदेव आला वासुदेव आला वासुदेव आला वासुदेव आला वासुदेव आला वासुदेव आला।

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपर, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82-75-92-59-00।
1: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।
2: नाहीतर हा साऱ्या गावाचा हाय मोठा दिलवाला, अरे नाहीतर हा साऱ्या गावाचा

अंडा अंडा कोंबडी फसला कचा जा ठंडा हो कोंबडी आधी का अंडा हो उत्तर सांगा निकाय पण मांगा दाऊ नका मला डंडा हो फसला कचा जा ठंडा हो कोंबडी आधी का अंडा हो उत्तर सांगा निकाय पण मांगा दाऊ नका मला डंडा हो चला माझे न राहू सारे हसबू या दुनियेला चला मजे न राहू सारे हसबू।

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे
1: 12वी पास ना BCA 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स BSc जनरल तसेच BCOM BA MSc कॉम्प्युटर सायन्स 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव मोबाईल 94 22 92 96 78 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71. भाविक भक्तांना सादर निमंत्रण. भव्य दिव्य श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा महाराणी रथयात्रा महोत्सवाचं शनिवार दिनांक 18 जुलै रोजी दुपारी 2 वाजता धाराशिव नगरीमध्ये आयोजन. स्वयंवर मंगल कार्यालय ते काळामारुती मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे बारशी नाका इथे समारोप. तदनंतर महाप्रसादाचं आयोजन. प्रमुख अतिथी माननीय जिल्हाधिकारी श्री कीर्तिकिरण H पुजार, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष माननीय ॲडव्होकेट गजानन चौगुले. तेव्हा सर्व भाविक भक्तांनी यथोचित सहकार्य करून सहभागी व्हावं असं आवाहन इस्कॉन धाराशिव यांनी केलं आहे. व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
0: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य तेरणा ITI MIDC परिसर धाराशिव मोबाईल 82 75 92 59 00. प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे
1: 12वी पास ना BCA 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स BSc जनरल तसेच BCOM BA MSc कॉम्प्युटर सायन्स 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव मोबाईल 94 22 92 96 78 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.
1: आपली पसंत आमची आवड मनस्वी संगीत शेती महिला आरोग्य विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा ऐकत रहा आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध. तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा आनंदी रहा.
2: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो आजच्या आपल्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. श्रोते हो आजच्या आपल्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक यादगार चित्रपट पाहिलेले आहेत. याच मालिकेत 1984 साली प्रदर्शित झालेला चित्रपट होता अमिताभ बच्चन अभिनीत शराबी. त्या काळामध्ये लोकप्रियतेचे सर्वच आकडे शराबीनं मोडीत काढले. दिग्दर्शक प्रकाश मेहरा आणि अमिताभ बच्चन यांच्यामधील हा 6वा सुपरहिट चित्रपट होता. अमिताभ बच्चन यांची कमालीची लोकप्रियता आणि शराबी या चित्रपटाची पडद्यावरील मांडणी आणि दिग्दर्शन यामुळे 1984 साली हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय झाला आणि तो आजही लोकांच्या स्मरणामध्ये आहे. तेव्हा आज आपण आनंद घेणार आहोत शराबी या 1984 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

श्रोते हो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात शराबी या चित्रपटातील सुपरहिट गीत आपण ऐकत आहात. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

श्रोतेहो, शराबी या चित्रपटाच्या कथेचा सारांश आता आपण बघणार आहोत. अमरनाथ हे प्रसिद्ध व्यापारी आहेत. त्यांना एक विकी नावाचा मुलगा आहे, ज्या मुलासाठी त्यांनी कधीच वेळ दिलेला नसतो. त्यामुळे विकी स्वतःला नशेच्या कैफात बुडवून घेतो आणि याच कालावधीमध्ये तो मीना नावाच्या मुलीच्या प्रेमात देखील पडतो आणि शेवटी तो आपल्या सर्व वाईट व्यसनांपासून दूर जातो आणि आपल्या वडिलांना देखील मदत करतो. त्याचबरोबर समाजातील ज्या चांगल्या प्रवृत्ती आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात तो मदत करण्याचा प्रयत्न करतो आणि समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण करतो. कथेचा सारांश थोडासा असा असला तरी त्या काळातील प्रकाश मेहरा यांचं दिग्दर्शन असेल, पटकथेची मांडणी असेल, या माध्यमातून शराबीनं सर्वांचीच मनं जिंकली. आणि आपण कथेचा आणि पटकथेचा जर विचार केला त्यापेक्षाही अमिताभ बच्चन यांचं स्टारडम जे होतं त्याच्यामुळं हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आणखीनच कमालीचा लोकप्रिय झाला. तेव्हा आज आपण आनंद घेतोय शराबी या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

श्रोतेहो, शराबिया चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत दिसून आले अमिताभ बच्चन, जयाप्रदा, ओम प्रकाश, प्राण, भारतभूषण, चंद्रशेखर, आशालता, सत्येंद्र कपूर, सुरेश ओबेराय, दीपक पाराशर आणि मुकरी. आता या चित्रपटाच्या ज्या पटकथा असतील त्याच्या संदर्भात आपण बोललेलो आहोत, परंतु या चित्रपटातील डायलॉग देखील कमालीचे लोकप्रिय झाले. त्याच्यामध्ये मुछे हो तू नथुलाल जैसी, याचबरोबर इतर डायलॉग देखील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. या चित्रपटाच्या माध्यमातून अमिताभ बच्चन यांच्या फिल्मी करिअरचा जो ग्राफ होता तो आणखी आपल्याला वृद्धिंगत झालेला दिसून आला. त्याचबरोबर या चित्रपटाच्या माध्यमातून जयाप्रदा हिने देखील हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आपलं स्थान बळकट केलं. फिल्मफेअर पुरस्कारामध्ये सत्येंद्र पाल यांना सर्वश्रेष्ठ फिल्म पुरस्कार, प्रकाश मेहरा यांना सर्वोत्तम दिग्दर्शक, अमिताभ बच्चन यांना सर्वश्रेष्ठ अभिनेता पुरस्कार, हे सर्व पुरस्कार यांना नॉमिनेट करण्यात आले. परंतु या चित्रपटाच्या माध्यमातून तसेच सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीच्या पुरस्कारानं जयाप्रदा हिलाही नामांकित करण्यात आलं होतं. एकंदरीतच पाहता 1984 काळ असेल आणि त्या काळातील जी परिस्थिती असेल त्या सर्व परिस्थितीच्या माध्यमातून शराबीचं जे यश आहे ते खरंच प्रेक्षकांना भावलेलं होतं. तेव्हा आज आपण आनंद घेतोय शराबी या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

श्रोते हो, शराबिया चित्रपटातील सुपरहिट गीतं आपण ऐकत आहात. श्रोते हो, प्रकाश मेहरा यांचं दिग्दर्शनाच्या संदर्भात आपण बोललेलो आहोत, पण प्रकाश मेहरा यांनी शराबीच्या माध्यमातून बप्पी दानाजी संधी दिली आणि बप्पी दानी त्या संधीचं कसं सोनं केलं हा देखील एक मोठा विषय आपल्यासमोर असणार आहे. कारण या चित्रपटाच्या माध्यमातून बप्पी लहिरी यांनी जे संगीत दिलं त्यांना त्याच्यासाठी फिल्मफेअरमध्ये सर्वश्रेष्ठ संगीतकाराचा पुरस्कार देण्यात आला, जो की बप्पी लहिरी यांचं संगीतातील स्ट्रगल आपल्या सर्वांनाच माहिती आहे, परंतु शराबीच्या माध्यमातून त्यांच्या कलेचं चीज झालेलं आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. याचबरोबर मंजिले अपनी जगह है या गाण्यासाठी किशोरदांना सर्वश्रेष्ठ पार्श्वगायनाचा पुरस्कार देखील त्यावेळेस देण्यात आला होता. याचबरोबर इंतहा हो गई या गीतासाठी किशोर कुमार, लोक कहते या गीतासाठी किशोर कुमार आणि मंजिले अपनी जगह है यासाठी अंजान या गीतकारानं देखील फिल्मफेअरनं पुन्हा एकदा नामांकित केलं होतं. तेव्हा सर्वच बाबतीत हा चित्रपट आपणास सर्वश्रेष्ठ दिसून येतो. या चित्रपटाच्या माध्यमातून आणखी एक महत्त्वाचा विषय जर आपल्याला सांगायचा असेल तर संगीतामधील जे वेगवेगळे प्रयोग त्या काळी करण्यात आले या चित्रपटाच्या माध्यमातून ते सगळेच प्रयोग आपल्याला दिसून आले. उडत्या चालीची गाणी असतील, भावविवश करणारी गाणी असतील, त्याचबरोबर एक सिच्युएशन पुढे घेऊन जाणारं जे संगीत असतं ते बप्पी दानी तयार केलं आणि ते लोकांना खूप आवडलं. तेव्हा आज आपण आनंद घेतोय शराबी या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

0: श्रोते हो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात शराबी या चित्रपटातील सुपरहिट गीतं आपण ऐकत आहात. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
2: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
2: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय. ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब. VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा. उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद.
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा. मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
2: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.
1: चला निरोगी धाराशिव घडवूया. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त, तसेच महाराष्ट्राचे लाडके लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दिनांक 22 जुलै 2026 रोजी धाराशिव येथे भारतीय जनता पार्टी धाराशिवच्या वतीने भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या महाआरोग्य शिबिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव आणि तेरणा वैद्यकीय महाविद्यालय नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांवर मोफत तपासणी, सल्ला व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल, धाराशिव. वेळ 9 वाजल्यापासून. गरजू रुग्णांनी या महाआरोग्य शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा. आपल्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्र आणि शेजाऱ्यांनाही ही माहिती जरूर सांगा. चला निरोगी धाराशिव घडवूया. दिनांक 22 जुलै, 9 वाजता. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल, धाराशिव. उपस्थित राहायला विसरू नका, असं आवाहन युवा नेते माननीय मल्हार पाटील, धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षा माननीय अर्चनाताई पाटील आणि माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे.
2: भाविक भक्तांना सादर निमंत्रण. भव्य दिव्य श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा महाराणी रथयात्रा महोत्सवाचं शनिवार दिनांक 18 जुलै रोजी दुपारी 2 वाजता धाराशिव नगरीमध्ये आयोजन. स्वयंवर मंगल कार्यालय ते काळामारुती मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे बार्शी नाका इथे समारोप. तदनंतर महाप्रसादाचं आयोजन. प्रमुख अतिथी माननीय जिल्हाधिकारी श्री कीर्तिकिरण H पुजार, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष माननीय ऍडव्होकेट गजानन चौगुले. तेव्हा सर्व भाविक भक्तांनी यथोचित सहकार्य करून सहभागी व्हावं, असं आवाहन इस्कॉन धाराशिव यांनी केलं आहे.
1: नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज आणि मी आहे RJ प्रगती. घेऊन आली पुन्हा एकदा क्लासिक रेडिओ शो. मी कायमच म्हणते की क्लासिक रेडिओ शो म्हणजे जुन्या उत्तमोत्तम गाण्यांचा खजिना आहे आणि याच खजिन्यातून एक एक मोती आणि त्यांची मौल्यवान गाणी मी तुमच्यासमोर सादर करत असते. अशाच एका खजिन्याच्या पेटीतला मौल्यवान दागिना ज्याचा आवाज आजही आपल्या गळ्यात ताईत आहे, असा आवाज म्हणजे अर्थात महाराष्ट्राचे लोकगायक प्रल्हाद शिंदे यांचा. ऐका सत्यनारायणाची कथा, पाऊले चालती पंढरीचे वाट, चल ग सखे पंढरीला, बाप्पा मोरिया रे, ऊर्जा येगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, अशी शेकडो भक्तिगीतं, भावगीते, कव्वाली, कोळी गीते गाऊन आपल्या गायकीचा त्यांनी वेगळाच ठसा उमटवलाय. आजही आपल्यासारख्या मराठी रसिकांच्या हृदयात त्यांचं गाणं घर करून आहे. आज महाराष्ट्राच्या याच लोकगायकाची गोष्ट आपण समजून घेणार आहेत. कुठे जन्मला हा आवाज, कुठे घेतलं त्यांनी शिक्षण आणि कसा झाला त्यांचा प्रवास हे सारं काही समजून घेऊयात आजच्या क्लासिक रेडिओ शो मधून. आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. सुरुवात करूया आजच्या आपल्या क्लासिक रेडिओ शोची.

वेलकम बॅक क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजी प्रगती आहे तुमच्या सोबत. आज आपण ऐकतोय 1980 दशकात आंबेडकर चळवळीचा काळ गाजवणारे खड्या आवाजाचे गायक अर्थात प्रल्हाद शिंदे यांची गाणी. प्रल्हाद शिंदे यांनी ऑलमोस्ट सगळ्या जॉनर्सची गाणी गायली आहेत. भक्तिगीते भीमगीते ही त्यांची विशेष प्रसिद्ध आहेत. इसवी सन 1933 साली अहमदनगर जिल्ह्यातल्या पिंपळगाव इथं त्यांचा जन्म झाला. घरी हालाकीची गरिबी होती. त्यांचे वडील कीर्तन करायचे, त्यामुळे लहानपणापासूनच गाण्याचे संस्कार त्यांच्यावर होत गेले. घरामध्ये सगळ्यात धाकटे ते होते आणि त्यांना दोन मोठे भाऊ होते. त्यांचे वडील मिळेल तिथे कीर्तन करायचे. घरची गरिबी असल्यानं आत्ताच्या काळात जसं आपण स्ट्रीट सिंगिंग म्हणतो ना, तशी ही तेव्हाची लोककला होती. तिथं लोकसंगीत गायलं जायचं. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींवरती भाष्य करणारी गाणी, गोंधळ, भारूड, पोवाडा, वीरगीतं अशी या ठिकाणी गायली जायची. त्यामुळं त्यांची गाण्याची सुरुवात कुठून झाली तर ती घरातूनच झाली, कीर्तनातून झाली, भजनातून झाली. आई वडिलांसोबत तालाचा धरलेला हा टेका त्यांनी आयुष्यभर जोपासला. त्यांच्या तरुणपणी त्यांनी तबला वाजवायला सुरुवात केली आणि नंतर काही मैफिलींना साथ संगतही केली. अशातच इस्माईल आझाद यांच्या ग्रुपमध्ये त्यांनी तबला वादकाचं काम केलं आणि त्यातूनच त्यांना पुढे चान्स मिळाला हैदर की तलवार या गाण्यासाठी. पण मग पुढे काय झालं, पहिला ब्रेक कुठे मिळाला आणि कुठल्या गाण्यानं त्यांना स्वतःच्या आवाजाची ओळख करून दिली आणि ही ओळख पुढे महाराष्ट्राला झाली हे सांगणारे थोड्याच वेळात क्लासिक रेडिओ शो मधून येतंय पुढचं गाणं तुमच्या भेटीला.

0: क्या बात है, नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ हे गाणं आपण आत्ताच ऐकलं. मधुकर पाठक यांचं संगीत, नरेंद्र जाधव यांचे शब्द आणि आवाज अर्थात प्रल्हाद शिंदे यांचा. प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजामुळे विठू माऊलीकडे जाणाऱ्या अनेक वारकऱ्यांचा प्रवास हा त्यांच्या गाण्यानं सुखकर झालाय असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे अगदी काळजाला भिडणारा आवाज असतो ना आपल्या मातीतला, जो आवाज दुसरीकडे शोधूनही सापडणार नाही, असं दैवी आवाज ते घेऊनच जन्माला आले होते. कदाचित म्हणूनच त्यांचं गाणं बंदार रुपयासारखं खणखणीत वाजतं. आणि फक्त भावगीतं भक्तिगीतं नाही, साधी उडत्या चालीची सोपी गाणी, ठेकत धरायला लावणारी गाणी, तुम्हाला उठून नाचायला लावणारी गाणी सुद्धा त्यांनी तितकीच कमाल गायली आहेत. असंच एक कमाल धमाल गाणं येतं तुमच्या भेटीला क्लासिक रेडिओ शो मधून, ऐकूयात.
1: गणपती बाप्पा मंगल मूर्ती.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोअरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा. क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत, आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. मगाशीच मी त्यांच्या प्रवासाबद्दल सांगत होते की घरातच गाण्याची सुरुवात झाली. आई वडील कीर्तन करणारे असल्यामुळं त्यांच्याबरोबर गावोगावी भटकत पायी चालत गाण्याचा ठेका त्यांनी जो जोपासला तो अखेरपर्यंत. पण त्यांना पहिला ब्रेक मिळाला तो कुठे आणि कसा, तर HMV कंपनीमध्ये भक्तिगीतांचा एक अल्बम तयार होत होता ज्यामध्ये 4 भक्तिगीतं होती. या अल्बम मध्ये त्यांची एंट्री झाली आणि संपूर्ण महाराष्ट्राला त्यांच्या आवाजाची ओळख झाली. त्यांनी या कंपनीसाठी काही कव्वाल्या सुद्धा गायल्या आणि तिथूनच त्यांचा प्रवास चालू झाला. मी मगाशीच सांगितलं तसं अनेक जॉनर्सची गाणी त्यांनी लीलया गायली आहेत. पण तुमच्या एक लक्षात आलं असेल, शिंदे कुटुंबियावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुद्धांची विचारसरणी याचा प्रचंड प्रभाव होता, आणि म्हणूनच प्रल्हाद शिंदे यांचा पहाडी आवाज पण तरीही गोड आवाज दलित चळवळीतही क्रांतीची प्रेरणा देणारा ठरला. आणि म्हणूनच त्यांच्या गाण्यातून त्यांनी त्यांची तत्वे, त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. क्लासिक रेडिओ शो मधून येते पुढचं गाणं तुमच्या भेटीला.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा. क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्यासोबत, आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. जरी संकटाची काळ रात्र होती, तरी भीमराया तुझी साथ होती, हे अप्रतिम गाणं आपण आत्ताच ऐकलं. मगाशीच मी सांगितलं, प्रल्हाद शिंदे यांचा आवाज दलित चळवळीतही क्रांतीची प्रेरणा देणारा ठरला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील जी अनेक गाणी त्यांनी गायली, त्यातलं हे गाणं प्रचंड लोकप्रिय ठरलं. अशा गाण्यासारखं गाणं आजही दलित चळवळीत झालं नाही असं अनेक अनुयायी म्हणताना आपल्याला दिसतील. संपूर्ण महाराष्ट्रभर आंबेडकरी चळवळ गतिमान करण्यासाठी अनेक बुद्धभीम गीते त्यांनी गायली आहेत. आपल्या आवाजाचा वापर केवळ स्वहितासाठी न करता सामाजिक कार्यासाठी आणि क्रांतीची एक चळवळ निर्माण करण्यासाठी, पुढे नेण्यासाठी त्यांनी त्यांचा आवाज निरपेक्षपणे दिलाय. क्लासिक रेडिओ शो मधून येते पुढचं गाणं तुमच्या भेटीला, ऐकूयात.

रेडिओ शो मध्ये मी आरजी प्रगती आहे तुमच्या सोबत. लोकांमध्ये आजही गणेश उत्सवात बॉलिवूड पेक्षा मराठी गाणी कुठली वाजत असतील तर ती असतात प्रल्हाद शिंदे यांची. प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजानं लोकसंगीत घराघरात पोहोचवलं आणि त्यांच्यामुळेच अशी गाणी लोकांच्या मनात आजही घर करून राहिली आहेत. आजही आता आपण ऐकतोय आणि त्यांच्या चाली शब्द आजही आपल्या ओठावर आहेत. गणपतीची विसर्जनाची मिरवणूक असो, घरातलं लग्न असो किंवा मग विठुरायाच्या दर्शनासाठी वारीला जाणं असो, आपल्या प्लेलिस्ट वरती प्रल्हाद शिंदे यांचं एखादं गाणं तरी असतंच. गायक प्रल्हाद शिंदे यांचं दलित चळवळीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी भीमराया तुझी साथ होती हे गाणं आपण मगाशीच ऐकलं, जे की प्रचंड लोकप्रिय आहे. तर दुसरीकडे पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन होणाऱ्या वारकऱ्यांसाठी पाऊले चालती पंढरीची वाट आणि गणपतीसाठी पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा हे गाणं विशेष लोकप्रिय आहे. एवढंच नाही तर आई वडिलांसाठी सेवेची प्रेरणा देणारं आणि महाराष्ट्रातील सर्वच संतांशी महती सांगणारं दर्शन दे रे दे रे भगवंता आजही भक्ती प्रेरणा आपल्याला देत, ज्याप्रमाणे प्रल्हाद शिंदे यांनी त्यांच्या गाण्यातून लोकसंगीताचा भक्तीचा बुद्ध भीम गीतांचा वारसा पुढे चालवलाय, त्याचप्रमाणे त्यांची पुढची पिढी सुद्धा याच क्षेत्रात उमदं काम करतीये. त्यांच्या घराण्याला हा मातीतला दैवी आवाजच जणू लाभलाय. गायक आनंद शिंदे, मिलिंद शिंदे आणि आता पुढची पिढी म्हणजे युवा गायक आदर्श शिंदे, उत्कर्ष शिंदे आता शिंदेशाही नावानं ओळखले जातात. क्लासिक रेडिओ शो मधून येते पुढचं गाणं तुमच्या भेटीला.

आजच्या आपल्या शो मधील सगळी गाणी तुम्ही ऐकू शकता रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. लोकसंगीत ज्यांनी जनमानसापर्यंत त्यांच्या आवाजातून पोहोचवलं, दलित चळवळी ज्यांच्या आवाजानं अनेकांना

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण आज इथेच थांबतोय. तुम्ही आता आम्हाला व्हॉट्सअप करू शकता. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900. तर नक्की सांगा हा शो तुम्हाला कसा वाटला. पुन्हा भेटूयात नव्या भागात. तोपर्यंत मी आरजी प्रगती इथेच थांबते. तुम्ही ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.
1: व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर कोपा इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य तेरणा ITI MIDC परिसर धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00. प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स BSc जनरल तसेच BCOM BA MSc कॉम्प्युटर सायन्स 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71. भाविक भक्तांना सादर निमंत्रण. भव्य दिव्य श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा महाराणी रथयात्रा महोत्सवाचं शनिवार दिनांक 18 जुलै रोजी दुपारी 2 वाजता धाराशिव नगरीमध्ये आयोजन. स्वयंवर मंगल कार्यालय ते काळामारुती मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज

चौक मार्गे बार्शी नाका इथे समारोप, त्यानंतर महाप्रसादाचं आयोजन, प्रमुख अतिथी माननीय जिल्हाधिकारी श्री कीर्तिकिरण एच पुजार, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष माननीय ॲडव्होकेट गजानन चौगुले, तेव्हा सर्व भाविक भक्तांनी यथोचित सहकार्य करून सहभागी व्हावं असं आवाहन इस्कॉन धाराशिव यांनी केलं आहे।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.
1: जिया चले, जा चले,

भाविक भक्तांना सादर निमंत्रण. भव्य दिव्य श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा महाराणी रथयात्रा महोत्सवाचं शनिवार दिनांक 18 जुलै रोजी दुपारी 2 वाजता धाराशिव नगरी मध्ये आयोजन. स्वयंवर मंगल कार्यालय ते काळामारुती मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे बार्शी नाका इथे समारोप. तदनंतर महाप्रसादाचं आयोजन. प्रमुख अतिथी माननीय जिल्हाधिकारी श्री कीर्तिकिरण एच पुजार. विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष माननीय ऍडव्होकेट गजानन चौगुले. तेव्हा सर्व भाविक भक्तांनी यथोचित सहकार्य करून सहभागी व्हावं असं आवाहन इस्कॉन धाराशिव यांनी केलं आहे.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

शुभ दुपार श्रोते हो, गुड आफ्टरनून. आता आवाज तर पहिलाच असेल, पहिल्याच आवाजात समजलं असेल मला केवढी सर्दी झालेली आहे. आणि काल देखील आपले श्रोते बरेचसे वाट पाहत असतात आणि सर्वच श्रोते जे आहेत 1 वाजता हेच गाणं म्हणत असतील असं मला वाटतं की तेवढं सहन करा माझी सर्दी. आता मला असं वाटतं की खूपच जास्त झालं, पण श्रोत्यांसाठी परत एकदा म्हटलं जाऊयात आज लाईव्ह. आणि श्रोते नक्कीच मला हे गाणं ऐकत असं वाटलं की श्रोते देखील असंच म्हणत असेल की जिसे ढूंढते है हम एक बजे जो कभी मिली है हमें, आणि नव्हते म्हणून वो आजे प्रगती है कहा, असं जे असं थोडंसं लिरिक्स जुळून एक गाणं तयार केलं मी जे खूप छान गाणं आहे. खरं तर खूप सुंदर गाणं आहे. दिल चाहता है या चित्रपटातील हे गीत होतं आणि हे गीत मलाच ऐकावंसं आत्ता वाटतंय, तर नक्कीच हेच सुरुवातीला मी गीत देणार आहे. बऱ्याच दिवसानंतर हे गीत मी देखील ऐकणार आहे. तर मी आर्ज प्रगती पुन्हा एकदा सर्व श्रोत्यांसोबत त्यांच्या आवडीच्या आणि लोकप्रिय कार्यक्रमामध्ये स्वागत करते. 1 ते 3 दरम्यान मी आर्ज प्रगती असणार आहे आपल्यासोबत लाईव्ह. तर आज थोडीशी जास्त सर्दीचा आवाज येत असेल तर प्लीज थोडंसं दुर्लक्ष करत आजच्या कार्यक्रमात हजर झाले. 2 दिवसानंतर थोडंसं बरं का जरासं कमी झालेलं आहे, म्हणून आज म्हटलं जाऊ देत. थोडासा त्रास माझे श्रोते जे आहेत ते खूप आतुरतेने वाट पाहत आहेत, तर आज जाऊच यात म्हटलं म्हणून आली आहे. आणि सुरुवात करते व्हॉट्सअप फरमाईशला याच गीताने, दिल चाहता है या चित्रपटातील गीताने. श्रोते आलेले आहेत पण मला आज हे गीत ऐकावं असं वाटतं सुरुवातीला, म्हणून हेच गीत सुरुवातीला देते व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात.

चला तर शान आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजातील हे सुंदर असं गीत होतं. तर सुरुवात करूयात व्हॉट्सअप फरमाईशला. पहिलं गीत माझ्या आवडीचं दिलं, मला फार दिवसांना ऐकावंसं वाटलं ते गीत. तर दुसरी फरमाईश आहे, पण तत्पूर्वी एक मेसेज वाचते. आपले नियमित श्रोते आहेत, ते म्हणतात की नमस्कार प्रगतीताई, व्हॉट्सअप कार्यक्रम सादर करण्यासाठी प्रगती एक्सप्रेस उशिरा येणार असल्यास किंवा येणार नसल्यास रेडिओ तीर्णाच्या यंत्रणेकडून पूर्वसूचना दिल्या जाव्यात. जसे की एखादी राजधानी एक्सप्रेस म्हणजे रेल्वे डिजिटल माध्यमातून प्रवाशांना कळवताच तसेच तुम्ही सर्व श्रोत्यांना सूचना देत जा. तुम्ही सर्वजण एक आम्ही तुमची सर्वजण एक वाजण्याच्या आधीपासून देवासारखी वाट पाहत असतात. प्रगती एक्सप्रेस कधी येईल? तुम्ही कार्यक्रमात नाही आलात की सर्वजण निराश होतात, परत दुसऱ्या दिवशी वाट पाहतात. कालच्या सोमवारी तुम्ही नव्हतात, बुधवारी नाही, रेडिओ तेरणाचे इतरही कामे असतात, आम्ही समजू शकतो. त्याचं असं आहे की दिल है कि मानता नहीं, असं त्यांनी लिहून पाठवलंय की सतत तुमचा आवाज कानी पडत राहो असं वाटतं. सतत रेडिओ तेरणाचे गाणी आणि कार्यक्रम ऐकणारा आपला रेडिओ तेरणाचा आज्ञाधारक विद्यार्थी सुनील श्रीमंतराव ढेकणे सर, तसंच श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक लातूर, काही चुकून शब्द आले असतील तर माफी असावी असं म्हणतात. नाही सर, इट्स ओके. काय झालं की माझी तब्येत बरी नव्हती, त्यामुळे मी आले नाही खरं तर काल पण आणि काल हो काल आणि परवा पण. तर आज देखील तुम्ही माझ्या आवाजावरून ओळखत असाल की माझी तब्येत कशी आहे. पण आज म्हटलं नाही, मला पण राहवत नाही जेव्हा आपल्या श्रोत्यांना मी बोलत नाही वगैरे तेव्हा. तर आता हा जो नाकातून एक वेगळा आवाज माझा येतोय तो आजच्या दिवस अजून माहीत नाही मला किती दिवस असेल, पण मी लवकरात लवकर कवर अप करण्याचा प्रयत्न करते. तर थँक्यू सो मच, हे प्रेम असंच राहू देत आणि नक्कीच नेक्स्ट टाईम जेव्हा नसेल तेव्हा नक्कीच सांगत जाईन. तर पुढची फरमाईश घेऊयात. असं सुंदर एक चित्रपट आला होता 2000 मध्ये आणि बिग बी यांचे सुपुत्र जे आहेत अभिषेक बच्चन यांचा हा छान असा चाललेला चित्रपट आहे रन. आणि भूमिका चावला त्यांच्यासोबत आहेत, सर्वच गाणी खूप गाजलेली आहेत आणि अलका याज्ञिक, उदित नारायण यांचा आवाज आहे आणि खूप छान गाणी आहेत. सर्वच गाणी खरं तर रन या चित्रपटातील छान आहेत. तर हेच गीत आज ऐकायचं. अशी वेगळी गीतं बघा, 2000ची जी गीतं आहेत ना ती देखील तेवढी छानशी आहेत, जी हिमेश रेशमिया यांचं म्युझिक असेल किंवा समीर यांचं गीतं असतील. अशी जी गीतं आहेत 2000ची ती देखील तुम्ही मला पाठवू शकताय. असा जो व्हॉट्सअप फरमाईश गाणी आहे तो वेगळ्या देखील गाण्यांचं जाणं तितकंच गरजेचं आहे, तेच गाणी ऐकण्यापेक्षा असं मला वाटतंय. त्यामुळे प्लीज अशी देखील 2000च्या पुढची म्हणजे 90च्या पुढची जी गीतं आहेत ती तुम्ही मला पाठवू शकताय 99705900 या क्रमांकावरती. चला तर हेच गीत ऐकायचं आहे. श्रोते आहेत जिल्हा मुरादाबाद ग्राम दुल्हारपूर उत्तर प्रदेशातून मुकेश कश्यप, शीतल कश्यप, सोनू, सुरेश, राजपाल, पंकज, काजल, सीमा, मानवी, तन्वी, लक्ष, सोनी, मोहिनी, ऋतिक, बलवीर सिंग यांना. ऐकूयात रन या चित्रपटातील ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

0: चला छान अशी गीतं आज मी म्हटलं की जशी 90s पुढची गीतं आहेत 2000 अशी गीतं आज येणं अपेक्षित आहे आपल्या श्रोत्यांकडून. तशीच गीतं आजच्या फरमाईशमध्ये घेतली जातील असं श्रोत्यांना सांगावं वाटतं, कारण की 30s 90s आपण खूप गीतं ऐकतो आणि जुनी देखील. तर आज आपण 2000 किंवा 90s पुढची जी गीतं अशी हिट राहिलेली आहेत अशी गीतं नक्कीच आज घेऊयात. वेगळी देखील गीतं जाणार आहेत आजच्या कार्यक्रमातून. तर बरेच श्रोते म्हणतात काळजी घ्या तब्येतीची. हां तर हो नक्की घेण्याचा प्रयत्न करते, पण मला नाही माहिती की मला का पटकन व्हायरल होऊन जातं. लगेच आजारी होण्याचं लक्षण म्हणजेच इम्युनिटी पॉवर माझी खूप कमी झालेली दिसते मला, तर त्याच्यामुळे सारखीच आजारपण जे आहे ते असं सतत. म्हणजे काय होतं की जेवढं मेंटेन करायचं ठरवते घशाला, मी काही थंड जर असं जरी खाल्लं तरी मला ते आणि इतकं खावंसं वाटतं आणि ते कंट्रोल होत नाही, त्यामुळे मे बी झालंय असं मला वाटतंय. तर चला पुढची फरमाईश देखील अशा सुंदर गीतासाठी. चित्रपट सर्वांनाच माहिती आहे कभी खुशी कभी गम. या चित्रपटातील देखील सर्वच गीतं लोकप्रिय सुपरहिट ठरलेला चित्रपट आणि या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे सलार पहलगाम काश्मीर येथून आपले नियमित श्रोते पीरजादा मिराजुद्दीन नजामुद्दीन कैसरुद्दीन यांची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.
1: जिसने दोबारा मुड़ के मुझे नहीं देखा, हु इज ही?

9570900 या क्रमांकावरती व्हॉट्सअप करून आपल्या आवडीचं गाणं तुम्ही मला पाठवू शकताय. आणि बरेचसे श्रोते जे आहेत ते पालखीमध्ये सामील झालेले आहेत, सध्या प्रवास करतायत ते देखील, पण तुम्ही देखील तेवढीच काळजी घेणं गरजेचं आहे. तर आज आपण व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात 2000 मधली गीतं जी आहेत ती आपण घेत नाहीत जास्त. तर अशा श्रोत्यांना मी परत एकदा सांगते की 90 ची गाणी देऊ नका. 90 ची गाणी आणि त्याच्या मागची देखील किंवा मधली देखील, 2000 च्या पुढची जेवढी गीतं असतील तेवढी घेण्याचा प्रयत्न करणार आहे आज. कारण की वेगळी गीतं आज ऐकूयात व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात. आणि थोडासा माझा ॲडजस्ट करा आवाज. तर कृष्णा कॉटेज या चित्रपटातील गीत, सुनिधी चौहान शान यांच्या आवाजातील हे सुंदर असं गीत आहे. आणि हे गीत ऐकायचं आहे. सर म्हणतात की हे गीत ऐकले की जणू काही अंगावर नाचण्याचे लय तयार होतात. म्हणजे गाण्याचे जे आपण ऐकतो गाणं ते ऐकलं की डान्स करायचा मूड होतो असं त्यांना म्हणायचं आहे, आणि मन राहत नाही. तर आज हे गीत ऐकायचं आहे. प्रामाणिकपणे उद्ध्वस्त झालेली माणसं अभिमानाने शेवटपर्यंत प्रामाणिक राहतात. क्या बात है. 2000 नंतर बॉलिवूडमध्ये नवनवीन चेहरे पाहायला मिळाले होते, त्यामध्ये ऋतिक रोशन, आफताब शिवदासनी, कुणाल खेमू, इम्रान हश्मी, हर्षद वारसी हे दिसून आले होते असं त्यांनी सांगितलं. थँक्यू सो मच सर. आणि खूप छान असं हे देखील गीत पाठवलं, थँक्यू. अशीच गाणी येणं अपेक्षित आहे जी आपण ऐकत नाहीत. तर चला ऐकूयात. आपले नियमित श्रोत आहेत अमित नारायण लोढे सर. आता बघा लोकांची एवढी म्हणजे आपल्या श्रोत्यांची एवढी नावं सेम पण आहेत, कधी कधी दुसऱ्या श्रोत्यांची नावं वाचून जाते. तर अमित नारायण लोढे सर वारणानगर तालुका पन्हाळा कोल्हापूर येथून आपले नियमित श्रोत आहेत, यांची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

चला मी तर म्हणू शकत नाही बिंदास, कारण की मीच आहे त्रासदास असं म्हणावं लागेल. तर 1:32 झालेली आहेत आणि व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. खूप काळजी घेत आहेत श्रोते, सर्वच जण आवाज ऐकून खूप टेन्शनमध्ये आलेत की तुम्ही काळजी घ्या काळजी घ्या, तुम्ही काळजी घेत नाहीत. आणि खास आपले डॉक्टर जे आहेत ते देखील आत्ता गोळ्या लिहून देत आहेत, मला विचारतायत एवढी काळजी करतायत आणि एवढे मोठे गोळ्या बघून मला टेन्शन आलंय बापरे. तर सरांनी देखील आत्ता मला विचारून घेतलं आणि सरांनी पटकन मला गोळ्या लिहून दिलेल्या आहेत, थँक्यू सो मच सर. तर हे प्रेम असंच राहू देत. पुढची फरमाईश बिच्छू या चित्रपटातील गीतासाठी, तर 2000 आसपासची गीतं हिट राहिलेली, आज आपण ती गाणी घेतोय हे लक्षात ठेवा. सारखं सतत सांगते कारण की वेगळी गीतं आज आपण घेणार आहोत. तर ऐकूयात बिच्छू या चित्रपटातील सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश. सप्तरंग श्रोता परिवार कुंभार गली श्रीरामपूर येथून अशोक दळे, सविता दळे, अनिकेत दळे, ऋषिकेश दळे, जीविका दळे, साणिका दळे, पुण्यावरून अजय सोनवणे, करिश्मा सोनवणे, अविका सोनवणे, वेशाका सोनवणे. ऐकूयात सरांची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

चला बिच्छू या चित्रपटातील गीत. तर पुढची फरमाईश देखील 2000 नंतर एक चित्रपट आला होता जो खूप छान होता, खामोशी हा चित्रपट होता आणि ज्यामध्ये सलमान खान आणि मनीषा कोयराला दिसतात आणि त्याच्यासोबत नाना पाटेकर देखील दिसतात. खूप छान असा चित्रपट होता, न बोलता न बोलून देखील किती भावना व्यक्त करणारा असा चित्रपट आहे हा. तर या चित्रपटातील एक गीत खूप गाजलं आहे, ते देखील गीत आपल्या फरमाईशमध्ये कधीच आलं नाही आहे, आज मैं ऊपर, कविता कृष्णमूर्ती यांचा आवाज आहे, सुंदर असं गीत आहे. श्रोते आहेत मधुर मुग्धा आणि खुशी फलटण सातारा येथून. आज त्यांनी पहिल्यांदाच फरमाईश पाठवली आहे का, मधुरा भोसले ज्या आहेत फलटण सातारा येथून, ऐकूयात यांची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश. थँक्यू सो मच ताई, तुम्ही रेडिओ त्यांच्यासोबत कंटिन्यू झाला त्याबद्दल. असंच ऐकत चला आणि आनंद घेत चला रेडिओ त्यांना 90.4 FM चा.

खामोशी या चित्रपटातील हे गीत होतं. आणि खरं तर जुनी गाणी तर आपण देतो, 90s मधली तर गाणी देतोच, पण सारखी 30-30 गाणी ऐकण्यात पण एवढी मजा येत नाही मला असं वाटतं. कार्यक्रमात थोडासा वेगळा ट्विस्ट देखील असणं तेवढंच गरजेचं आहे. त्यामुळे आज आपण 2000 गीतं घेतलेली आहेत. कधी कधी अशी देखील गाणी ऐकली पाहिजेत. आता काही जण आपले श्रोते असे आहेत बरेचसे ज्यांना जुनीच गाणी फार आवडतात किंवा 90s गाणी फार आवडतात, पण ही देखील गीतं आली होती तेव्हा बऱ्यापैकी याला देखील लोकांनी प्रेक्षकांनी तेवढाच भरभरून प्रेम देखील केला आहे. तर आजचा हा व्हॉट्स ऑफ फरमाईश गाण्यांचा कार्यक्रम आपल्याला कसा वाटतो हे नक्की सांगू शकता 9970590 क्रमांकावरती. तर पुढची फरमाईश देखील असंच एक चित्रपट आला होता 2003 द हिरो म्हणून, आणि सनी पाजी प्रीती झिंटा दिसत पडद्यावरती. खूप छान असा चित्रपट होता देखील. सॉरी, अलका याज्ञिक यांच्या आवाजातील हे सुंदर असं गीत आहे. तर ऐकणारे श्रोते आहेत मुक्कम पोस्ट, पेनूर, तालुका मोहळ, जिल्हा सोलापूर, इथून बंटू गवळी, सरस्वती गवळी, ओम दादा गवळी यांची. आणि सर असं म्हणतात की खूप छान चित्रपट देखील आहे आणि गाणी देखील खूप छान आहेत. काळामध्ये त्या काळामधला सिनेमा देखील खूप गाजलेला होता असं त्यांनी सांगितलंय. तर नक्की सर थँक्यू सो मच. ऐकवायत बंटू गवळी, सरस्वती गवळी, ओम दादा गवळी यांची व्हॉट्सअप फरमाईश.

नवीन 2002 आलेला चित्रपट आहे. बॉबी देवल दिसतात, अमिषा पटेल आहेत. नवीन तेव्हा कास्टिझम होत होती आणि बॉबी देवल हे नवीन चेहरा होते आणि अमिषा पटेल देखील नवीन चेहरा होत्या. जसं की राणी मुखर्जी देखील त्यावेळेस नवीन होत्या, काजोल नवीन होत्या, करीना करिश्मा तरी जुन्या आहेत थोड्याशा करीनापेक्षा तरी. तर अशा नवीन कास्टिझमला घेऊन बरेचसे चित्रपट करण्यात आले होते. तर अशा 2000 मधली गीतं आज आपण ऐकतोय व्हॉट्सअप परमेश गाडी या कार्यक्रमात. तर धाराशिवचं तसं वातावरण एवढं छान आहे बरं, पण आपले श्रोते म्हणतात मला की धाराशिवचं एवढं वातावरण छान असताना देखील तुम्ही मॅडम आजारी कसं काय पडलायत. तर ते नाही का व्हायरल इन्फेक्शन होतं तशा टाईपमध्ये मला थोडंसं झालंय, त्यामुळे हे व्हायरल इन्फेक्शन दिसतंय आवाजातून सुद्धा. तर चला पुढची फरमाईश, क्रांती या चित्रपटातील गीत, अलका याज्ञिक, उदित नारायण याचा आवाज, आनंद बक्षी यांचं गीत, जतीत ललित यांचं म्युझिक ऐकूया. सचिन झेगडे, भामेवाडी, मोहळ येथून आपले जे श्रोते आहेत यांची व्हॉट्सअप फरमाईश.

दुपारचे 2 वाजत आहेत आणि आनंदची फरमाईश. आज आपण 2000 मधली एव्हरग्रीन गाणी जी असतात असं म्हणता येईल ही गाणी ऐकतोय. आज वेगळ्या प्रकारची गाणी घेतलेली आहेत मी, कारण की आपण 90s मधली 30-30 गाणी ऐकतोय, त्यामुळे आज आपण 2000च्या पुढची 2000 मधली, खरं तर जास्त करून 2000 एरामधलीच गाणी आपण घेतोय. तर पुढची फरमाईश, नियमित श्रोते आहेत आपले शिवाजी रेडे, अमर बनसोडे, करकम, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर येथून. आज बऱ्याच दिवसानंतर दादांची फरमाईश आलेली आहे, तर त्यांना आज जे गीत ऐकायचं आहे, दुल्हन हम ले जाएंगे या चित्रपटातील गीत, सलमान खान यांचा ब्लॉक बस्टर ठरलेला चित्रपट, करिश्मा आहे त्यांच्यासोबत, खूप सुंदर असा चित्रपट आहे. आणि अलका याज्ञिक, सोनू निगम यांनी हे गीत गायलेलं आहे, सुंदर असा चित्रपट ऐकवत शिवाजी रेडे दादांची आणि तसंच अमर बनसोडे, करकम, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला तर दुल्हन हम ले जाएंगे या चित्रपटातील सुंदर संगीत पुढची फरमाइश देखील असाच एक चित्रपट आला होता 2000 मध्ये जो खूप सर्वांना आवडला होता. सर्वांनाच त्या चित्रपटातली गाणी देखील खूप आवडली होती. असा चित्रपट म्हणजे दिल का रिश्ता. या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे आपले श्रोते आहेत जे नियमित श्रोते आहेत ते देखील श्रोते भवन चौघुले बोर पाडणे तालुका पन्हाळा येथून आपले नियमित श्रोते आहेत आणि तसंच रऊफ कोटेवाल अरमान फकीर अतुल सोनटक्के हे कुठून आहात सर तुम्ही त्यांनी पाठवलंच नाही आहेत कुठून आहात त्यांनी नावच पाठवलंय फक्त आणि आय थिंक सो धाराशिवमधून आहात सर तुम्ही ओके कसबत डवळे येथून आहे तालुका आणि डिस्ट्रिक्ट धाराशिव येथून असं त्यांनी पाठवलेलं आहे तर नक्की सर फरमाईश पूर्ण करते. तर ऐकूयात आपले जे नियमित श्रोते आहेत अरमान शकील फकीर यांची व्हॉट्सअप फरमाईश आणि बबन चौगले बोरपाडणे तालुका पन्हाळा यांची देखील ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

चला पुढची फरमाइश घेऊयात. पुढची फरमाइश आहे आपल्या महिला आहेत माझ्यासोबत माझ्या मैत्रिणी आहेत असं म्हणतायत. आम्हा सगळ्यांना आज गाणं ऐकायचं आहे. आम्ही बागेत काम करत आहोत तरी आज सगळ्याजणी धाराशिव चिलवडी येथून आहोत. जाधव, मी, ज्योती पेठे, आशा उषा जाधव, सुरेखा सुरवसे, स्वाती कदम, सुनीता दिंडोळे, मॅडम माझ्याकडून जर प्रोनाऊन्सेशन थोडंसं चुकत असेल तर सांगा हा प्लीज, अश्विनी भुसारे, राजगुरू विजय भाई, अनिता मनसोडे, छाया जाधव, सुनीता शेट्टी. कारण की थोडासा सर्दीचा प्रॉब्लेम झाल्यामुळे नावात देखील तुमच्या चेंज होऊ शकतो माझ्याकडून, तर प्लीज त्याचा वेगळा अर्थ काढू नका. ते मे बी चुकून जर येत असेल माझ्याकडून चुकून नाव तर सांगा. तर हेच गीत ऐकायचं आहे. त्याबद्दल बऱ्याच दिवसानंतर फरमाईश पाठवली आहे. तुम्ही बऱ्या आहात का, काळजी घेत जा मॅडम असं म्हणतायत. नक्कीच हे व्हायरल झालेलं आहे त्यामुळे लवकर बरी होण्याचा प्रयत्न करेन. तर ऐकूयात आपले जे चिलवडी येथून श्रोते आहेत ज्योती पेठे ताई आणि त्यांच्यासोबत सर्व त्यांच्या मैत्रिणी यांना हॅलो ब्रदर या चित्रपटातील चांदी की डाल पर सोने का मोर हे गीत ऐकायचं आहे. ऐकूयात आणि घेऊयात या सुंदर अशा चित्रपटातील गीताचा

चला पुढची फरमाइश घेऊया. 2:17 होत आहेत आणि भरपूर आणखी फरमाइशी घ्यायच्या राहिलेल्या आहेत. बऱ्याच श्रोत्यांनी मेसेज केलेले आहेत. तर यानंतरची फरमाइश आहे, आज बऱ्याच दिवसानंतर ज्यांची फरमाइश आली आहे, आपले श्रोते आहेत विकास विधाते समस्त भीमगर्जना प्रतिष्ठान धाराशिव येथून गौतम नगर येथून. तर त्यांना आज कुमार शानू अनुराधा यांच्या आवाजातील एक वेगळंच गीत ऐकायचं आहे. आन या चित्रपटातील गीत आहे आणि पहिल्यांदाच हे देखील गीत प्रसारित करणार आहोत आपण व्हॉट्सअप फरमाइश गाडी या कार्यक्रमात. तर ते म्हणत आहेत जास्त सर्दी झाली आहे काऊ, काळजी घ्या जरा, आवाज खूप बसला आहे तुमचा असं म्हणतायत. तर नक्कीच सर, थँक्यू सो मच, एवढी काळजी करतात आपले श्रोते. बरेच श्रोत्यांनी हा मेसेज केलेला आहे मला काळजी घ्या म्हणून. तर हे त्यांचं प्रेम आहे, लवकर बरी होणारच आहे मी. तर ऐकूयात आपले नियमित श्रोते विकास विधाते समस्त भीम गर्जना प्रतिष्ठान धाराशिव गौतम नगर येथून व्हॉट्सअप फरमाइश.

चला तर पुढची फरमाईश घेतीये. हे देखील गीत जे आहे फर्ज या चित्रपटातील आपण पहिल्यांदाच प्रसारित करणार आहोत. तर हे देखील गीत पाठवणारे श्रोते आहेत आपले शुभ दुपार ताई. एक महिना झाला फरमाईश पाठवतोय, पाठवून देखील झालेल्या आहेत मला. तर फर्ज या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे प्रल्हाद रावळकर, शफिक सय्यद, प्रकाश वाघमारे, नंदू कदम, राहणार चांदाई ठोबरी, तालुका भोकर, जिल्हा जालना येथून. तर सरांचं एक वाक्य असतं जे खूप जीवनाशी रिलेट करणार असतं. आजचं वाक्य आहे, कर्माची फळे कुरियरनी येत नाहीत, ती केवळ आल्यावर व्याजासकट मिळतात. ती वेळ आल्यावर व्याजासकट मिळतात असं म्हणतात. क्या बात आहे, खूप सुंदर सर. कर्माची फळं कुरियरने येत नाहीत, ती वेळ आल्यावर व्याजासकट मिळतात. क्या बात आहे, खूप सुंदर सर. थँक्यू सो मच. आणि म्हणूनच आज तुम्ही जे पेरत आहात तेच उद्या तुमच्या आयुष्यात उगवणारच. मस्त सर, खूप सुंदर. थँक्यू सो मच सर. ऐकत प्रल्हाद रावळकर सर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला पुढची फरमाईश. जे गीत खूप गाजलेलं आहे ऐश्वर्या रॉय आणि अभिषेक बच्चन यांचं, ढाई अक्षर प्रेम की, या चित्रपटातील गीत. श्रोते आहेत आपले अमित ढवळे, ते म्हणतात काळजी घ्या, गेट वेल सून. नक्की सर, थँक्यू सो मच. आज पुन्हा एकदा ट्रॅव्हल करतोय. आज मला दो लफ्जों में लिख दी मैंने अपनी प्रेम कहानी, मैं तेरा राजा बन जा तू मेरे दिल की राणी, असं जे गीत आहे. आणि सोबत आहेत त्यांच्या महेश अस्लम आणि बशा शरद जाधव, तेच आहे का सर? चुकलं असेल तर प्लीज माफ करा. तर नक्की सर, जर शक्य असेल तर. नो सर, शक्य नाही आहे, आज गाणं म्हणणंच शक्य नाही आहे. एवढा सर्दीनी आवाज माझा नाकातून येत असेल तर मी गाणं म्हणल्यावर किती नाकातून आवाज येईल आणखी. त्यामुळे नेक्स्ट टाईम सर नक्कीच आपण मी गाणं म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करेल, जेव्हा तुम्ही छान असं गाणं माझ्या ओळखीचं असेल तर. तर आता तुम्ही ट्रॅव्हल करता आणि एन्जॉय करता, तुमच्यासोबत मित्र देखील आहे. थँक्यू सो मच सर. असंच ऐकत रहा, आनंदी रहा आणि ट्रॅव्हलिंग करत रहा. ऐकूयात अमित सर आणि त्यांच्यासोबत त्यांचे मित्र आहेत महेश सर आणि शरद सर आणि असलम सर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला पुढचं देखील फरमाइश मधलं गाणं जे आहे ते मला फार आवडतं. नायक हा चित्रपट आहे, सुंदर चित्रपट आहे, अगदी सर्वांनी पाहावा असा चित्रपट आहे. तर ए आर रहमान यांचं म्युझिक आहे, उदित नारायण यांचा आवाज आहे, अनिल कपूर राणी मुखर्जी दिसतात पडद्यावरती. तर छिपकली या नावाने अनिल कपूर या चित्रपटात त्यांना बोलवत असतात. खूप छान ते खूप छान म्हणत असतात. आणि नक्चडे असं काजल सॉरी राणी म्हणत असतात त्यांना. खूप सुंदर चित्रपट आहे. तर हाच चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. श्रोते आहेत विजय गोरे, शंकर गोरे, आकाश चिकणे. जेवण झालं का म्हणतायत? नाही झालंय माझं जेवण. तर बरेच श्रोते या टाईमला जेवत असतात तर आवर्जून विचारतात तुमचं जेवण झालंय का. तर माझा नाश्ता झालेला आहे. तर सर म्हणतात दवाखान्यात जा मॅडम, आवाज बदल झालाय असं त्यांनी सांगितलंय. थँक्यू सो मच सर, नक्कीच जाते आणि नक्कीच बरी लवकर होऊन येते. ऐकवात आकाश शिकणे सर आणि त्याच्यासोबत त्यांचे मित्र आहेत यांची नायक या चित्रपटातील ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाइश.

0: चला तर दुपारचे वाजते 2:37 आणखीन देखील बऱ्याच श्रोतांच्या फरमाईश राहिलेल्या आहेत. तत्पूर्वी एक फरमाईश आली आहे, मी नाव नाही सांगणार आहे त्यांचं, त्यांचं व्हॉइसच आपण ऐकूयात.
1: हाय, मी मनीषा कुंभार, सोलापूर मोहोळ मरुंची मधून बोलते. आणि प्रगती दिदी आज माझ्यावर खूप रागवल्यात, खूप रुसल्यात. मी त्यांना आता बरेच मेसेज केले, त्यांनी मला एकही रिप्लाय केलेला नाही. आत्ता माझ्याशी थोडं बोलल्यावर मला बरं वाटलं आता, कारण की मी बरेच दिवस झाले, 2-3 महिने झाले मी मेसेज नाही, काहीच नाही त्यामुळं. आणि दिदींसाठीच मला आज गाणं निवडायचंय, आणि ते पण दिदीच निवडणार आहेत. दिदींच्या आवडीचं मी गाणं आज ऐकणार आहे. सॉरी दिदी, मी तुम्हाला इतके दिवस मेसेज केले नाहीत, काय नाहीत, पण गाणं नक्की लावा. आणि बरोबर आहे, आपल्या जे जवळचे असतात आणि हक्काचे असतात ना, तेच माणसं आपल्याला रागवतात आणि रुसतात. हेच खरं प्रेम आणि हेच खरं नातं असते. दीदी काळजी घेत जा, तुमचा आवाज इतका वेगळा यायला लागला ना, वाटतच नाही की तुम्ही प्रगती दीदी आहात म्हणून. तुमचा आवाज ऐकून आज मी मेसेज केला आहे, मी गाणी रोज ऐकते तुमचे. आता जरा दीदी तुम्ही हसलात ना, आता वाटायला लागलं की प्रगती दीदी ह्या माझ्या बेस्ट फ्रेंड आहेत.
0: तर अशा करतात मनीषाताई, आणि एवढं छान छान बोलून मग मला त्यांचा राग आलेला असतो तरी देखील मी विसरून जाते, आणि मग त्यांचा आवाज ऐकलं की मग वाटतं हा ठीक आहे, जाऊ दे, इट्स ओके. पण इतक्या दिवस नाही मेसेज केल्यावर कसं बोलायचं तुम्ही सांगा, की जी माणसं रोज मला बोलत होती अशी माणसं आजकाल बोलत नाहीत. म्हणजे समाधान दादा देखील त्यातलेच आहेत की रोज मेसेज करतात, पण आजकाल ते देखील मेसेज करत नाहीत, कधीतरी करतात आजकाल तर महिन्यातून 1-2 वेळेस वगैरे असं करतात ते देखील. आणि तसंच मनीषा ताईंचं देखील आहे की किती आता त्यांचे 3-4 महिने तरी झाले असतील मला वाटतं की त्यांचा मेसेज नाही आलाय. तर आता तुमचा आवाज ऐकून बरेच श्रोत्यांना छान वाटेल माहिती का, त्यामध्ये ओमप्रकाश गीत्ते सरांनी देखील लगेच मेसेज केला, मनीषा ताईंचा आवाज ऐकून इतक्या दिवसातून बरं वाटलं म्हणून ओमप्रकाश गीत्ते सरांनी देखील मेसेज केलाय. तर खास एक गीत आहे देवदास या चित्रपटातील, ते गीत श्रेया घोषाल यांच्या आवाजातील सुपरहिट ठरलेला चित्रपट आहे. हे गीत नक्कीच आशा करते तुम्हाला आवडेल मनीषाताई, हे देखील मला गीत फार आवडतं.

दुपारचे 3:15 यानंतरची फरमाईश आहे डॉक्टर साहेबांचीच, म्हणजे बाळासाहेब वरपे सरांची. डॉक्टर बाळासाहेब वरपे सर ज्यांनी मला आता सांगितलंय की तुम्ही या या गोळ्या घ्या आणि हे हे करा, गरम पाणी घ्या. आणि तसंच ते आत्ता मनीषताईंनी जशी आठवण काढली तसं ते देखील म्हणतात आमची देखील कधी आठवण काढत चला आजारी पडल्यावर तरी. नाही सर असं नाही, बरेचसे श्रोते माझ्या खूप लक्षात राहतात जेव्हा फरमाईशमध्ये नसतात ते, आवर्जून मी त्यांची नावं सांगत असते. त्यामध्ये तुमचं देखील मी बऱ्याच वेळेस नाव घेतलेलं आहे तुम्ही नसताना. तर सरांना देखील आज गाणं ऐकायचं आहे, ते म्हणतात की आज मला बंटी और बबली या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. आज तुमची तब्येत ठीक नाही म्हणून जास्त बोलायला लावत नाही. तर आज सर्वांना सांगतात ते काळजी घ्या, ऐकत रहा, आनंदी रहा. आणि तुम्ही गरम पाण्याची वाफ घ्या, त्यात थोडे विक्स टाका, म्हणजे मोकळा श्वास घेता येईल असं त्यांनी सांगितलंय. नक्कीच सर, किंवा ऑर्थोविन ड्रॉप देखील तुम्ही घेऊ शकता, बेस्ट आहे असं सांगितलं सरांनी. नक्कीच सर, थँक्यू सो मच. ॲज बंटी और बबली या चित्रपटातील सुंदरस कचरारे अलिशा चिनॉय यांचा आवाज आहे. पडद्यावरती दिसतात बिग बी अमिताभ बच्चन, सुनबाई ऐश्वर्या आणि मुलगा अभिषेक. हे सुंदर असं कॉम्बिनेशन या गाण्यात आपल्याला पाहायला भेटलं होतं. सुंदर गाणं हिट राहिलेलं आहे, सुपरहिट ठरलेलं आहे. ऐकवात डॉक्टर बाळासाहेब वरपे सर संगमनेर येथून यांची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

चला माहोल बनवला या गाण्याने, अगदी म्हणजे माणूस केवढाही टेन्शनमध्ये असेल किंवा जात जरी असेल कुठून, आणि हे गाणं ऐकलं आणि तो नाचणार नाही असं होणारच नाही. इतकं सुंदर गाणं आहे की माहोल बनवला या गाणीने. तर पुढची फरमाइश देखील अशाच गीतासाठी, तो देखील खूप गाजलेला चित्रपट आहे, हम दिल दे चुके सनम या चित्रपटातील हे गीत आहे आणि हे देखील गीत फार गाजलेलं आहे. आणि पडद्यावरती पुन्हा गॉर्जी ऐश्वर्या रॉय दिसतात, सोबत आहेत सलमान भाई. तर ऐकवायत हे जे गीत ऐकायचं आहे, वारणा शहापूर कोल्हापूर येथून विजय चौहान इंदुरकर, तेजस्वी चौहान, माई इंदुरकर, बेबी शौर्य श्रेयश, अंकिता आणि अनिकेत चौहान यांना हे सुंदर गीत ऐकायचं आहे. ऐकवायत वारणा शहापूर येथून आपले नियमित श्रोते विजय चौहान सर आणि त्यांच्या फॅमिलीची व्हॉट्सअप फरमाइश.

चला आणखीन देखील बऱ्याच शोधांच्या फरमाईश राहिल्यात, वेळ होत आहे जाण्याची. पण तत्पूर्वी जाता जाता एक विठ्ठलाचा अभंग देण्याच्या आधी एक गाणं देते जे खरं तर खूप गाजलं आहे. झुम बराबर हा चित्रपट सर्वांना आठवत असेल, गुलजार यांचं गीत आहे. पण गीत काही काळजामध्ये उतरणार, हृदयात उतरतं ते गाणं. खरं तर इतकं सुंदर गीत लिहिलेलं आहे गुलजार साहेबांनी. हेच गीत ऐकायचं आहे. त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघाचे सदस्य श्रुतिका प्रथमेश नामदेव, भक्तिभूषण नामदेव, आकाशकुमार अरोरा, तुकाराम कांबळे, सौछाया कांबळे, हसूर दुमार, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर येथून कार्तिक अर्पित, सौ अनुराधा आकाश शिंदे, कंदलगाव, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर येथून. तर जाता जाता एक विठ्ठलाचा अभंग देणार आहे. त्यासाठी आपलं नाव जर कोणाला पाठवायचं असेल तर 9970590 या गीतानंतर एक विठ्ठलाचं गाणं देणार आहे जाता जाता. त्याच्यासाठी आपलं नाव मला पाठवायचं आहे 9970590 या क्रमांकावरती. चला तर ऐकूयात आपले त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघाचे सदस्य कांबळे फॅमिली यांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला तर सुंदर असं गीत आत्ताच आपण ऐकलं, एव्हरग्रीन गाणं म्हणता येईल जेव्हा केव्हा आपण ऐकतो. ती धून जरी ऐकली ना खूप भारी वाटतं. हे गाणं कधीही ऐकलं तरी बोर होत नाही असं गाणं होतं. तर मी म्हटलं की जाता जाता एक अभंग देणार आहे जो सर्वांना फार आवडेल आणि त्याच्यासाठी नावं सांगितली होती मी. तर याच गीतासाठी श्रोते आहेत आपले जे आहेत नियमित श्रोते आहेत गजानन कावरके मुकाम व्याड तालुका रिसोड जिल्हा वाशिम येथून. सध्या वारीच्या वाटेतून तरडगाव मुकामी आहे. वारीमध्ये खूप चांगले अनुभव येत आहेत. आनंदाची वारी आहे असं म्हणतात. त्यांच्यासोबत

वारकरी देखील आहेत, सुरेश वाडकर सर, सॉरी त्यांच्यासोबत आहेत हबप सुनील महाराज घायाळ, मंगेश भिसे, शंकर भिसे, शंकरराव खरात, शिवम कावरखे, पवन कढने असं त्यांनी पाठवलंय. हे देखील आहेत त्यांच्यासोबत, त्यांना देखील हा भंग ऐकायचा आहे. तसंच योगेश पाटील शिडी शिंगे तालुका माढा जिल्हा सोलापूर यांना देखील हे गीत ऐकायचं आहे. तसंच गणेश खलाटे फलटण इथून डिस्ट्रिक्ट सातारा यांना देखील आज हे गीत ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलंय. आणि आज माऊलींची पालखी ही फलटणला मुक्कामी आहे असं त्यांनी सांगितलंय. तसंच गजानन कावरखे सर देखील फलटणमध्येच आहेत सध्या आणि ते सांगतात की खूप मोठा पाऊस चालू आहे तिथे असं देखील त्यांनी सांगितलंय. तर यानंतरचे आणखी एक श्रोते आहेत ज्यांना गीत ऐकायचं आहे, ते श्रोते आहेत भागवत गिरी, गिरी परिवार, मुक्काम पोस्ट पडेगाव, तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी. आणि तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या, आवाज खूप खराब येत आहे. ओके, नक्की सर, काळजी घेते. आवाज थोडासा सर्दीनी व्हायरल इन्फेक्शन झालेला आहे त्यामुळे आवाज खराब झाला आहे. सत्यवान गोडगे सर जे आहे दारफसिना येथून, सत्यवान गोडगे सर यांना देखील हा अभंग ऐकायचा आहे असं त्यांनी सांगितलंय. बरेच श्रोते काळजी घ्या म्हणतात नक्कीच. तर गारगोटी कोल्हापूर येथून आपले श्रोते आहेत अमित सावंत यांना देखील हे गीत ऐकायचं आहे, तेरणामधील सर्वच कार्यक्रम ऐकतो असं त्यांनी सांगितलंय. तसंच कंटिन्यू लाईव्ह असतात सोमनाथ जाधव सर, चिलवडी तालुका जिल्हा धाराशिव यांना देखील हे गीत ऐकायचं आहे. तसंच श्रोते आपले नियमित म्हणजेच सुलतानापूर राहुलनगर येथून राक्षे मामा सुधाकर राक्षे, दीपक राक्षे, विजय राक्षे, ताई राक्षे आणि वैष्णवी राक्षे, जान्हवी राक्षे, लक्ष्मीकांत राक्षे यांना देखील आज विठ्ठलाचा हा अभंग ऐकायचा आहे. दत्तात्रय बागल दारफळ येथून आहे, त्यांना देखील हे गीत ऐकायचं आहे. तसंच जवळे इथून आपले श्रोता आहेत उमेश नावडकर, रेश्मा नावडकर यांना देखील हे गीत ऐकायचं आहे. तर मोहरा या चित्रपटातील जे गीत पाठवलं होतं सर, आयम रिअली सॉरी, वेळ झालेली आहे त्यामुळे उद्या नक्कीच आपण तुमची फरमाईश पूर्ण करूयात. विठ्ठलाचं गाणं घेण्यासाठी नाव सुचवत आहे सुचवा असं त्यांनी सांगितलं. रविकांत दिगंबर पवार राहणारा सापनाई एसटी ड्रायव्हर बार्शी डेपो, आता मी बार्शी धाराशिव ट्रीप ओके येत आहे असं म्हणतात. बार्शीवरून सर तुम्ही धाराशिवकडे येतात ओके. तर लाईव्ह ऐकत आहेत सर देखील कार्यक्रम, थँक्यू सो मच सर, आनंद घेत आहेत सर लाईव्ह. तसंच लक्ष्मण लोंढे राहणार नळी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर येथून, त्यांना देखील हा अभंग ऐकायचा आहे. मनोहर गायकवाड शिंदेवाडी तालुका मिरज जिल्हा सांगली येथून यांना देखील अभंग ऐकायचा आहे. तसंच पुढची आणखी श्रोते आहेत आपले जे आहेत गिरीश कुलकर्णी नातेपुते यांना देखील आज हे गीत ऐकायचं आहे. ते देखील कंटिन्यू लाईव्हमध्ये सध्या असतात सर. आणि गिरीश कुलकर्णी काका नातेपुते तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथून, सहपत्नी राणी गिरीश कुलकर्णी, मुले चैतन्य गिरीश कुलकर्णी, तर असं कुलकर्णी परिवार आहे ज्यांना हे अभंग ऐकायचं आहे सर्वांनाच. तर खरं तर वारीत सर्वांनी काळजी घ्यायची आहे, आपले बरेचसे श्रोते हे वारीत जातात तर यातला अनुभव तुम्ही सांगू शकताय. तिथल्या जो काही सोहळा आहे जे तुम्ही अनुभव करताय तो देखील त्याचे फोटो पाठवू शकताय. किंवा जे श्रोते जाऊ शकले नाहीत अशांसाठी वारीचं महत्व काय आहे हे देखील ते मला सांगू शकतात. या वारीनिमित्त सर्वांचे अनुभव ऐकता येतील आणि जाणून घेता येईल की वारीनिमित्त जे प्रेम आहे आपल्या वारकऱ्यांचं किंवा आपले श्रोते जे जात आहेत त्यांचं जे प्रेम आहे ते इतरांपर्यंत देखील मला पोहोचवता येईल. तर चला जाता जाता हा जो सोहळा आहे तो पुन्हा अनुभवात आणि विठ्ठल चरणी अर्पण करूयात. तर भेटूयात उद्या, ऐकत रहा, आनंदी रहा आणि काळजी देखील घेत रहा.

एक ओढ सतत मनी व्याकुळ होतो देह, एक ओढ सतत मनी व्याकुळ होतो देह, आतुर असतो फक्त वारीच्या आगमनासाठी। जसा आला होता वैकुंठीचा राया तुकोबाच्या भेटीसाठी। इंद्रायणीच्या काठापासून ते चंद्रभागेच्या वाळवंटापर्यंत तू असतोस आमच्या सोबत नाचून धुंद झालेलं पाहण्यासाठी। स्वतःच्या कामाला पांडुरंग मानणारे काही थकलेले भेगाळलेले देह असतील तिथून तुझ्या वारीचा सोहळा अनुभवतात। कारण तुझे काही मधुकरी ते काम आमच्यासाठी करतात, तुझे दूध म्हणून। त्यांचा अट्टहास पूर्ण झाला। फेसबुक दिंडी। फेसबुक

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

भाविक भक्तांना सादर निमंत्रण. भव्य दिव्य श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा महाराणी रथयात्रा महोत्सवाचं शनिवार दिनांक 18 जुलै रोजी दुपारी 2 वाजता धाराशिव नगरी मध्ये आयोजन. स्वयंवर मंगल कार्यालय ते काळामारुती मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे बार्शी नाका इथे समारोह. तदनंतर महाप्रसादाचं आयोजन. प्रमुख अतिथी माननीय जिल्हाधिकारी श्री कीर्तिकिरण एच पुजार, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष माननीय ऍडव्होकेट गजानन चौगुले. तेव्हा सर्व भाविक भक्तांनी यथोचित सहकार्य करून सहभागी व्हावं असं आवाहन इस्कॉन धाराशिव यांनी केलं आहे.

0: भाविक भक्तांना सादर निमंत्रण. भव्य दिव्य श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा महाराणी रथयात्रा महोत्सवाचं शनिवार दिनांक 18 जुलै रोजी दुपारी 2 वाजता धाराशिव नगरीमध्ये आयोजन. स्वयंवर मंगल कार्यालय ते काळामारुती मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे बार्शी नाका इथे समारोप. तदनंतर महाप्रसादाचं आयोजन. प्रमुख अतिथी माननीय जिल्हाधिकारी श्री कीर्तिकिरण एच पुजार, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष माननीय ऍडव्होकेट गजानन चौगुले. तेव्हा सर्व भाविक भक्तांनी यथोचित सहकार्य करून सहभागी व्हावं असं आवाहन इस्कॉन धाराशिव यांनी केलं आहे.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा, आनंदी राहा.

आए हमें यूं देखना, ऐसा ना हो बदनाम हो जाए। ये मुमकिन है इसी का कल

भाविक भक्तांना सादर निमंत्रण. भव्य दिव्य श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा महाराणी रथयात्रा महोत्सवाचं शनिवार दिनांक 18 जुलै रोजी दुपारी 2 वाजता धाराशिव नगरी मध्ये आयोजन. स्वयंवर मंगल कार्यालय ते काळामारुती मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे बार्शी नाका इथे समारोह. तदनंतर महाप्रसादाचं आयोजन. प्रमुख अतिथी माननीय जिल्हाधिकारी श्री कीर्तिकिरण एच पुजार, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष माननीय ऍडव्होकेट गजानन चौगुले. तेव्हा सर्व भाविक भक्तांनी यथोचित सहकार्य करून सहभागी व्हावं असं आवाहन इस्कॉन धाराशिव यांनी केलं आहे.

भाविक भक्तांना सादर निमंत्रण. भव्य दिव्य श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा महाराणी रथयात्रा महोत्सवाचं शनिवार दिनांक 18 जुलै रोजी दुपारी 2 वाजता धाराशिव नगरी मध्ये आयोजन. स्वयंवर मंगल कार्यालय ते काळामारुती मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे बारशी नाका इथे समारोप. तदनंतर महाप्रसादाचं आयोजन. प्रमुख अतिथी माननीय जिल्हाधिकारी श्री कीर्तिकिरण एच पुजार, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष माननीय ऍडव्होकेट गजानन चौगुले. तेव्हा सर्व भाविक भक्तांनी यथोचित सहकार्य करून सहभागी व्हावं असं आवाहन इस्कॉन धाराशिव यांनी केलं आहे.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

धोखे की लड़ी है, आंखों में खुदा है, लबों पे

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
1: भाविक भक्तांना सादर निमंत्रण. भव्य दिव्य श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा महाराणी रथयात्रा महोत्सवाचं शनिवार दिनांक 18 जुलै रोजी दुपारी 2 वाजता धाराशिव नगरी मध्ये आयोजन. स्वयंवर मंगल कार्यालय ते काळामारुती मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे बारशी नाका इथे समारोह. तदनंतर महाप्रसादाचं आयोजन. प्रमुख अतिथी माननीय जिल्हाधिकारी श्री कीर्तिकिरण एच पुजार, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष माननीय ऍडव्होकेट गजानन चौगुले. तेव्हा सर्व भाविक भक्तांनी यथोचित सहकार्य करून सहभागी व्हावं असं आवाहन इस्कॉन धाराशिव यांनी केलं आहे.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: भाविक भक्तांना सादर निमंत्रण. भव्य दिव्य श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा महाराणी रथयात्रा महोत्सवाचं शनिवार दिनांक 18 जुलै रोजी दुपारी 2 वाजता धाराशिव नगरी मध्ये आयोजन. स्वयंवर मंगल कार्यालय ते काळामारुती मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे बारशी नाका इथे समारोप. तदनंतर महाप्रसादाचं आयोजन. प्रमुख अतिथी माननीय जिल्हाधिकारी श्री कीर्तिकिरण एच पुजार, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष माननीय ऍडव्होकेट गजानन चौगुले. तेव्हा सर्व भाविक भक्तांनी यथोचित सहकार्य करून सहभागी व्हावं असं आवाहन इस्कॉन धाराशिव यांनी केलं आहे. नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण जाणून घेत असतो अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास, ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात आपलं शिक्षण घेतलेलं असतं आणि आता यशाच्या अशा मार्गावर असतात की त्यांचा हा यशाचा प्रवास म्हणजे आपल्यासाठी प्रेरणादायक असतो. अशाच पद्धतीनं आज आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे कुमारी अस्मिता लोहू मेंढे हिला. ती मुळता राहणारी सांज्याची म्हणजे आपल्या धाराशिव तालुक्यातील आहे आणि ती आत्ता नुकतीच म्हणजे 2024 याच वर्षामध्ये ती पासआउट झालेली आहे सिव्हिल या ब्रँचमधून. आणि तिचं लक म्हणा, नशीब म्हणा किंवा तिचे प्रयत्न म्हणा, ते इतके चांगले आहेत की ती पासआउट होत असतानाच जिल्हा परिषद धाराशिव येथील बांधकाम विभागामध्ये सध्या सब डिव्हिजन तुळजापूर या ठिकाणी सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या पदावरती आता सध्या कार्यरत झालेली आहे. आणि आज ज्यावेळेस हा इंटरव्ह्यू आपण तिचा रेकॉर्ड करतोय त्यावेळेस 1-3 दिवस झालेले तिला ऑफिस जॉईन करून आणि ती ऑफिसवरून थेट रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये 1-3 दिवस झालेले तिला ऑफिस जॉईन करून आणि ती ऑफिसवरून थेट रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये आलेली आहे यशोगाथा सांगण्यासाठी. तर सर्वप्रथम अस्मिता, मी तुझं स्वागत करतो रेडिओ तेरणाच्या वतीनं.
2: थँक्यू सो मच सर.
1: आता खरं तर आम्ही अभिनंदन करतोय आणि तुझ्या चेहऱ्यावर ते दिसून येत आहे की कॉलेज सुटल्यानंतर किंवा कॉलेज संपल्यानंतर नेमकं काय करायचं हे प्रश्नचिन्ह घेऊन जे बरेचसे विद्यार्थी फिरतायत तसं काहीच न दिसता तुझ्या चेहऱ्यावर एक असं दिसतंय की येस, ऑफिसमधून एक आलेली आहे, थकलेली मुलगी आहे, आता मी ऑफिसमध्ये काहीतरी काम करते असं काहीतरी चेहऱ्यावर भाव दिसतायत. तर सगळ्यात अगोदर हे सांग की हे फिलिंग कसं आहे की इंजिनिअरिंग कम्प्लीट करता करताच तुला जॉब भेटलेला आहे.
2: सर, फिलिंग तर खूप प्राऊड फिलिंग आहे. स्टार्टिंगला तर एकच मनामध्ये एम होतं की डिग्री संपायच्या आत एखादी तरी सरळ सेवा क्रॅक करायची होती.

0: आणि त्यानंतर नेक्स्ट क्लास वन क्लास टू तर एम आहेच, बट डिग्रीपर्यंत ॲटलिस्ट ज्यासाठी इलिजिबल होते त्यासाठी एक प्रयत्न होता की ते एम कम्प्लीट करायचं होतं. मग फर्स्ट एम तरी कम्प्लीट झाले, आता नेक्स्ट टार्गेट नेक्स्ट एक्झामवरती असेल.
1: बरं, मग आता खरं तर याची सुरुवात जर म्हणायला गेलं तर दहावी पास झाली की वडिलांना खरं तर आनंद असतो दहावी पास झाली म्हणून मुलगी, पण सगळ्यात मोठं टेन्शन असतं की अरे 11वी 12वीला कुठे घालावं आजच्या युगाप्रमाणे. 11वी 12वीला तू कुठे होते हे पण सांग, आणि पुन्हा 11वी 12वी झाल्यानंतर पुन्हा एकदा नवीन असतं की अरे मुलगी पुढे काय करणार, तर हे अगोदर थोडंसं सांगतो.
0: 10वीचा रिझल्ट आल्यानंतर
1: 10वी कुठे कुठे झाली?
0: 10वी माझी छत्रपती शिवाजी हायस्कूल धाराशिव येथे झालेली आहे. मग 10वीमध्ये 98.40 असा माझा पर्सेंटेज आले होते, ते पाहून एक आनंद होता की मी मेडिकलमध्ये जाऊ शकते. मग विचार केला की आपण मेडिकलची प्रिपरेशन करावी, आणि त्यासाठी मग मी लातूरमध्ये शाहू कॉलेज येथे ॲडमिशन घेतले. बट माझा स्कोर कमी आला नीटचा, मग त्यामध्ये जास्त रिपीट करण्यामध्ये पण इंटरेस्ट नव्हता जास्त असं, त्यामुळे मग मी विचार केला की आपण इंजिनिअरिंगमध्ये पण यावं, कारण मला लहानपणापासून ड्रॉइंगची देखील खूप आवड होती, आणि मग त्यामुळे मी आली इकडे इंजिनिअरिंग चूज केले.
1: म्हणजे तुझं नीट आणि एमएससीईटी दोन्ही एक्झाम तू दिलेले होते?
0: हो, दिला होता.
1: अच्छा, मग इंजिनिअरिंगचं असं होतं म्हणून आयआयटी जेईचं असं काही डोक्यात नव्हतं?
0: नाही, ते नव्हतं.
1: जास्त मेडिकलला जायचं, 10वीला चांगले मार्क पडले.
0: येस येस.
1: अच्छा, मग ज्यावेळेस 12वीचं तुझं शाहू कॉलेजला एवढं सगळा विषय झाला, मग तू तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज निवडण्याचं कारण काय होतं, आणि मग घरच्यांनी तुला कसं सपोर्ट केला ते एक सांग.
0: स्टार्टिंगला कोरोना पिरियड होता जेव्हा मी ॲडमिशन घ्यायचं ठरवले त्यावेळेस. मग इतर बाहेरचे कॉलेजेस खूप माहिती देखील होते, बट तेरणाचं पप्पा देखील इथं सेवक म्हणून अगोदर होते. मग त्यामुळे मी आणि आपल्या रिझल्ट कॉलेजचा रिझल्ट देखील खूप छान आहे असं ऐकले होते, त्यामुळे मी इथं यायचं ठरवले.
1: अच्छा, मग तुला हा निर्णय घेत असताना काय अशा सगळ्यात चांगल्या गोष्टी जाणवल्या की तू धाराशिव जिल्ह्यातलीच मुलगी, एक तर खर्च पण सगळ्या दृष्टिकोनातून कमी होणं, कॉलेज पण सगळं चांगलं आहे, असं तुला सगळे फुलफिलमेंट झाले तुझ्या परत?
0: येस सर. आपले एम तरी गव्हर्नमेंट एक्झाम क्रॅक करायची होती, मग त्यामुळे आपण स्टडी कुठेही करू शकतो हे देखील एक माइंडमध्ये ठेवायला, माइंडमध्ये माहिती होतं की आपण कुठेही राहिलो तरी अभ्यासच करायचा आहे, मग इथे राहून तरी आपण करू शकतो, मग त्यासाठी मी इथेच ॲडमिशन घ्यायचं ठरवले.
1: बरं, मग आता ज्यावेळेस तू इथे ॲडमिशन घेतलं, एक तर कोरोनाचा काळ होता, काही पहिले 1-2 वर्ष समजा ऑनलाईन गेले असतील किंवा बाकी सगळा विषय असेल, मग त्यानंतर तू तुझी स्टडी कशी ठेवली, तुझं एम कसं होतं, त्या एमच्या नुसार फक्त कॉलेजची स्टडी करणं एवढाच विषय नव्हता, तर मग तुला ते जसं म्हणतेस की तुला क्लास होणं अधिकारी होणं ह्या पण तुझ्या डोक्यामध्ये सायमल्टेनियसली गोष्टी चालू होत्या, तर तुझं कॉलेजचं जे करिक्युलम राहिलं ते कसं राहिलं सांग.
0: सर, मी कॉलेजमध्ये तरी रेग्युलर असायची स्टार्टिंगला, तर फक्त कॉलेज लेक्चर्स कंटिन्यू मीन्स रेग्युलर करायची, कारण इथे जे शिकवलं जातं त्या बाहेरचे तरी क्वेश्चन्स नाही आहेत हे तर माहिती होतं, मीन्स टेक्निकल इथेच राहून स्ट्रॉंग करायचं होतं, आणि घरी जाऊन नंतर मी नॉन टेक्निकल कव्हर करायची, कॉलेजच्या व्यतिरिक्त जो वेळ मिळायचा ते घरी जाऊन नंतर नॉन टेक्निकल पाहायची.
1: बरं, आणि रेग्युलर कॉलेजला असल्यानंतर प्रॅक्टिकलचा भाग आहे, बाकी सगळ्या गोष्टी आहेत. मग तुला असं वाटत नव्हतं का कधी, म्हणजे एका क्षणाला असं कोणाला तरी वाटतं की तुला 10वीला चांगले पर्सेंटेज पडलेले होते, नीटचं तुझं समजा स्वप्न जरी पूर्ण नाही झालेलं असतं तर तो इंजिनिअरिंगमध्ये येण्याचा विचार केला,
0: मग
1: सगळा ओढा कुठेतरी आयटी सीएससी एआयडीएस अशा सर्व ब्रँचकडे असताना सिव्हिल निवडण्याचं मग काय कारण होतं एवढ्या विषयी?
0: सिव्हिलमध्ये येण्याचा मेन हेतू म्हणजे माझे पप्पा, कारण पप्पा छोटे मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत, ते काही छोटे काम देखील करतात, मग त्यामुळे ते नेहमीच मला बोलायचे एखाद्या कामाबद्दल, त्यांनी काही इस्टिमेट केलेलं असेल तर ते सांगायचे, मग ते रोज रोज तेच पाहण्यात होतं, मग त्यामुळे पप्पांनी सांगितलं की थोडंसं इकडे पण आपल्या मुलींसाठी आहे संधी, चांगल्या संधी आहेत, त्यामुळे मी त्यांच्यामुळे आले जास्त करून.
1: बरं, तुझ्या वडिलांचं इन्स्पिरेशन तुला होतं की ठीक आहे सिव्हिलमध्ये सुद्धा जाऊन मुलगी काही ना काहीतरी करू शकते, हे सुरुवातीचा फेज समजा जे की तो ॲडमिशन घेण्याच्या अगोदर किंवा ॲडमिशन घेतल्यानंतरचा विषय होता, मग ह्या सगळ्या गोष्टी करत असताना साईड बाय साईड डोक्यामध्ये जे डेली रुटीन असतं ते रुटीन कसं होतं, म्हणजे तुझ्या अभ्यासाचा प्रकार कसा होता, सरांशी इंटरॅक्शन असेल, सरांसोबत काही गायडन्स घेण्याचा विषय असेल ते पण थोडंसं सांग.
0: मी स्टार्टिंगला स्टाफशी बोलताना थोडीशी घाबरायची, बट काही दिवसांनी लक्षात आलं की असं घाबरून कॉलेज मधून पास आउट झाल्यानंतर हे घाबरणं आपल्यासाठीच घातक ठरणार आहे. जेवढे आपण इथे राहून फ्रँकली आपण जे काही आपल्या कन्सेप्ट आहेत जेवढे आपण क्लिअर करतो ते आपल्यासाठीच इम्पॉर्टंट आहेत. पुढे चालून त्याच कन्सेप्ट नंतर बाहेर गेल्यानंतर लोक विचारल्यानंतर ते आपल्याला यायला पाहिजेत. मग मी थोडंसं इथं आल्यापासून किंवा गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमध्ये देखील डिप्लोमा केला मत करताना तिथे सरांशी पण बोलायची काही
1: अगोदर पॉलिटेक्निक झालेला.
0: हा
1: म्हणजे तो डायरेक्ट सेकंड इयरला इथे
0: ऍडमिशन
1: का? अच्छा, मग हे नाही सांगितलं, हे मध्येच म्हणजे काहीतरी एक ट्विस्ट आला ना. मग तुझं शाहू कॉलेज नंतरच हे कसं झालं मग नेमकं?
0: हे मी माझं 11वी 12वी मध्ये पीसीबी ग्रुप होता, मग त्यामुळे मला डायरेक्ट इंजिनिअरिंगला ऍडमिशन नव्हतं मिळत. मग मी डायरेक्ट सेकंड इयर ऍडमिशन गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक धाराशिव इथे घेतले.
1: अच्छा, म्हणजे तिथं पण सेकंड इयरला डायरेक्ट?
0: सेकंड इयर डायरेक्ट, येस. ते केल्यानंतर मग समजलं की सरळ सेवा देण्यासाठी डिप्लोमा कंपल्सरी होता. त्यावेळेस 12+ डिग्रीवाले अलाउड नव्हते. मग त्यासाठी डिप्लोमा करणं थोडंसं महत्वाचंच होतं, कारण सरळ सेवा तरी घ्यायची करायचीच होती क्रॅक. म्हणून मग मी डिप्लोमा करायचा निर्णय घेतला. आणि
1: डिप्लोमा तू सिव्हिलमध्येच केला?
0: हा, सिव्हिलमध्ये केला.
1: ओके ओके. आणि मग पुन्हा त्याच्यानंतर तू इंजिनिअरिंग कॉलेजला? अच्छा, आता हा मध्ये एकदमच अचानक टर्न आल्यामुळे ते लक्षात नाही आलं. पण एनिवे, तर मग तुझं ते डिप्लोमाचं आणि इंजिनिअरिंगचं डिग्री पूर्ण करणं, मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये हे सरळ सेवा किंवा अशा पद्धतीचं एमपीएससी यूपीएससीच्या एक्झाम देणं हे कसं होतं नेमकं डोक्यामध्ये?
0: आमच्या डिप्लोमामध्ये एक कोटमाळे सर म्हणून आहेत, ते यूपीएससी क्रॅक केलेले सर होते. मग कुठे ना कुठे या टेक्निकलमध्ये ते एक आदर्श होते माझ्या पुढे की सरांसारखं काहीतरी करायचंय. आणि स्टार्टिंगला नवीन आल्यानंतर थोडंसं समजत नव्हतं, बट सर्व स्टाफने तिथे देखील खूप सपोर्ट केला आणि तिथून पण पास आउट चांगल्या स्कोरनेच झाले.
1: बर बर. तर मित्रांनो, आपण जे चर्चा करत आहोत ते अस्मिता लहू मेंढे हिच्याशी. ती सांजा येथील राहणारी आहे. 2024 ती तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून पासआउट झालेली आहे सिव्हिल ब्रँचमधून. सध्या जिल्हा परिषद धाराशिव बांधकाम विभागाअंतर्गत सब डिव्हिजन जे आहे तुळजापूर त्या ठिकाणी सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या पदावरती कार्यरत आहे. आणि जसं आपल्याला आता लक्षात आले की ती 10वीला चांगल्या पर्सेंटेजनं पासआउट होती, नीटचं तिला म्हणजे सक्सेस नाही मिळाला, म्हणून ती परत इंजिनिअरिंगचं सक्सेस मिळवण्यासाठी बेसिकपासून स्टार्ट केला आणि पॉलिटेक्निकला ऍडमिशन घेऊन पुन्हा त्यानंतर आता इंजिनिअरिंग कम्प्लीट केलेलं आहे. तर एवढ्या सगळ्या ट्रान्झिशनमधून जात असताना हा अभ्यासाचा प्रकार आहे किंवा ह्या बाकी सगळ्या गोष्टी आहेत, आपण खरं तर डायरेक्ट हे तुझं सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट ह्या पदावर निवड कशी झाली, त्याची प्रोसेस कशी होती, परीक्षा कशी होती, हे पण आपण जाणून घेणार आहोत. पण सुरुवातीला या पदापर्यंत जाण्यासाठी किंवा अशा पद्धतीची परीक्षा देऊन लगेचच आपलं कॉलेज संपल्यानंतर आपल्याला एक जॉब मिळावा ही जी आपली सर्वसामान्यांची अपेक्षा असते. म्हणजे जसं की तू तुझे वडील म्हणते की अगोदर सेवक होते, घरची परिस्थिती आर्थिक थोडीशी समजा कमी जास्त असू शकते, तर हे तुझं अभ्यासावरचं कॉन्सन्ट्रेशन ह्या कशा पद्धतीनं करावं वाटलं किंवा कसं केलं ते सांग घरच्या परिस्थितीसह.
0: घरची परिस्थिती सांगायचं म्हटलं तर नक्कीच बाबाचं उदाहरण आहे याबद्दल, कारण ते म्हणजे डोळ्यासमोर ते दिसायचं की ते पहाटे केव्हा केव्हा पाणी द्यायला जायचे शेतामध्ये, ऊस होता आमच्या, मग ते पहाटे किंवा रात्री लाईट केव्हाही असायची रात्री, मग ते थोडंसं कुठे ना कुठे ते दिसायचं की त्यांनी शेतात जात आहेत, मग ते वर्क आपल्याला करणं पुढे चालून होत नाही, त्यामुळे मग ठरवलं की स्टडी केल्याशिवाय पर्याय नाही.
1: मग आता हा स्टडीचा भाग सगळा तुझ्या डोक्यामध्ये होता, पण सोबत म्हणजे कॉलेज आहे, कॅम्पस आहे, सराउंडिंग आहे, मोबाईल आहे, सोशल मीडिया आहे, रील्स आहेत,
0: येस येस.
1: मग काय ह्याचं कसं मॅनेजमेंट केलं?
0: याचं मॅनेजमेंट करण्यासाठी सर्वप्रथम मी आपल्या सर्व स्टाफचे आभार मानेन, कारण त्यांनी काही असं यूट्यूब चॅनल्स देखील असतात, मग आपले स्टाफ कडून देखील काही यूट्यूब चॅनल्स समजले होते की त्यामधून आपल्याला प्रिपरेशन करण्यासाठी खूप हेल्प होऊ शकते. मग यामध्ये हेल्प करायची जास्त हेल्प मिळाली म्हटलं तर पिंपळे मॅडम, पवार सर, त्यानंतर आकाश जगताप सर, शेख सर यांनी खूप प्रयत्न केले आणि त्यांनी खूप गायडन्स देखील केला आणि यूट्यूब चॅनल्सची देखील काही वेळा माहिती मिळायची, मग तेच मी रेफर करत गेली. आणि स्पेशली सांगायचं म्हटलं तर लॉकडाऊनमध्ये क्लासेस तर नसायचे, ऑनलाईन सर्व काही असायचं, मग त्या पिरियडमध्ये टेक्निकल स्ट्रॉंग करायचं ठरवले होते. मग त्यामध्ये मी टोटली युट्यूबवरती डिपेंड होते. टोटली मीन्स क्लासेस वगैरे असं काही माहिती नव्हतं, बट सर्च करायचं, एखादा कन्सेप्ट माहीत नसेल तर डायरेक्टली युट्यूबवरती जाऊन सर्च करायची आणि ते गेन करत करत नोट्स काढली मी माझ्या सेल्फ. आणि पुढे इथून पुढे पण असं दुसऱ्यांच्या नोट्स नाहीत जास्त रेफर केल्या, जास्त प्रायोरिटी मी मग स्वतःच्या नोट्सवरतीच दिले होते. तेच नंतर रिव्हिजन करण्यासाठी देखील त्याच जास्त सफिशियंट आहेत असे मला वाटतं आपल्या सेल्फ नोट्स.
1: बर, मग असं कधी वाटलं नाही का इन्स्टावर जावं, काहीतरी रील्स टाकाव्यात, फेसबुकवर टाकाव्यात?
0: इन्स्टाचं अकाउंट होतं माझं, बट ते अकाउंट होतं ड्रॉइंग रिलेटेड, कारण मला लहानपणापासून स्केच काढणं किंवा ड्रॉइंगमध्ये लहानपणापासून इतकी आवड की बस ते.
1: आता हे प्रश्न विचारण्याचं कारण काय आहे की बऱ्याच वेळेस डिस्ट्रक्शन होतं ना.
0: येस येस.
1: सोशल मीडियाचा प्रोडक्टिव्ह वापर कसा करावा आणि डिस्ट्रक्टिव्ह वापर कसा करावा ह्या दोन्ही गोष्टी समोर असतात. तू एक मुलगी या भागातली, ह्या सगळ्या गोष्टी नजरेसमोर येतात. तर इतर मुलींनी पण कशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी, कारण तुला, तू आज यशस्वी आहेस ना, तुला म्हणजे एक जॉब भेटलेला आहे, सेक्युअर जॉब भेटलेला आहे.
0: yes,
1: तुला पुढे क्लास वन वगैरे अधिकारी व्हायचं आहे, दोन चार वर्षामध्ये ते पण झालेलं तुला पाहायचं आहे मला, तो होणार आहे समजा. तर ह्या सगळ्या गोष्टीचा कसा विचार करायला हवं हे मला तुझ्याकडून ऐकायला आवडेल की हे मॅनेजमेंट कशी करायची. मग
0: ज्याप्रमाणे मी आता सांगितले की युट्यूबचा वापर खूप मी करायचे, बट माझं विजन क्लिअर होतं की आपल्याला एकतरी जॉब क्रॅक करायचा होता. मीन्स हातात इथून पास आउट झाल्यानंतर जॉब तरी हातात असला पाहिजे. ते विजन आपल्याला अचीव करण्यासाठी मी युट्यूब यूज करायचे, खूप यूज करायचे. अक्षरशः रात्री एक एक वाजेपर्यंत मी युट्यूबवरतीच असायची. पण जे काही कन्सेप्ट येत नाहीत फक्त ते कन्सेप्ट सर्च करायचे आणि त्या रिलेटेड जे काही व्हिडिओज येतात ते टोटली पाहायचे. असं नाही की एखादा व्हिडिओ पाहून बॅक घेतलं, असं नाही. टोटल पाहायचे मीन्स प्रत्येकाचे कन्सेप्ट वेगळे, एक्सप्लेन करण्याच्या ट्रिक्स असतात, त्यानुसार आपल्याला कोणती इझी जाते ट्रिक्स तेवढी ट्रिक्स घ्यायची. आणि
1: या पद्धतीने अभ्यासाचा आणि त्याचा प्रोडक्टिव्ह वापर केला, रादर दॅन की जर व्हिजन क्लिअर असेल तर आपल्याला त्याचा प्रोडक्टिव्ह युज करता येईल.
0: येस सर, येस.
1: अच्छा, तर ह्या सगळ्या गोष्टी तुझ्या झालेल्या होत्या, तुझं एकतर अभ्यासामध्ये तुझं कॉन्सन्ट्रेशन झालं होतं, सगळं झालं होतं. मग हे कधी तुला रिअलाइज झालं की अशा पद्धतीचं जिल्हा परिषद धाराशिव मधल्या कुठल्या तर जागा निघालेल्या आहेत, त्याच्यामध्ये फॉर्म भरायला हवा आणि त्याची स्टडी कशी असते किंवा काय असते याचं काही तू मग नियोजन केलं, तुला कसं माहीत झालं?
0: सर, हे माहिती मला माझ्या भैयामुळे झालं, कारण भैयाला जास्त, तो माझ्यापेक्षा मोठा आहे, त्याला जास्त अपडेट्स येतात. मग त्यांनी त्याचा फॉर्म भरायचा असताना त्याने भैयाचा सध्या एम ए झालेला आहे, तो स्पर्धा परीक्षेचं प्रिपरेशन करतोय सध्या. मग त्यांनी त्याचे फॉर्म भरताना माझ्या पण जागा पाहिल्या आणि मला सांगितलं की असं असं जागा निघाल्यात, फॉर्म भरून घेऊयात म्हणून. मग आणि इथून पण त्यांनी फॉर्म भरल्यानंतर पण नॉन टेक्निकल माझं थोडस वीक आहे, मग त्याचं नॉन टेक्निकल स्ट्रॉंग आहे. मग मी टेक्निकल कव्हर करायची, पण नॉन टेक्निकल मध्ये माझ्या भैयाचा सपोर्ट खूप होता. त्यामध्ये काय वाचायचं काय नाही, सरळ सेवेसाठी वगैरे तो पण प्रिपेअर करायचा. मग माझ्यापेक्षा एक एक्सपिरियन्स त्याला जास्त होता त्यामध्ये, आणि तो चलत येता जाता मला सांगत राहायचा.
1: एकत्र जर बहीण भाऊ फक्त भांडणच करावं असा विषय नाही, अशा पद्धतीने सपोर्ट पण एकमेकांना होऊ शकतो.
0: येस येस. आणि भैया बोलताना नेहमीच स्टडीच बोलायचा माझ्याशी, दुसरा विषयच नाही निघत आमच्यामध्ये.
1: मग आता हे ज्यावेळेस परीक्षेचा फॉर्म निघाला, तो भरला, मग त्याच्यानंतर हे किती दिवसाचा असा स्टडीचा पिरियड होता? कॉलेज पण सुरू असेल किंवा स्टडी पण असेल, तर ते कसं मॅनेज केलं सांग.
0: हा पिरियड हा जवळपास 4-5 महिन्यांचा होता, कारण जेडपीच्या एक्झाम्स नेहमी पोस्टपोन व्हायच्या आणि त्यामुळे जवळपास 3-4 महिने लेट झाली होती एक्झाम. ही एक्झाम झाली होती 23 डिसेंबर 2023 मध्ये. मग त्यामुळे नेहमी पोस्टपोन होत असताना आपलं जे काही रिव्हिजन आहे ते जास्त टाइम्स रिवाइज होऊ लागलं. मग त्यामुळे त्याचा नक्कीच बेनिफिट झाला यामध्ये. असं नाही एकदाच थोड्याशा वेळामध्ये आपण ते प्रिपेअर करताना थोडा कमी टाइम किंवा कमी रिव्हिजन होऊ शकते, बट आपण ह्या पॉझिटिव्ह वेनी पण याला घेऊ शकतो. जेव्हा पोस्टपोन होतं तेव्हा आपण जास्त टाइम्स रिव्हिजन करू शकतो.
1: अच्छा, मग आता हे सगळं रिव्हिजनचं झालं, सगळं झालं आणि ज्यावेळेस मग तुला हे सरळ सेवेची परीक्षा होती ज्या दिवशी ऍक्च्युली, त्या दिवशी काय झालं नेमकं, त्याच्यानंतर कसा कसा रिझल्ट लागला किंवा काय विषय होता ते एक सांगतो.
0: ही एक्झाम स्पेशली देण्यासाठी आम्ही गेलो होतो निलंग्याला. मला ट्रॅव्हलिंगचा त्रास आहे, मग मी
1: निलंगाला
0: होती. हो, याचा टाइम होता 11:30 पण निलंगा किती किलोमीटर आहे एवढं समजलं, पण ते जाताना किती लांब आहे आपल्याला बाईकवरती जायचं होतं, पण किती वेळ लागतो काही माहीत नव्हतं. येस. आणि सकाळी डिसेंबर महिना म्हणजेच नक्कीच हिवाळा होता, सकाळी खूप थंडी होती आणि मी पप्पाना घेऊन बाईकवरती आम्ही निलंग्याला गेलो होतो 5:00 आणि तिथे गेल्यानंतर इतके पाय वगैरे गारठले होते, एक्झाम द्यायची पण कॅपॅसिटी राहिली नव्हती दोघांची पण, पप्पांचंच पाहून मला तर त्यांचीच काळजी जास्त होती.
1: बर, मग आता ही परीक्षा मग दिली कशी मग एवढ्या सगळ्या टेन्शन मध्ये, का ते परीक्षेला समोर गेल्यानंतर ध्येय समोर दिसलं?
0: येस सर, परीक्षेला गेल्यानंतर नक्कीच ध्येय समोर होतं,
1: पहिल्यांदा बाकी सगळं त्रास विसरून गेले
0: हो.
1: अच्छा,
0: आणि पप्पांचा त्रास पाहून नक्कीच त्यांच्यापेक्षा एक्झाम मध्ये जास्त स्कोर करणं हेच इम्पॉर्टंट होतं, कारण त्यांना त्यांचा आनंद आणायचा होता ना त्यामुळे.
1: मग आता ह्या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर अस्मिता, ज्या वेळेस हा रिझल्ट आला तुझा, तर रिझल्ट आल्यानंतर नेमका तुला कधी कळाला रिझल्ट, आणि रिझल्ट मध्ये मग तुझं नाव दिसलं त्यावेळेस ती पहिली प्रतिक्रिया काय होती, आणि तुझा रिझल्ट ज्यावेळेस तुला मिळाला त्यावेळेस ते पहिला रिझल्ट तू कोणाला सांगितला?
0: पहिला रिझल्ट मी माझ्या आईला सांगितले होते. रिझल्ट असा सांगितला की फक्त आई मार्क्स मध्ये इम्प्रूव्हमेंट झाली आहे. माझी रेंज होती 130-140 च्या आसपास नेहमीच असायची, मग 140 काही क्रॉस होत नव्हतं. मग त्यामुळे मी आईला स्टार्टिंगला एवढेच म्हटले की आई एवढे एवढे माझे मार्क्स वाढत आहेत आणि होऊ शकते इम्प्रूव्हमेंट काहीतरी होऊ शकते म्हणजे इथून पुढे रिझल्ट मध्ये. आणि हे रिझल्ट
1: लक्षात आलं, तू काय सांगत होती ते?
0: हा, आलं लक्षात. आई पेपर देऊन आल्यानंतरच मी येतानाच कॅल्क्युलेट केलं होतं की मार्क्स किती येत आहेत माझे. मी त्यावेळेस कॅल्क्युलेट केल्यानंतर 146 स्कोर येत होता आणि मला एक्झाम मध्ये आता आलाय ते 150. मी आल्यानंतर आईला सांगितल्यानंतर आई म्हटली आल्यानंतर बघूया तुझा ऍक्च्युअल स्कोर किती येत आहे ना ते आल्यानंतर बघूयात म्हटली. म्हणजे तिने विश्वास ठेवला नव्हता, विश्वास म्हणजे पेपरचे पेजवरती मार्क जेव्हा येतील तेव्हा विश्वास ठेवते, नंतर बघूयात म्हणून तिने सोडून दिला होता पहिल्यांदा विषय. नंतर लिस्ट आल्यानंतर सगळं व्यवस्थित झालं, मग होऊ शकते अशी थोडीशी गॅरंटी आली होती.
1: ऍक्च्युअली रिझल्ट आला म्हणजे आता तुला जॉब भेटणार आहे, त्याच्या अगोदर काय प्रोसेस असते म्हणजे इंटरव्ह्यू वगैरे असतो का डायरेक्ट तुम्हाला हे असतं?
0: जॉब भेटायच्या अगोदर स्टार्टिंगला कॉल्स चालू झाले होते की वेटिंग लिस्ट मध्ये आहे म्हणून. स्टार्टिंगला माझं नाव वेटिंग लिस्टला होतं. मग ते वेटिंग लिस्ट नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं, ते झाल्यानंतर परत पात्र अपात्र यादी म्हणून येते. मग त्यावेळेस असिस्टंट साठी कोणी वरचे जास्त गर्ल्स आले नव्हते, मग त्यामध्ये माझं एज कमी होतं त्यामुळे मी वेटिंगला गेली होती. मग त्या मुलीवरच्या आल्या नसल्यामुळे परत मी वरती गेली असं झालं लिस्ट मध्ये. स्कोर सेम होता नाही, इंटरव्ह्यू नाही, डायरेक्ट एकच एक्झाम सरळ सेवा. हा,
1: म्हणजे ज्या दिवशी तुला लक्षात आलं की आता तुझं सिलेक्शन झालेलं आहे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या पदावर तुमचं सिलेक्शन झालेलं आहे असं काहीतरी तुम्हाला संदेश आला असेल ना, काय संदेश होता तो?
0: संदेश सर, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्यांनी डायरेक्ट म्हटले की काही दिवसांनी पात्र अपात्र यादी लागणार. ते लागल्यानंतर त्यांनी कॉल आला आणि ते म्हटले तुम्हाला जॉईनिंग ऑर्डर देणार आहोत मंगळवारी, असा एक कॉल होता तो. पहिल्यांदा विश्वास नाही फोन कॉल आला होता,
1: फोन कॉल आला होता,
0: विश्वास बसला नव्हता. काही वेळा वाटायचं प्रँक, फर्स्ट टाइम जेव्हा कॉल आला त्यावेळेस मी खूप जणांना क्रॉस चेक करत होते कारण मला वाटायचं प्रँक कॉल आहे तो, कारण सगळ्यांचं ऐकले होते की मेल येतात आणि मला कॉल आला त्यामुळे थोडस भीती होती की प्रँक कॉल आहे हा म्हणून. पण नाही, पप्पांना मी नंतर झेडपी मध्ये पाठवले होते चेक करा म्हणून, पण तेव्हा समजलं की नाही प्रँक कॉल नाही आहे हा.
1: अच्छा, आणि मग ज्यावेळेस तुला हे लक्षात आलं की प्रँक कॉल नाही, खरोखरच आता मला जॉब भेटलेला आहे, काय होतं त्यावेळेस मग फिलिंग?
0: फिलिंग छान होती. मी माझ्या आजोबांना कॉल केले कारण ते सर्व्हिस मध्ये होते अगोदर, हेड मास्टर होते ते. त्यांच्यानंतर मामा वगैरे कोणी आणखी लागले नव्हते आणि त्यांच्यानंतर लागणारी किंवा सर्व्हिस मध्ये येणारी मीच होते. मग त्यांचे आनंदाश्रू पाहिले म्हणता येईल.
1: बर बर, मग आता एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्या, आता खर तर म्हणजे तसं पाहायला गेलं तर तुझ्या एज प्रमाणे किंवा कॉलेज लगेच झालेलं होतं, अजून बऱ्याच गोष्टी होत्या, पण लगेच तुला पहिल्या दिवशी ऑफिसला जायचं होतं, तर तुझा पहिला दिवस ऑफिसचा कसा होता ते सांग.
0: पहिल्या दिवशी ऑफिसमध्ये गेल्यानंतर सर्वप्रथम तिथले जे काही मेंबर्स होते त्यांना पाहूनच भीती वाटत होती कारण ते सगळे माझ्या पप्पांच्या आईच्या एजचे त्यापेक्षा पण मोठे आणि त्यात मीच खूप लहान दिसायची, त्यामुळे थोडीशी भीती होती. पण वाटायचं की एक फॅमिली इकडची आहे, एक फॅमिली आता नवीन तयार होतीये, तिथे पण भैया पप्पा मम्मी टाईप असेच त्या एज मधले होते लोक, त्यामुळे एक फॅमिली बनतीये आणि सपोर्टिव्ह पण आहेत सर्व स्टाफ.
1: म्हणजे काय नाही पण ते तू पहिल्यांदा गेली तिथं ऑफिसमध्ये तुला हे जे आता तो वातावरण सांगितलं पण तिथल्या लोकांनी कसं म्हटलंय की मॅडम हे तुमची जागा आहे किंवा काय असं काय झालं नेमकं?
0: सर्वप्रथम गेल्यानंतर त्यांनी समजलं, मी गेल्यानंतर त्यांनी जॉईनिंग ऑर्डर दिली आहे वगैरे माहिती दिली मी, आणि ते दिल्यानंतर त्यांनी साईन वगैरे करून घेतले. मग त्यांनी सांगितले आपल्याला जे काही टेबल असतात वगैरे इथं बसायचं वगैरे त्यांनी सांगू लागले, आणि वेगवेगळे आणखी पण असिस्टंट होते त्यांनी कामाची देखील माहिती दिली, कारण मी इथं खूप करणारी मला तिथे काही बसू वाटेना. मग मी त्यांना प्रत्येक टेबलवरती जाऊन विचारू लागली की तुम्ही काय वर्क करतात कसं करतात, त्यांच्या डिपार्टमेंटची माहिती घ्यायला स्टार्ट केली मी पहिल्या दिवशी नाही पण नंतर एक दोन तीन दिवसांनी.
1: किती दिवस झाले आता ऑफिसला?
0: आता ऑफिसमध्ये जाऊन जवळपास तीन चार दिवस झाले.
1: तीन चार दिवस झाले म्हणजे तीन चार दिवसामध्ये क्लास वन कडे जाण्याचा प्रवास सुरू झाला.
0: येस सर येस. आणि मी तिथे आता ऑफिसमध्ये पण नोटबुक काढून थोडीशी वाचत बसते, तर तिथले म्हणतात मॅडम वगैरे म्हणतात की मॅडम आता लागलाय ना जॉब तुम्हाला, आता कशाला वाचता? तर त्यांना म्हणजे त्यांना दुसरे क्रॉस म्हणतात की आता मॅडमला डेपोटी म्हणून आपल्याच मॅडम बनायचंय म्हणून मॅडम स्टडी करतायत.
1: म्हणजे किमान मोटिवेशन तर आहे.
0: येस येस, मोटिवेशन मोटिवेशन खूप आहे, सर्व सपोर्ट करतायत सध्या.
1: मग आता एवढं सगळं झाल्यानंतर तू आता जॉब करतेस, आता दररोज येणं जाणं पण करतेस धाराशिवहून गावाकडून असेल, ज्यावेळेस मित्रमैत्रिणी आता जुने भेटतायत, जुने म्हणजे आता सध्या रिसेंटली जे तुझ्यासोबत क्लासमध्ये होते किंवा हे ह्या सगळ्या ग्रुपमध्ये चर्चा झाल्यानंतर काय त्यांची काय प्रतिक्रिया होती?
0: सर त्यांची प्रतिक्रिया सांगायची म्हटली तर मी त्यांना मार्चमध्ये सांगितले होते की 90% माझे चान्स आहे लागण्याचा, त्यामुळे त्यांना एक 4-5 महिने झालं माहितीच होतं ही लागणारच आहे म्हणून.
1: म्हणजे त्यांनी पण कॉन्फिडन्स पकडलं होतं की अस्मिता ही शेवटी जॉबला जाणार.
0: हा सर. हा
1: बर. आणि ऍक्च्युली जॉबवर लागल्यानंतर मग काय पार्टी बिर्टी असा काहीतरी विषय झालेला असणार?
0: पार्टी मागतायत पण मी आणखी दिलीच नाहीये.
1: बर. अस्मिता आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एवढं सगळं सहज सहज सोपं सोपं झालं की काही अप अँड डाऊन्स आले, थोडस डिप्रेशन लेवल सारखं कशाला एवढं सगळं सोडून द्यावं, आपले वडील लग्न लावून देतील आता सरून द्यावं असं कधी काय जाणवलं?
0: असं काही जाणवलं नाही, कारण पप्पांचंच एक स्वप्न आहे की काहीतरी तिला सर्व्हिसमध्ये करायचंय किंवा लावायचंय, त्यामुळे असं काही अप अँड डाऊन्स येत राहतात बट त्याला टॅकल कसं करायचं ते स्वतःला देखील समजलं पाहिजे. मी मला जास्त करून आई बाबांचं जास्त डोळ्यासमोर दिसायचं, त्यामुळे काही जास्त इफेक्ट झाला नाही माझ्यावरती.
1: अच्छा बर. आणि असं आता तू तर म्हणते की सोशल मीडियाचा जास्त वापर नाही पण ते प्रोडक्टिव्हली केली तुझ्या स्टडीसाठी केला, पण असं कधी गाणे ऐकणं चित्रपट पाहणं असं कधी विषय?
0: मी सॉंग्स खूप ऐकते. मी कॉलेजचे असाइनमेंट असू द्या सबमिशन असू द्या सॉंग्स लावल्याशिवाय मी लिखाणच करत नाही.
1: मग रेडिओ तेरणा नाही ऐक. अच्छा ओके. हा तर कुठल्या प्रकारचे गाणे?
0: मी 90s वाले सॉंग.
1: 90s वाले सॉंग असं तर हे एक्सपेक्टेड नव्हतं खरं तर 90s सॉंग तू म्हणजे ऐकावेत म्हणून.
0: माझे पप्पा खूप सांगतात त्यांना जे सिंगर्स आवडतात त्यांचे, त्यांनी सजेस्ट केले की मी सर्च करून ऐकायची ते गाणे, त्यामुळे आवड लागलेली.
1: तर तुला असं कुठलं गाणं आहे की जे गाणं तुझ्या डोक्यामध्ये चॅन्टिंग करायला लागलं आत्ताच्या ह्या सगळ्या गोष्टीला धरून ते सांग?
0: विजेता टायटल ट्रॅक.
1: विजेता टायटल ट्रॅक.
0: येस सर.
1: तर मित्रांनो आपण अस्मिता लोहू मेंढे हिच्याशी बोलत होतो, ती 2024 पासआउट आहे सिव्हिल ब्रँचमधून आणि सध्या जिल्हा परिषद धाराशिवच्या बांधकाम विभागातील सब डिव्हिजन तुळजापूर इथे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या पदावर ती कार्यरत आहे आणि तिचे वडील पण इथे सोबत आहेत लोहू मेंढेजी. तर आम्हाला असं कळालं होतं की तुम्ही म्हणजे आमचा रेडिओ तर 3 वर्षापूर्वी सुरू झालाय पण तुम्ही तेरणामध्येच होतात कार्यरत.
2: होतो.
1: कधी झालं तुम्ही रिटायर?
2: रिटायर नाही, मी त्यानामध्येच काय तसे होतो सेवक म्हणून.
1: बर.
2: इथंच होतो, त्याच्यानंतर इथे DEDला होतो मी.
1: बर.
2: आणि DED नंतर पुन्हा चला ते संपर्काला गेलो, पुन्हा संपर्काला म्हणून यांच्या साहेबाचं चालू झालं, तिथे गेलो नंतर त्यांच्या गुंजळ बाबूच्या हाताखाली.
1: बर बर बर. मग तिथून तुम्ही म्हणजे हे सगळं कधी सोडलं मग तुम्ही?
2: मी सोडलं हे 89 इथलं सोडलं आणि परत संपर्काला गेलो तिकडं.
1: अच्छा म्हणजे खूप वर्ष झाले त्याला पण. बर. मग आता सध्या तर जसं अस्मिता सांगत होती तुम्ही शेती आणि छोटं मोठं कॉन्ट्रॅक्टरशिपचं काम करता म्हणून, मग आता ज्यावेळेस तुम्हाला माहीत झालं की मुलीला तर तुम्ही तेरणालाच ठेवलं कारण तुम्ही तेरणामधले आहे त्याच्यामुळे तुमचं पहिलं प्रेम तेरणा असणार आहे. तर
2: नाही पण अगोदर कसं झालं तिला 10th चांगले मार्क पडले, 98% मार्क पडले, त्याच्यामुळे मेडिकलला पाठवा म्हणून लातूरला ठेवलं 2 वर्ष शाहू कॉलेजला. आणि त्याच्यानंतर पुन्हा नीटला मार्क कमी आले तिला, त्याच्यानंतर म्हणला तिच्या आवडीप्रमाणे पुन्हा नंतर करावं नीट एकदम कमी मार्क आल्यामुळं. पण हिच्या आवडीप्रमाणे पुन्हा इथे इंजिनिअरिंगला पॉलिटेक्निकला ऍडमिशन घेतलं. पॉलिटेक्निक झाल्यानंतर पुन्हा इथे ऍडमिशन घेतलं.
1: बरोबर. तर लवजी तुम्ही मला एक सांगा की कसं असतं की एकतर मुलगी 10वी 12वी पास होणं पुन्हा पॉलिटेक्निकला येणं एक एक टप्पा जसा पूर्ण होत जातो तसं वडिलांचा एकतर आनंद पण वाढत जातो आणि जबाबदारी पण वाढत
2: जबाबदारी वाढतो.
1: तर ज्यावेळेस अस्मिताला जॉब लागला आणि चांगला गव्हर्नमेंटचा जॉब लागला आपल्याकडे सरकारी नोकरी म्हटल्याबद्दल खूप आकर्षण आहे मोठं. तर ज्यावेळेस तुम्हाला हे कळालं त्यावेळेस तुमची काय भावना होती ते सांगा.
2: आनंद वाटला.
1: हो बर. आणि मग तुम्ही इतर पालकांना काय सांगाल की त्यांनी मुलींकडे पाहताना कसं पाहिलं पाहिजे. कारण आपल्याकडे कसं ग्रामीण भागात माहिती आहे की मुलगी झाली 10वी 11वी 12वी झाली ग्रॅज्युएशनला म्हणलं की कुठं लग्नाचं पाहणं आणि सोडून देणं. मग ठीक आहे त्यांची इच्छा असेल पॉटेन्शियल असेल त्यांच्या क्षमता असेल तो नंतरचा भाग होतो. आजकाल तेवढं राहिलं नाही पण तरी सुद्धा जे ग्रामीण भागात असतील इकडे तिकडले असतील त्यांना काय सांगू शकता तुम्ही.
3: भाविक भक्तांना सादर निमंत्रण. भव्य दिव्य श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा महाराणी रथयात्रा महोत्सवाचं शनिवार दिनांक 18 जुलै रोजी दुपारी 2 वाजता धाराशिव नगरी मध्ये आयोजन. स्वयंवर मंगल कार्यालय ते काळामारुती मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे बार्शी नाका इथे समारोप. तदनंतर महाप्रसादाचं आयोजन. प्रमुख अतिथी माननीय जिल्हाधिकारी श्री कीर्तिकिरण एच पुजार. विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष माननीय ऍडव्होकेट गजानन चौगुले. तेव्हा सर्व भाविक भक्तांनी यथोचित सहकार्य करून सहभागी व्हावं असं आवाहन इस्कॉन धाराशिव यांनी केलं आहे. प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
4: 12वी पास ना BCA 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स BSc जनरल तसेच BCOM BA MSc कॉम्प्युटर सायन्स 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
3: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय. ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब. VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा. उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद.
4: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा. मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
3: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर. तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।

भाविक भक्तांना सादर निमंत्रण. भव्य दिव्य श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा महाराणी रथयात्रा महोत्सवाचं शनिवार दिनांक 18 जुलै रोजी दुपारी 2 वाजता धाराशिव नगरीमध्ये आयोजन. स्वयंवर मंगल कार्यालय ते काळामारुती मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे बारशी नाका इथे समारोह. तदनंतर महाप्रसादाचं आयोजन. प्रमुख अतिथी माननीय जिल्हाधिकारी श्री कीर्तिकिरण एच पुजार, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष माननीय ऍडव्होकेट गजानन चौगुले. तेव्हा सर्व भाविक भक्तांनी यथोचित सहकार्य करून सहभागी व्हावं असं आवाहन इस्कॉन धाराशिव यांनी केलं आहे.

0: जंगल है आधी रात है।
1: भाविक भक्तांना सादर निमंत्रण। भव्य दिव्य श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा महाराणी रथयात्रा महोत्सवाचं शनिवार दिनांक 18 जुलै रोजी दुपारी 2 वाजता धाराशिव नगरी मध्ये आयोजन। स्वयंवर मंगल कार्यालय ते काळामारुती मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे बार्शी नाका इथे समारोह। तदनंतर महाप्रसादाचं आयोजन। प्रमुख अतिथी माननीय जिल्हाधिकारी श्री कीर्तिकिरण एच पुजार, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष माननीय ऍडव्होकेट गजानन चौगुले। तेव्हा सर्व भाविक भक्तांनी यथोचित सहकार्य करून सहभागी व्हावं असं आवाहन इस्कॉन धाराशिव यांनी केलं आहे।

भाविक भक्तांना सादर निमंत्रण. भव्य दिव्य श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा महाराणी रथयात्रा महोत्सवाचं शनिवार दिनांक 18 जुलै रोजी दुपारी 2 वाजता धाराशिव नगरीमध्ये आयोजन. स्वयंवर मंगल कार्यालय ते काळामारुती मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे बारशी नाका इथे समारोह. तदनंतर महाप्रसादाचं आयोजन. प्रमुख अतिथी माननीय जिल्हाधिकारी श्री कीर्तिकिरण एच पुजार, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष माननीय ॲडव्होकेट गजानन चौगुले. तेव्हा सर्व भाविक भक्तांनी यथोचित सहकार्य करून सहभागी व्हावं असं आवाहन इस्कॉन धाराशिव यांनी केलं आहे.

0: भाविक भक्तांना सादर निमंत्रण. भव्य दिव्य श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा महाराणी रथयात्रा महोत्सवाचं शनिवार दिनांक 18 जुलै रोजी दुपारी 2 वाजता धाराशिव नगरी मध्ये आयोजन. स्वयंवर मंगल कार्यालय ते काळामारुती मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे बार्शी नाका इथे समारोह. तदनंतर महाप्रसादाचं आयोजन. प्रमुख अतिथी माननीय जिल्हाधिकारी श्री कीर्तिकिरण एच पुजार, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष माननीय ऍडव्होकेट गजानन चौगुले. तेव्हा सर्व भाविक भक्तांनी यथोचित सहकार्य करून सहभागी व्हावं असं आवाहन इस्कॉन धाराशिव यांनी केलं आहे. प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय. ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब. VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा. उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद.
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा. मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82-75-92-59-00। भाविक भक्तांना सादर निमंत्रण। भव्य दिव्य श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा महाराणी रथयात्रा महोत्सवाचं शनिवार दिनांक 18 जुलै रोजी दुपारी 2 वाजता धाराशिव नगरी मध्ये आयोजन। स्वयंवर मंगल कार्यालय ते काळामारुती मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे बारशी नाका इथे समारोप। तदनंतर महाप्रसादाचं आयोजन। प्रमुख अतिथी माननीय जिल्हाधिकारी श्री कीर्तिकिरण एच पुजार, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष माननीय ऍडव्होकेट गजानन चौगुले। तेव्हा सर्व भाविक भक्तांनी यथोचित सहकार्य करून सहभागी व्हावं असं आवाहन इस्कॉन धाराशिव यांनी केलं आहे।
1: चला निरोगी धाराशिव घडवूया। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त, तसेच महाराष्ट्राचे लाडके लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दिनांक 22 जुलै 2026 रोजी धाराशिव येथे भारतीय जनता पार्टी धाराशिवच्या वतीने भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। या महाआरोग्य शिबिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव आणि तेरणा वैद्यकीय महाविद्यालय नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांवर मोफत तपासणी, सल्ला व मार्गदर्शन करण्यात येणार आहे। स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव। वेळ सकाळी 9 वाजल्यापासून। गरजू रुग्णांनी या महाआरोग्य शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा। आपल्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्र आणि शेजाऱ्यांनाही ही माहिती जरूर सांगा। चला निरोगी धाराशिव घडवूया। दिनांक 22 जुलै सकाळी 9 वाजता। स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव। उपस्थित राहायला विसरू नका असं आवाहन युवा नेते माननीय मल्हार पाटील, धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षा माननीय अर्चनाताई पाटील आणि माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे। श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा। बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तिरणाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तिरणा 90.4 FM।
2: श्रोते हो नमस्कार। श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ तिरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोतेहो, आपण बघत आहोत 2024 खरीप हंगाम जो आहे तो सध्या मध्यान्ह अवस्थेमध्ये आहे किंवा वाढीच्या अवस्थेमध्ये आहे। अनेक पिकं आपली जोमानं डोलताना दिसत आहेत आणि पाऊस देखील बऱ्यापैकी आपल्या भागामध्ये पडतो आहे, जेणेकरून आपला खरीप हंगाम जो आहे तो चांगल्या पद्धतीनं यावर्षी दिसतो आहे। तरीही या खरीप हंगामाच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांनी जी खरीपाची पिकं घेतलेली आहेत त्या पिकांचं व्यवस्थापन करणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। आणि ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत त्या व्यवस्थापन करत असताना त्या व्यवस्थापनाच्या बाबीसुद्धा आपल्या शेतकरी बांधवांनी जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे। तर श्रोते हो, याच माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची जी माहिती आपण करून घेणार आहोत ते खरीप पिकाचं जे आताचं व्यवस्थापन चालू हंगामामधील असेल, त्याचबरोबर अनेक ज्या विविध बाबी आहेत त्याच्या संदर्भात देखील आपण शेतकरी बांधवांना माहिती देण्याचा ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। आणि यासाठी आपल्याकडे आलेले आहेत श्रीयुत BV लोकरे सर, कृषी पर्यवेक्षक कळंबाणी। सरांचं सांगायचं झालं तर खूप अगदी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ते मार्गदर्शन तर करतातच, परंतु आपल्या आकाशवाणी असेल किंवा रेडिओ तिरणाच्या माध्यमातून नेहमी शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो। सर नमस्कार, कार्यक्रमात स्वागत।
3: नमस्कार
2: सर, मला सुरुवातीला असं सांगा की यावर्षीचा खरीप हंगाम हा खूप चांगल्या पद्धतीनं जाताना यावर्षी दिसतो आहे, आपल्याला काय वाटतं नेमकं सुरुवातीचा या खरीप हंगामाच्या संदर्भात?
3: नाही, यावर्षी वरुणराजाची कृपा शेतकऱ्यांवर चांगल्या पद्धतीने दिसून येते। कारण मागच्या 3-4 वर्षाचं जर बघितलं तर मृग नक्षत्रात कधीही पेरणी झालेली नाही, कधीही पाऊस झालेला नव्हता, परंतु या सीझनमध्ये, या हंगामामध्ये मृग नक्षत्रात पेरणी झालेली दिसून येते। आणि जुनी माणसं म्हणतात की मृग नक्षत्रात झालेली पेरणी ही शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरली, कारण कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव कमी असतो आणि नैसर्गिक आपत्तीमध्ये सुद्धा कमी सापडतं।
2: म्हणजे नैसर्गिक पद्धतीने या वर्षीचा हंगाम जातोय असं आपल्याला या ठिकाणी म्हणायचं आहे. सर आपल्याला माहितच असेल की आपल्या भागामध्ये खूप म्हणजे आपल्याकडे भरपूर असं जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये आपले शेतकरी बांधव खरं तर सोयाबीन पिकालाच पहिली पसंती देत असतात किंवा सोयाबीनची खूप मोठ्या प्रमाणात लागवड केली गेलेली असते. आता या वर्षीच्या हंगामाचा जर थोडासा विचार करायचा असला तर मूग उडीद या पिकाची सुद्धा मोठ्या प्रमाणात लागवड आपल्या शेतकरी बांधवांनी केलेली आहे. तर सद्यस्थितीमध्ये या दोन पिकाच्या संदर्भात काय सांगतील सर?
3: सध्या मूग आणि उडीद ही दोन्ही पिकं हे वाढीच्या अवस्थेत दिसून येतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे कमी कालावधीची दोन्ही पिकं असल्यामुळं पहिल्या महिन्यामध्ये जर शेतकऱ्यांनी या दोन्ही पिकाची जर काळजी घेतली तर ह्या पिकापासून मिळणारं उत्पन्न हे चांगलं मिळतं. परंतु सोयाबीन हे पीक आल्यापासून या पिकाकडे थोडंसं शेतकऱ्यांचं दुर्लक्ष झालेलं दिसून येतं. कारण
2: मुख्य पिकं दुय्यम झाले
3: याचं एक कारण असं माझ्या दृष्टिकोनातून असं आहे की सोयाबीनची फवारणी ही एक महिन्यानंतर चालू करतात आणि ह्या पिकाची ही पूर्ण जी काळजी घ्यायचा जो काळ आहे तो एक महिन्याचा आहे आणि त्याच्यामुळे ह्या पिकाकडे दुर्लक्ष झाल्याचं दिसून येतं. जर शेतकऱ्यांनी ह्या एक महिन्यामध्ये ह्या दोन्ही पिकाची जर काळजी घेतली वा कुठला रोग आहे कुठली कीड पडते ह्या दृष्टीनं जर बघितलं आणि त्याचं जर व्यवस्थापन केलं तर हे दोन्ही पिकं सुद्धा शेतकऱ्यांना चांगला फायदा करून देऊन जाऊ शकतात.
2: आणि यावर्षीचा जर सर खऱ्या अर्थानं जर विचार करायचा असेल तर आपण बघतो आहोत वरचेंवर ही कडधान्य पिकं आहेत डाळींचे दर खूप वाढलेले आहेत आणि खरं तर यावर्षीच्या हंगामाचा जर विषय आपण थोडासा बाजूला सारला तरी शेतकरी बांधवांनी अशी जी कडधान्य पिकं आहेत द्विदलवर्गीय पिकं आहेत याच्या लागवडीकडे वळणं किती गरजेचं झालेलं आहे जेणेकरून की भविष्यामध्ये आपण बघतो आहोत सध्या कुठंही गेलात आपण तर ही जी ज्याला म्हणतो की आपण दररोजच्या वापरामध्ये असणारी ही जी कडधान्य आहेत त्यांचं महत्त्व वाढताना दिसत आहे सर.
3: हो बरोबर आहे.
2: तर याच्या संदर्भात आणखी काय सांगता येईल सर?
3: नाही आता ह्याला कम्पेअर आपण करू शकत नाही कारण प्रत्येकाच्या आहारामध्ये एक डायजेस्टिंग प्लॅन ठरलेला असतो की बाबा भाजीपाला किती पाहिजे जसं की भाजीपाला किती पाहिजे प्रोटीन्स किती पाहिजेत त्याला बऱ्याच अशा गोष्टी आहेत की त्या किती पाहिजेत हे सांगितलं गेलेलं आहे मेडिकलच्या याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर प्रथिनाला बाजूला काढलं तर तुमचा आहार हा झिरो होऊन जातो. आणि आज सध्या अशी गरज आहे की आपल्या प्रत्येकाला रोजच्या आहारामध्ये किमान 200 ग्रॅम डाळीची आवश्यकता आहे परंतु आपण खातो किती एकदम अत्यल्प प्रमाणामध्ये तर हे प्रमाण कुठंतरी वाढलं गेलं पाहिजे. आणि कारण प्रथिनांचा मुख्य सोर्स हा प्रत्येक शेतकऱ्याचा प्रत्येक व्यक्तीचा हा ग्रामीण भागातील व्यक्तीमध्ये कमी झालेला दिसून येतो आणि ती जर वाढवायचं असेल तर डाळीचं आपल्याला प्रमाण वाढवलं पाहिजे आणि डाळवर्गीय पिकाची सुद्धा लागवड मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे.
2: तर हा खूप एक चांगला मुद्दा या वर्षीपासून उपस्थित आपण करतो आहे की आपण हे जे डाळवर्गीय पिकं आहे त्याचीसुद्धा लागवडीमध्ये आपण किमान वाढ करणं खूप गरजेचं झालेलं आहे. आता सर्वसाधारणपणे आपल्या भागामध्ये पाहिलं तर सगळ्यांचा ओढा आपला सोयाबीन पिकाकडे असतो आणि प्रत्येकाचं आपण बघतो आहोत की क्षेत्र वाढताना दिसतंय दरवर्षी याचं क्षेत्र वाढताना दिसतंय. तर एकंदरीत आजच्या या परिस्थितीमध्ये सोयाबीनची आजची स्थिती कुठली आहे कोणत्या भागामध्ये आणि त्याचं व्यवस्थापन किंवा काळजी कशी घ्यावी याच्या संदर्भात सर थोडक्यात काय सांगता येईल?
3: आत्ता सध्या सोयाबीनची पेरणी होऊन जवळपास 1 महिना ते 1 महिना 5 दिवस किंवा काहीचे 10 दिवस असे झालेले आहे म्हणजे 30 ते 40 दिवसाच्या पिकाची वाढ झालेली आहे सध्या. आणि आज अशी परिस्थिती आहे काही भागामध्ये त्याची वाढ चांगल्या पद्धतीनं झालेली आहे आणि काही भागामध्ये अतिरिक्त वाढ दिसून येत आहे. ज्या शेतकऱ्यांनी बेसल डोसमध्ये नत्राचं प्रमाण जास्त दिलेलं आहे त्या शेतकऱ्याकडं अतिरिक्त वाढ दिसून येते आणि ज्यांनी व्यवस्थित दिलेलं आहे त्या ठिकाणी
2: वाढ
3: संतुलित वाढ आहे आणि ज्या ठिकाणी अतिरिक्त वाढ दिसून येते त्या ठिकाणी आळीचा सुद्धा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतोय आणि ज्या ठिकाणी संतुलित वाढ दिसून येते आपल्याला त्या ठिकाणी आळीचा प्रादुर्भाव एवढा दिसून येत नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा हा म्हणजे फरक या सीझनमध्ये दिसून येतोय.
2: सर हे तर खूप अगदी चांगला मुद्दा या ठिकाणी आपण उपस्थित केलेला आहे. दरवर्षी हे जो प्रमाण आहे ते वारंवार आपल्याला विषमता त्याच्यामध्ये दिसून येते की नत्राचा डोस कुठंतरी जास्त झालेला असतो आणि फळं लागण्याच्याऐवजी झाडाचीच जास्त काही वाढ झालेली दिसून येत असते. याच्यावर आता सध्या काय उपाय करता येईल का सर?
3: हे जे काही याच्यामध्ये
2: फळ लागण्याच्या संदर्भात आणखी काय करा?
3: ज्या ठिकाणी अतिरिक्त वाढ झाली त्या ठिकाणी आपण 0.34 सारख्या खताचा फवारणी करू शकतो. आपण त्याचबरोबर लिहोसिन सारख्या एखाद्या वाढ रोधक
2: नियंत्रित करणारे
3: हा नियंत्रित करणारे म्हणा किंवा रोधकच म्हणू आपण त्याला कारण ते काय करतं काही वाढ थांबवतं आणि प्रॉडक्ट म्हणजे फुलांची संख्या वाढवतं. लिहोसिन हे अशा रसायनांची जर वापर केला आपण तर ती आपण थांबवू शकतो त्या पद्धतीने.
2: तर ह्या दोन बाबी खूप सर या ठिकाणी आपण चांगल्या सांगितलेल्या आहेत की कायिक वाढ सुद्धा थांबवली जाऊ शकते, त्याचं रूपांतर उत्पादनामध्ये करणं खूप गरजेचं आहे. आणि सर आत्ता जी अवस्था आहे सोयाबीन पिकाची वाढीची अवस्था आहे, आणि या अवस्थेमध्येच आता यावर्षी रोग किडींचा प्रादुर्भाव तितकासा आपल्याकडे दिसून येत नाही, तरीसुद्धा शेतकरी बांधवांनी त्याची काळजी घेणं खूप गरजेचं असतं की काही होऊ शकतं किमान वातावरण बदललं तर. सगळा तर विषय वातावरणाचाच त्याच्याशी निगडीत असतो. तर अशा वेळेस एखादी फवारणी घेऊ शकतात का, साधी फवारणी ज्याला म्हणतो आपण, किंवा प्रारंभिक फवारणी एखादी घेता येईल का सर?
3: आता कसं आहे की सरासरी शेतकरी हे 30व्या दिवशी फवारणी घेतातच, 30-31व्या दिवशी. परंतु यावर्षी कसं आहे की आम्ही सांगत असताना पण अमावस्या आणि पौर्णिमा हा एक रेशो असतोच. अमावस्याच्या त्या पिरियडमध्ये जर फवारणी घेतली तर आपल्याला पुढची एक फवारणी वाचते असं सांगत असतो. त्या पद्धतीनं 15-18व्या दिवसापर्यंत त्या अमावस्या येऊन गेली, त्याच्यामुळे त्यावेळेस एक फवारणी झाली आणि आता ही दुसरी फवारणी. ज्यांच्या शेतामध्ये ज्यांच्या सोयाबीनवर अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे त्या शेतकऱ्यांनी इमामेक्टिन बेन्झोइड असेल, फ्लुबेंडा अमाइड असेल, नोव्हिलोरॉन असेल, अशा एखाद्या कीटकनाशकाची जर फवारणी घेतली तर आपल्याला अळीचा बंदोबस्त करू शकतो. परंतु आता बघायला लागलो मी की अळी जर दिसली तर डायरेक्ट कोराजनची फवारणी घेतात. तर माझं शेतकऱ्यांना असं सांगणं आहे की पहिलीच फवारणी तुम्ही जर कोराजनची घेतली नंतर पुन्हा तो तुम्ही काय करणार त्याच्यानंतर,
2: म्हणजे हे एकदम अंतिम टोकाची फवारणी.
3: आणि विशेष म्हणजे कंपनीनं सुद्धा सांगितलं एका हंगामात फक्त एकच फवारणी घ्या म्हणून, आणि इथं दोन दोन फवारण्या कोराजनच्या आलेल्या, जेणेकरून की जर समजा अशी परिस्थिती झालीच तर अळीमध्ये जर कोराजनची प्रतिकार शक्ती जर वाढली त्याला पुन्हा नंतर पर्याय काय असा एक प्रश्न तयार होऊ शकतो. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना एक विनंती अशी राहील की कोराजनची आपल्या सोयाबीनच्या पूर्ण हंगामामध्ये एकच फवारणी घ्यावी, जेणेकरून अळीमध्ये प्रतिकार शक्ती वाढणार नाही.
2: तर दरवर्षी असा एक विषय आपल्या समोर येत असतो की ही जी किडीची रोग म्हणजे किडीची जी एक प्रतिकार शक्ती आहे ती वाढत असते, आणि ती वाढल्यामुळे आपण कितीही दर्जाचं कितीही मोठ्या ज्याच्यामध्ये प्रमाण असतं विषाचं ते जरी वापरलं तरी त्या अळीवर त्याचा विशेष परिणाम दिसून येत
3: नाही.
2: त्याच्यामुळे आपण थोडंसं आपल्या व्यवस्थापनामध्ये बदल करून काही वेगळ्या बाबी अवलंबिता येतात का, किंवा जे पद्धतवार ज्याला म्हणतो आपण असं काही करता येईल याच्यावर सुद्धा शेतकरी बांधवांनी लक्ष देणं गरजेचं आहे. मग याच्यासाठी सर काही सेंद्रिय निविष्ठांचा वगैरे वापर करता येईल का, काय सांगता येईल
3: याच्यासाठी? याच्यामध्ये वापर करता येईल, जसं की निंबोळी अर्क असेल, त्याच्यानंतर दशपर्णी अर्क असेल, किंवा लमित असेल. लमित म्हणजे लसूण मिरची आणि तंबाखूचा अर्क. तर लमितचा वापर हा आपण अळीवर नियंत्रणासाठी करू शकतो, आणि दशपर्णी अर्क हे आपण रस शोषणाऱ्या किडीवर त्याचा चांगल्या पद्धतीनं वापर करू शकतो. पण माझं असं म्हणणं आहे की ज्यावेळेस शेतकरी रासायनिक औषधांची फवारणी करतात त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी कंपल्सरी निंबोळी अर्काचा वापर केला पाहिजे. त्याचा एक परिणाम असा होतो की झाडही पूर्णपणे कडू तर बनतंच, परंतु अंडीनाशक म्हणून हे सगळ्यात चांगलं काम करणारं औषध कुठलं असेल तर हे निमार्क आहे, की त्या अळीचे जे काही अंडे असतील किंवा वेगवेगळ्या किडींचे अंडे असतील हे नाश करण्याचं किंवा त्याला डॅमेज करायचं काम हे ॲझाडिरेक्टिन करतं. ॲझाडिरेक्टिन म्हणजे निमार्क. त्यामुळे प्रत्येक फवारणी जर वापरलं तर आपला पुढचा नंतरचा खर्च कमी होण्यास मदत होऊन जाते.
2: म्हणजे बीज कोष निकामी करण्याचं काम थोडक्यात लिंबाच्या माध्यमातून किडींच्या संदर्भात केलं जात असतं. तर आपण जी महागडी औषधं नेहमी वापरत असतो त्याचबरोबर त्याचे आपल्या आरोग्यावर देखील मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम शेतकरी बांधून होत असतात, त्याच्यासाठी आपल्या कुठलंही पीक असेल त्याच्यासाठी ह्या प्राथमिक ज्या फवारण्या आहेत त्या किमान आपल्या सेंद्रिय निविष्ठांचा वापर जर आपण केला आणि त्याचे निसर्गावर देखील चांगले परिणाम होत असतात, किडीचा चांगला बंदोबस्त होतो. आणि आपण जर आपण तुलनात्मक दृष्ट्या जर पाहायचा विचार केला तर आपल्या भागामध्ये आपण ते प्रयोग करून पाहणं सुद्धा खूप गरजेचं आहे शेतकरी बांधवांनी. यासाठी कृषी विभागाचे अधिकारी आपल्यासोबत असतातच, पण हे प्रयोग आपण सुद्धा करून पाहणं खूप गरजेचं आहे. खूपच मोठ्या प्रमाणात किडीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर पुन्हा त्याच्यावर नियंत्रित करत बसण्यापेक्षा किंवा अधिक खर्चामध्ये त्याच्यामध्ये वाढ होऊ शकते. याच्यामध्ये सर आणखी एक महत्त्वाचा प्रश्न विचारावासा होतो की आपण जसं फवारणीसाठी सेंद्रिय निविष्ठाचा आपण या ठिकाणी बोलतो आहोत, तसंच सेंद्रिय शेती पद्धतीचा जर आपण विचार जर करत असू भविष्यामध्ये किंवा आता सध्या चालू परिस्थितीमध्ये देखील, तर ती अवलंबणं किंवा आपल्यामधून ती निर्माण होणं हे कितपत तुम्हाला गरजेचं वाटतं?
3: ह्याच्यामध्ये कसं आहे की शेतीमध्ये कुठलीही गोष्ट एक स्लोगन आहे, सीईंग इज बिलिव्हिंग. जोपर्यंत आपण पाहत नाही बघत नाही तोपर्यंत आपण विश्वास का ठेवायचा? विश्वास आणि जो आणि त्यासाठी ही सेंद्रिय शेती करत असताना आपण फक्त ऐकत असतो आणि त्या पद्धतीने करतो पण आपण ते बघत नाहीत काय होतंय, की समजा ही गोष्ट केल्यानंतर ते काय होतं, त्याचा परिणाम होतो की नाही, आणि त्याच्यामुळं काय होतं की ही न बघितल्यामुळं सेंद्रिय शेती ही थोडीशी मागं सरकत चाललेली आहे. परंतु शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की जर सेंद्रिय शेतीमध्ये तुम्हाला उतरायचं असेल, सेंद्रिय शेती करायची असेल, तर 100% सेंद्रिय शेती न करता आपण त्याला थोडंसं वेगळ्या पद्धतीनं झिरो रेसिड्यू ह्या पद्धतीनं जरी केली तर आपण थोडंसं एवढा आपल्याला नुकसान होणार नाही. याच्यामध्ये कसं आहे की सेंद्रिय शेतीमध्ये फक्त लक्षात काय येतं की शेणखत आहे, शेणखत टाकायचं, विषय संपून जातो. पण तसं नाही, त्याला ते शेणखत कुजलेलंच असलं पाहिजे, त्याच्याबरोबर त्याला जीवाणू खताचा वापर केला गेला पाहिजे. कारण शेणखत हे डायरेक्ट वनस्पती कुठलीच घेत नाही, त्याला ते जीवाणू पदून
2: त्याला
3: यंत्रणा वेगळी असते, ती यंत्रणा तयार करावी लागते. आणि अशा पद्धतीनं जर केलं तर सेंद्रिय शेती चांगल्या फायद्यात येऊन जाईल. आणि दुसरा एक तो एक असं मला म्हणायचं आहे की सेंद्रिय शेती जरी केली तर त्याला मार्केट हा सगळ्यात मोठा विषय राहतो. कारण सेंद्रिय शेती करत असताना आपलं उत्पन्न कमी येतं, मग त्याला मार्केट भाव सुद्धा त्या पद्धतीने मिळाला गेला पाहिजे तर त्याला ते परवडणार आहे. पण जर सेंद्रिय शेतीतला उत्पन्न आणि रासायनिक शेतीतलं उत्पन्न जर एक लेवलला किंवा एका समान भावात जर विकलं जात असेल तर सेंद्रिय शेती परवडेल कसं, हा एक मोठा प्रश्न तयार होतो.
2: नाही, असे जरी प्रश्न असले तरी किमान जे आत्ता मी आधारभूत काही गोष्टी सांगतो आहे, म्हणजे फवारणीचे असतील किंवा सेंद्रिय निवेष्टींचा थोड्याफार मिश्र प्रमाणात वापर करणं हा सुद्धा एक चांगला उपाय त्याच्यासाठी असू शकतो. तरी सांगण्याचा मुद्दा असा की आरोग्याचे प्रश्न असतील किंवा मग रासायनिक शेतीवरचा खर्च सुद्धा आपण सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून कमी करू शकतो.
3: आणि दुसरे एक असं मला सांगायचं आहे की प्रत्येक शेतकऱ्यांना आपल्याला घराला किंवा आपल्या कुटुंबाला जेवढ्या गोष्टी लागतात, अन्नधान्याच्या असतील, भाजीपाल्याच्या असतील, त्या तरी किमान त्या सेंद्रिय पद्धतीनं कराव्यात, जेणेकरून की त्यांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होणार नाहीत. आज जर बघायला गेलं तर आज प्रत्येक गावामध्ये 3-4 कॅन्सरचे पेशंट दिसून येतात, 1-2 पार्किन्सन सारख्या असाध्य रोगाचे रुग्ण दिसून येतात. ह्या सगळ्याच्या जर शेवटी बुडाला गेलं आपण तर ही परत शेती पद्धतीवर येऊन जातं. आणि शेतकऱ्यांना आपली स्वतःची शेती पद्धती मोडकळीस आणून दुसऱ्याची शेती पद्धती स्वीकारली, त्याच्यामुळे हे प्रश्न निर्माण झालेले.
2: तर अशा बऱ्याच गोष्टी आपण या हंगामाच्या माध्यमातून या ठिकाणी चर्चा करतो आहोत सर. आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी होतो की आपल्याकडे तूर पिकाची देखील मोठ्या प्रमाणात आपल्या शेतकरी बांधवांनी लागवड केलेली आहे, तर सद्यस्थितीमध्ये तूर पिकाच्या संदर्भात कशी काळजी करणं गरजेचं आहे, काय व्यवस्थापन आपण तुरीच्या पिकाच्या संदर्भात करू शकतो?
3: आता सध्या तूर पण 1 महिन्याच्या दरम्यान झालेली आहे. आम्ही तर असं सांगतो की तूर ही टोकन पेरणी करण्यापेक्षा टोकन केलेली आणि एक जास्त अंतरावर जर टोकन केलेली असेल तर त्याला उत्पन्न जास्त मिळून जातं. याच्यामध्ये ज्यावेळेस आपण हे करत असतो की आत्ता सध्या 1 महिन्यामध्ये त्याला जास्त विशेष खत किंवा रासायनिक औषधाची काही गरज नसते, परंतु आपण ज्यावेळेस मशागती पद्धती जर मध्ये जर थोडासा बदल केला, जेणेकरून की समजा खुरपणे असेल, त्याच्यातलं तण नियंत्रण असेल, त्याच्यातली संख्या म्हणजे कमी करणं, विरळणी करणं आणि त्याचा शेंडा मारणं, ह्या 2-3 गोष्टी जर केल्या तर त्याला चांगल्या पद्धतीने आपल्याला पुढील हंगामामध्ये आपल्याला फायदा होत दिसून येऊ शकतो.
2: आता तुम्ही शेंडा मारण्याच्या संदर्भात सुद्धा सांगितलं सर, बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये पुन्हा त्याच्यामध्ये संभ्रम असतात की शेंडा कधी मारायचा असतो किंवा अशा काही प्रश्न असतात, याच्या संदर्भात काय सांगते?
3: आता माझं तर असं ज्यांनी टोकन केलेलं आहे त्या शेतकऱ्यांनी 2 वेळेस शेंडा मारला गेला पाहिजे. एक म्हणजे तो 30व्या म्हणजे 1 महिन्यानंतर आणि दुसऱ्या महिन्यानंतर. कारण कसं आहे की पहिले 2-2.5 महिने तुरीची वाढ जास्त होत नाही आणि त्यावेळी जरी केलं तर त्याला ब्रँचिंग जास्त होते आणि ते ब्रँचिंग जेवढी जास्त होईल त्या प्रमाणामध्ये तुरीच्या शेंगा जास्त लागलेल्या जातात. त्याच्यामुळे 2 वेळेस शेंडा मारला गेला पाहिजे. त्याचा
2: फुलांची संख्या वाढू शकते, शाखांची संख्या त्याच्यामुळे वाढू शकते. आता आणखी एक सर महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगा वाटतो की आपण बघतो आहोत, आपण सध्या प्राथमिक अवस्थेतील फवारणी करण्याच्या संदर्भात सांगतो आहोत, ही फवारणी करत असताना समजा जास्तीत जास्त आपण विचार करू तर रासायनिक फवारणी जे आपले शेतकरी बांधव करत असतात, दरवर्षी आपण बातम्या पण बघत असतो काही अपघात झालेले दिसतात किंवा त्याच्या माध्यमातून काही दुष्परिणाम शेतकऱ्यांच्या शरीरावर झालेले दिसतात, याच्या संदर्भात सर फवारणी करताना शक्यतो कोणती काळजी घेणं गरजेचं आहे?
3: हा, ही सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हे आहे. कारण आजकाल काय आहे की काही लोक एकरवर फवारणीला गुत्त घेतात आणि कमी वेळामध्ये जास्त कसं क्षेत्र होईल हे बघितलं जातं, पण हे करत असताना आपल्या आरोग्यावर त्या औषधाचा काय परिणाम होतो ह्याचा विचार कुणीही केला जात नाही. तर शेतकऱ्यांना एक सांगणं माझं असं आहे की ज्यावेळेस फवारणी चालू असेल त्यावेळेस वाऱ्याच्या दिशेने करावी, वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने करू नये. दुसरी गोष्ट, फवारणी चालू असताना तंबाखू, गुटखा, पान, सुपारी अशा गोष्टीचं कधी खाऊ नये. तिसरी गोष्ट अशी आहे की फवारणी चालू असताना तुमच्या नाकाला मास्क हा 100% असलाच पाहिजे. आणि दुसरी एक अजून काळजी घेण्याची महत्त्वाची आहे की तुमचं जे फवारणी करत असतानाचं जे द्रावण आहे ते तुमच्या अंगावर पडलं नाही पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला सेपरेट एक जसं की पावसात भिजू नये म्हणून रेनकोट आपण वापरतो त्या टाईपमध्ये एक आपल्याला ते हे करावं लागेल,
2: सुरक्षा आपल्याला त्याची
3: घ्यावी लागेल,
2: घ्यावी लागणार आहे किंवा त्याच्या पद्धतीची काळजी देखील.
3: आणि अशा पद्धतीने जर काळजी घेतली तर विषबाधा होणार नाही. आणि जरी विषबाधा आणि सगळ्यात महत्वाचं राहून गेलं फवारणी करताना उपाशीपोटी कधीही फवारणी करू नये. जर उपाशीपोटी फवारणी झाली तर औषधाचा इफेक्ट सर्वात जास्त आणि वेगात होतो, त्याच्यानंतर त्याला आपल्याला त्रास जास्त होतो, त्याच्यामुळं उपाशीपोटी कधीही फवारणी करू नये.
2: आणि मग आपल्या भागामध्ये असंही असतं की फवारणी करून लगेचच जेवण करण्याची सुद्धा आपल्याकडे एक पद्धत
3: लागले तर ते पूर्णपणे आंघोळ करावे, साबणाने आपल्याला हातपाय स्वच्छ धुवावेत आणि त्याच्यानंतरच मग पुन्हा जेवण करावं, अन्यथा थोडंसं
2: थांबून करावं. आणि हातमोज्यांचा सुद्धा वापर फवारणी करताना
3: केला पाहिजे,
2: करणं खूप गरजेचं आहे. लोकरे सर, या खरीपाच्या हंगामाच्या संदर्भात आपण या ठिकाणी चर्चा करतो आहोत. आता एकंदरीत पाहता हा जो आपला चालू खरीप हंगाम जो आहे तो यशस्वी करण्यासाठी आता एक महत्वाचा मुद्दा आणखी राहून गेला, ते म्हणजे अतिरिक्त पाणी जर कुठं होत असेल तो एक मुद्दा आणखी महत्वाचा आहे. बऱ्याच ठिकाणी काय होतं की सततच्या पावसामुळे अतिरिक्त पाणी सुद्धा आपल्या शेतामध्ये साचून राहतं. खरं तर पेरणी करतानाच आपण ते BBF यंत्राचा आणि बाकीचा सगळे विषय असतात, पण आता पेरणी वगैरे झालेली आहे, ज्या शेतकऱ्यांनी केली असेल तो पण विषय असणार आहे. पण हे अतिरिक्त पाणी जे आहे त्याच्या संदर्भात काय सांगतील, त्याचा कसा निचरा आपण करू शकतो किंवा आपल्या अतिरिक्त पाण्यापासून आपलं पीक कसं वाचवू शकतो?
3: याच्यामध्ये कसं आहे की ही आता अतिरिक्त जर पाणी झालेलं असेल आपल्याला माहीत असतं कुठल्या बाजूला लवण आहे, कुठं पाणी साचणार आहे, तर त्या गोष्टी आपण विचारात घेऊनच पेरणीची दिशा ठरवलेली असते. सर्वात महत्त्वाचं हे असतं, कारण ज्यावेळेस पाणी साठतं जास्तीचं पाणी असेल तर थोडं सायपण पद्धतीनं आपण काढून दिलं गेलं पाहिजे, कारण दुसऱ्याच्या शेतात तर आपल्याला काढता येणार नाही. कारण त्याच्या हे काढलं तर सर्वांनी एक यंत्रणा म्हणून एक पाठवण काढून देऊन त्याच्यातून पाणी आपल्याला काढून दिलं गेलं पाहिजे. दुसरी गोष्ट, पाणी साचू नये ह्यासाठी पेरणीच्या अगोदरच लेवलिंग करूनच आपण त्या पद्धतीने नियोजन केलं गेलं पाहिजे. मग असे एक माझा मुद्दा राहून गेला उडदा मुगाच्या संदर्भामध्ये की आपण एक महिन्याच्या आत काय काळजी घेतली पाहिजे. तर त्याच्यामध्ये कसं आहे,

0: दोन महिन्यांचं पण काही लोकांचं असेल तर हे आपल्या भागामध्ये आपण नेहमी बघितलेलं आहे. धाराशिवचं असेल इतर परिसरामध्ये फुलोरा अवस्था असेल किंवा शेंगा लागण्याची जी अवस्था असते अशा वेळेस एक मोठा ताण
1: पडतो.
0: हा गेल्या 5-6 वर्षा 10 वर्षापासूनचा इतिहास आपण बघतोय. मोठा ताण पडतो. यावर्षी होईल का नाही तो विषय वेगळा आहे, पण तसा ताण पडल्याचे अनेक आपण वर्ष पाहिलेले आहेत. या सगळ्या पिरियडच्या संदर्भात काय सांगता येईल?
1: नाही, यावर्षीचा सीझन मध्ये तर आपल्याला आता तर दिसत नाही तसा ताण पडेल म्हणून, कारण हवामान खात्याचे अंदाज तर सांगतात की जुलै आणि ऑगस्ट मध्ये चांगला पाऊस आहे. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला खंड पडत असतो त्यावेळेस तर पाऊस त्यांनी सांगितलेला आहे, त्याच्यामुळे तो विषय येत नाही. पण तरी पण जर यदा कदाचित तशी परिस्थिती निर्माण झालीच तर 13045 असेल, 0050 असेल, अशा विद्राव्य खताची जर फवारणी केली तर आपण त्यांचा ते ताण कमी करू शकतो.
0: तर एकंदरीत पाहता सर हा हंगाम आपल्याला शेवटपर्यंत कसा यशस्वी करता येईल?
1: नाही, ही जर आता जे सगळ्या गोष्टी झाल्या आपण ह्या गोष्टीचा जर चांगल्या पद्धतीनं आपण अवलोकन केलं आणि त्या आपल्या अंमलबजावणीमध्ये आणल्या तर मला वाटत नाही की आपला हंगामात काही अडचण येईल. पण जर ज्यावेळेस आता हवामान खात्यानं जे सांगितलेलं आहे की आपल्याला पाऊस जास्त आहे त्या पिरियडमध्ये त्या काळामध्ये सोयाबीनवरील शेंगावरील करपा या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यासाठी त्यावेळेला जर एखाद्या आंतरप्रवाही बुरशीनाशकाची जर फवारणी घेता आली तर आपल्याला ते जर नुकसान टाळू शकता येतं. आणि सर्वात महत्त्वाचं आपल्याला हे नगदी पीक बनलेलं आहे, त्याच्यामुळे जास्त काळजी ह्याचीच घेतली आहे.
0: बरोबर.
1: आपण फक्त काय करतो, शेतकरी फक्त आळीसाठी फवारणी करतो, रोगासाठी कधी फवारणी करत नाही. तर एक सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की शेवटची फवारणी तुम्ही ज्यावेळेस कीटकनाशकाची घेत असतात त्यावेळेस एक आंतरप्रवाही बुरशीनाशक त्याच्यामध्ये मिसळून फवारणी घ्या, जेणेकरून की नंतर आपल्याला जी काही करपा येणार आहे, शेंगावरील करपा असेल, पानावरील असेल, तर त्याला आपल्याला प्रतिबंध करता येईल.
0: तर हा अतिशय शेवटी जाता जाता एक महत्त्वाचा मुद्दा सरांनी सांगितलेला आहे. किडीच्या संदर्भात आपण जागरूक असतो, रोगाच्या संदर्भात सुद्धा आपण जागरूक होऊन एक रोग प्रतिबंधक एक आपण त्याच्यामध्ये आंतरप्रवाही औषधाची सुद्धा आपण एक त्याचा वापर त्या पिकाला वाचवण्यासाठी निश्चितपणे करू शकतो. तर श्रोते हो, आज आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून बीव्ही लोकरे सर, कृषी पर्यवेक्षक कळंब, यांनी खूप चांगल्या पद्धतीने आपल्या शेतकरी बांधवांना इथं मार्गदर्शन केलेलं आहे आपल्या चालू खरीप हंगामाच्या संदर्भामध्ये. तर श्रोते हो, अतिशय उत्तम प्रकारे लोकरे सरांनी या ठिकाणी आपलं मार्गदर्शन केलेलं आहे. या संदर्भात जर लोकरे सरांना आपल्याला आणखी काही शंका असतील, काही प्रश्न विचारायचे असतील तर त्यांचा मोबाईल क्रमांक आहे 94-23-81-67-84. पुन्हा एकदा सांगतो 94-23-816-784 या मोबाईल क्रमांकावर आपण लोकरे सरांशी संपर्क साधू शकता, अधिकची माहिती करून घेऊ शकता, किंवा फोन करण्यापेक्षा तुम्ही व्हॉट्सअपवर त्यांना मेसेज जर केला तर ते त्याद्वारे सुद्धा आपल्याला मार्गदर्शन करू शकतात. सर, आज आपण रेडिओ तिरणाच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या शेतकरी बांधवांना जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपला रेडिओ तिरणा 90.4 FM वतीनं आभारी आहे. धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 96 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.
1: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

0: चला निरोगी धाराशिव घडवूया. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त, तसेच महाराष्ट्राचे लाडके लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दिनांक 22 जुलै 2026 रोजी धाराशिव येथे भारतीय जनता पार्टी धाराशिवच्या वतीने भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या महाआरोग्य शिबिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव आणि तेरणा वैद्यकीय महाविद्यालय नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांवर मोफत तपासणी, सल्ला व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव. वेळ सकाळी 9 वाजल्यापासून. गरजू रुग्णांनी या महाआरोग्य शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा. आपल्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्र आणि शेजाऱ्यांनाही ही माहिती जरूर सांगा. चला निरोगी धाराशिव घडवूया. दिनांक 22 जुलै सकाळी 9 वाजता. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव. उपस्थित राहायला विसरू नका, असं आवाहन युवा नेते माननीय मल्हार पाटील, धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षा माननीय अर्चनाताई पाटील आणि माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे.
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.
0: आपली पसंत, आमची आवड. मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स BSc जनरल तसेच BCOM BA MSc कॉम्प्युटर सायन्स 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
0: विद्यापीठातील पहिले संगणकशास्त्र महाविद्यालय ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव मोबाईल 94 22 92 96 78 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.
1: नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज आणि मी आहे RJ प्रगती. घेऊन आली पुन्हा एकदा क्लासिक रेडिओ शो. मी कायमच म्हणते की क्लासिक रेडिओ शो म्हणजे जुन्या उत्तमोत्तम गाण्यांचा खजिना आहे आणि याच खजिन्यातून एक एक मोती आणि त्यांची मौल्यवान गाणी मी तुमच्या समोर सादर करत असते. अशाच एका खजिन्याच्या पेटीतला मौल्यवान दागिना ज्याचा आवाज आजही आपल्या गळ्यात ताईत आहे, असा आवाज म्हणजे अर्थात महाराष्ट्राचे लोकगायक प्रल्हाद शिंदे यांचा. ऐका सत्यनारायणाची कथा, पाऊले चालती पंढरीचे वाट, चल ग सखे पंढरीला, बाप्पा मोरिया रे, उर्जा येगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, अशी शेकडो भक्तिगीतं, भावगीते, कव्वाली, कोळी गीते गाऊन आपल्या गायकीचा त्यांनी वेगळाच ठसा उमटवलाय. आजही आपल्यासारख्या मराठी रसिकांच्या हृदयात त्यांचं गाणं घर करून आहे. आज महाराष्ट्राच्या याच लोकगायकाची गोष्ट आपण समजून घेणार आहेत. कुठे जन्मला हा आवाज, कुठे घेतलं त्यांनी शिक्षण आणि कसा झाला त्यांचा प्रवास, हे सारं काही समजून घेऊयात आजच्या क्लासिक रेडिओ शो मधून. RJ प्रगती आहे तुमच्यासोबत. सुरुवात करूया आजच्या आपल्या क्लासिक रेडिओ शोची.

वेलकम बॅक क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजी प्रगती आहे तुमच्या सोबत. आज आपण ऐकतोय 1980 दशकात आंबेडकर चळवळीचा काळ गाजवणारे खड्या आवाजाचे गायक अर्थात प्रल्हाद शिंदे यांची गाणी. प्रल्हाद शिंदे यांनी ऑलमोस्ट सगळ्या जॉनर्सची गाणी गायली आहेत. भक्तिगीते भीमगीते ही त्यांची विशेष प्रसिद्ध आहेत. इसवी सन 1933 साली अहमदनगर जिल्ह्यातल्या पिंपळगाव इथं त्यांचा जन्म झाला. घरी हालाकीची गरिबी होती. त्यांचे वडील कीर्तन करायचे, त्यामुळे लहानपणापासूनच गाण्याचे संस्कार त्यांच्यावर होत गेले. घरामध्ये सगळ्यात धाकटे ते होते आणि त्यांना दोन मोठे भाऊ होते. त्यांचे वडील मिळेल तिथे कीर्तन करायचे. घरची गरिबी असल्यानं आत्ताच्या काळात जसं आपण स्ट्रीट सिंगिंग म्हणतो ना, तशी ही तेव्हाची लोककला होती. तिथं लोकसंगीत गायलं जायचं. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींवरती भाष्य करणारी गाणी, गोंधळ, भारूड, पोवाडा, वीरगीतं अशी या ठिकाणी गायली जायची. त्यामुळं त्यांची गाण्याची सुरुवात कुठून झाली तर ती घरातूनच झाली, कीर्तनातून झाली, भजनातून झाली. आई वडिलांसोबत तालाचा धरलेला हा टेका त्यांनी आयुष्यभर जोपासला. त्यांच्या तरुणपणी त्यांनी तबला वाजवायला सुरुवात केली आणि नंतर काही मैफिलींना साथ संगतही केली. अशातच इस्माईल आझाद यांच्या ग्रुपमध्ये त्यांनी तबला वादकाचं काम केलं आणि त्यातूनच त्यांना पुढे चान्स मिळाला हैदर की तलवार या गाण्यासाठी. पण मग पुढे काय झालं, पहिला ब्रेक कुठे मिळाला आणि कुठल्या गाण्यानं त्यांना स्वतःच्या आवाजाची ओळख करून दिली आणि ही ओळख पुढे महाराष्ट्राला झाली हे सांगणारे थोड्याच वेळात क्लासिक रेडिओ शो मधून येत आहे पुढचं गाणं तुमच्या भेटीला.

0: क्या बात है, नाम विठ्ठल विठ्ठल घेऊ हे गाणं आपण आत्ताच ऐकलं. मधुकर पाठक यांचं संगीत, नरेंद्र जाधव यांचे शब्द आणि आवाज अर्थात प्रल्हाद शिंदे यांचा. प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजामुळे विठू माऊलीकडे जाणाऱ्या अनेक वारकऱ्यांचा प्रवास हा त्यांच्या गाण्यानं सुखकर झालाय असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे अगदी काळजाला भिडणारा आवाज असतो ना आपल्या मातीतला, जो आवाज दुसरीकडे शोधूनही सापडणार नाही, असा दैवी आवाज ते घेऊनच जन्माला आले होते. कदाचित म्हणूनच त्यांचं गाणं भंडार रुपयासारखं खणखणीत वाजतं. आणि फक्त भावगीतं भक्तिगीतं नाही, साधी उडत्या चालीची सोपी गाणी, ठेकत धरायला लावणारी गाणी, तुम्हाला उठून नाचायला लावणारी गाणी सुद्धा त्यांनी तितकीच कमाल गायली आहेत. असंच एक कमाल धमाल गाणं येतं तुमच्या भेटीला क्लासिक रेडिओ शो मधून, ऐकूयात.
1: गणपती बाप्पा मंगल मूर्ती आला रे आला.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोअरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा. क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत, आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. मगाशीच मी त्यांच्या प्रवासाबद्दल सांगत होते की घरातच गाण्याची सुरुवात झाली. आई वडील कीर्तन करणारे असल्यामुळं त्यांच्याबरोबर गावोगावी भटकत पायी चालत गाण्याचा ठेका त्यांनी जो जोपासला तो अखेरपर्यंत. पण त्यांना पहिला ब्रेक मिळाला तो कुठे आणि कसा, तर HMV कंपनीमध्ये भक्तिगीतांचा एक अल्बम तयार होत होता ज्यामध्ये 4 भक्तिगीतं होती. या अल्बममध्ये त्यांची एंट्री झाली आणि संपूर्ण महाराष्ट्राला त्यांच्या आवाजाची ओळख झाली. त्यांनी या कंपनीसाठी काही कव्वाल्या सुद्धा गायल्या आणि तिथूनच त्यांचा प्रवास चालू झाला. मी मगाशीच सांगितलं तसं अनेक जॉनर्सची गाणी त्यांनी लीलया गायली आहेत. पण तुमच्या एक लक्षात आलं असेल, शिंदे कुटुंबियावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुद्धांची विचारसरणी याचा प्रचंड प्रभाव होता, आणि म्हणूनच प्रल्हाद शिंदे यांचा पहाडी आवाज पण तरीही गोड आवाज दलित चळवळीतही क्रांतीची प्रेरणा देणारा ठरला. आणि म्हणूनच त्यांच्या गाण्यातून त्यांनी त्यांची तत्वे, त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. क्लासिक रेडिओ शो मधून येते पुढचं गाणं तुमच्या भेटीला.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोअरवरून. टाईप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा. क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्यासोबत, आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. जरी संकटाची काळ रात्र होती तरी भीमराया तुझी साथ होती, हे अप्रतिम गाणं आपण आत्ताच ऐकलं. मगाशीच मी सांगितलं प्रल्हाद शिंदे यांचा आवाज दलित चळवळीतही क्रांतीची प्रेरणा देणारा ठरला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील जी अनेक गाणी त्यांनी गायली त्यातलं हे गाणं प्रचंड लोकप्रिय ठरलं. अशा गाण्यासारखं गाणं आजही दलित चळवळीत झालं नाही असं अनेक अनुयायी म्हणताना आपल्याला दिसतील. संपूर्ण महाराष्ट्रभर आंबेडकरी चळवळ गतिमान करण्यासाठी अनेक बुद्धभीम गीते त्यांनी गायली आहेत. आपल्या आवाजाचा वापर केवळ स्वहितासाठी न करता सामाजिक कार्यासाठी आणि क्रांतीची एक चळवळ निर्माण करण्यासाठी पुढे नेण्यासाठी त्यांनी त्यांचा आवाज निरपेक्षपणे दिलाय. क्लासिक रेडिओ शो मधून येते पुढचं गाणं तुमच्या भेटीला, ऐकूयात.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजी प्रगती आहे तुमच्या सोबत. लोकांमध्ये आजही गणेश उत्सवात बॉलिवूड पेक्षा मराठी गाणी कुठली वाजत असतील तर ती असतात प्रल्हाद शिंदे यांची. प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजानं लोकसंगीत घराघरात पोहोचवलं आणि त्यांच्यामुळेच अशी गाणी लोकांच्या मनात आजही घर करून राहिली आहेत. आजही आत्ता आपण ऐकतोय आणि त्यांच्या चाली शब्द आजही आपल्या ओठावर आहेत. गणपतीची विसर्जनाची मिरवणूक असो, घरातलं लग्न असो किंवा मग विठुरायाच्या दर्शनासाठी वारीला जाणं असो, आपल्या प्लेलिस्ट वरती प्रल्हाद शिंदे यांचं एखादं गाणं तरी असतंच. गायक प्रल्हाद शिंदे यांचं दलित चळवळीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी भीमराया तुझी साथ होती हे गाणं आपण मगाशीच ऐकलं, जे की प्रचंड लोकप्रिय आहे. तर दुसरीकडे पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन होणाऱ्या वारकऱ्यांसाठी पाऊलेच

आजच्या आपल्या शो मधील सगळी गाणी तुम्ही ऐकू शकता रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. लोकसंगीत ज्यांनी जनमानसापर्यंत त्यांच्या आवाजातून पोहोचवलं, दलित चळवळी ज्यांच्या आवाजानं अनेकांना क्रांतीची प्रेरणा दिली, पंढरीची वारी असो किंवा बाप्पाची भक्ती ज्यांच्या आवाजानं सहज शक्य झालं बॉलिवूडपेक्षाही जास्त मराठी गाणी डॉल्बी आणि स्पीकरवरती वाजली, त्यांच्या आवाजातून त्यांची गाणी आपल्याला स्फूर्ती देत आहेत ही खरंच कमालीची गोष्ट वाटते. त्या काळी फेसबुक नव्हतं, वेगवेगळे ॲप्स नव्हते. स्वतःचंच गाणं मार्केटिंग करून लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्या काळी काही साधनं फारशी अवेलेबल नव्हती. पण ज्यांचा आवाज एवढंच एक साधन ज्यांना पुरेसं होतं असे प्रल्हाद शिंदे. अशा या मराठी मातीतल्या कलाकाराला प्रल्हाद शिंदे यांना रेडिओ तेरणाकडून मानाचा मुजरा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोरवरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपण आज इथेच थांबतोय. तुम्ही आता आम्हाला व्हॉट्सअप करू शकता. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900. तर नक्की सांगा हा शो तुम्हाला कसा वाटला. पुन्हा भेटूयात नव्या भागात. तोपर्यंत मी आरजी प्रगती इथेच थांबते. तुम्ही ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: चला निरोगी धाराशिव घडवूया. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त, तसेच महाराष्ट्राचे लाडके लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त बुधवार दिनांक 22 जुलै 2026 रोजी धाराशिव येथे भारतीय जनता पार्टी धाराशिवच्या वतीने भव्य महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या महाआरोग्य शिबिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव आणि तेरणा वैद्यकीय महाविद्यालय नेरूळ यांच्या संयुक्त विद्यमाने तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांवर मोफत तपासणी, सल्ला व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव. वेळ सकाळी 9 वाजल्यापासून. गरजू रुग्णांनी या महाआरोग्य शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा. आपल्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्र आणि शेजाऱ्यांनाही ही माहिती जरूर सांगा. चला निरोगी धाराशिव घडवूया. दिनांक 22 जुलै सकाळी 9 वाजता. स्थळ श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल धाराशिव. उपस्थित राहायला विसरू नका, असं आवाहन युवा नेते माननीय मल्हार पाटील, धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षा माननीय अर्चनाताई पाटील आणि माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे.
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82-75-92-59-00.
0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.
2: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, आजच्या आपल्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. श्रोतेहो, आजच्या आपल्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक यादगार चित्रपट पाहिलेले आहेत. याच मालिकेत 1984 साली प्रदर्शित झालेला चित्रपट होता अमिताभ बच्चन अभिनीत शराबी. त्या काळामध्ये लोकप्रियतेचे सर्वच आकडे शराबीनं मोडीत काढले. दिग्दर्शक प्रकाश मेहरा आणि अमिताभ बच्चन यांच्यामधील हा 6वा सुपरहिट चित्रपट होता. अमिताभ बच्चन यांची कमालीची लोकप्रियता आणि शराबी या चित्रपटाची पडद्यावरील मांडणी आणि दिग्दर्शन यामुळे 1984 साली हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय झाला आणि तो आजही लोकांच्या स्मरणामध्ये आहे. तेव्हा आज आपण आनंद घेणार आहोत शराबी या 1984 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

श्रोते हो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात शराबी या चित्रपटातील सुपरहिट गीत आपण ऐकत आहात. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

श्रुतहो शराबी या चित्रपटाच्या कथेचा सारांश आता आपण बघणार आहोत. अमरनाथ हे प्रसिद्ध व्यापारी आहेत. त्यांना एक विकी नावाचा मुलगा आहे, ज्या मुलासाठी त्यांनी कधीच वेळ दिलेला नसतो. त्यामुळे विकी स्वतःला नशेच्या कैफात बुडवून घेतो आणि याच कालावधीमध्ये तो मीना नावाच्या मुलीच्या प्रेमात देखील पडतो आणि शेवटी तो आपल्या सर्व वाईट व्यसनांपासून दूर जातो आणि आपल्या वडिलांना देखील मदत करतो. त्याचबरोबर समाजातील ज्या चांगल्या प्रवृत्ती आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात तो मदत करण्याचा प्रयत्न करतो आणि समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण करतो. कथेचा सारांश थोडासा असा असला तरी त्या काळातील प्रकाश मेहरा यांचं दिग्दर्शन असेल, पटकथेची मांडणी असेल, या माध्यमातून शराबीनं सर्वांचीच मनं जिंकली. आणि आपण कथेचा आणि पटकथेचा जर विचार केला त्यापेक्षाही अमिताभ बच्चन यांचं स्टारडम जे होतं त्याच्यामुळं हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आणखीनच कमालीचा लोकप्रिय झाला. तेव्हा आज आपण आनंद घेतोय शराबी या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

श्रोतेहो शराबी या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत दिसून आले अमिताभ बच्चन, जयाप्रदा, ओम प्रकाश, प्राण, भारतभूषण, चंद्रशेखर, आशालता, सत्येंद्र कपूर, सुरेश ओबेराय, दीपक पाराशर आणि मुकरी. आता या चित्रपटाच्या ज्या पटकथा असतील त्याच्या संदर्भात आपण बोललेलो आहोत, परंतु या चित्रपटातील डायलॉग देखील कमालीचे लोकप्रिय झाले. त्याच्यामध्ये मुछे हो तू नथुलाल जैसी, याचबरोबर इतर डायलॉग देखील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. या चित्रपटाच्या माध्यमातून अमिताभ बच्चन यांच्या फिल्मी करिअरचा जो ग्राफ होता तो आणखी आपल्याला वृद्धिंगत झालेला दिसून आला. त्याचबरोबर या चित्रपटाच्या माध्यमातून जयाप्रदा हिने देखील हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आपलं स्थान बळकट केलं. फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये सत्येंद्र पाल यांना सर्वश्रेष्ठ फिल्म पुरस्कार, प्रकाश मेहरा यांना सर्वोत्तम दिग्दर्शक, अमिताभ बच्चन यांना सर्वश्रेष्ठ अभिनेता पुरस्कार, हे सर्व पुरस्कार यांना नॉमिनेट करण्यात आले. परंतु या चित्रपटाच्या माध्यमातून तसेच सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीच्या पुरस्कारानं जयाप्रदा हिलाही नामांकित करण्यात आलं होतं. एकंदरीतच पाहता 1984 काळ असेल आणि त्या काळातील जी परिस्थिती असेल त्या सर्व परिस्थितीच्या माध्यमातून शराबीचं जे यश आहे ते खरंच प्रेक्षकांना भावलेलं होतं. तेव्हा आज आपण आनंद घेतोय शराबी या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

श्रोते हो, शराबी या चित्रपटातील सुपरहिट गीतं आपण ऐकत आहात. श्रोते हो, प्रकाश मेहरा यांचं दिग्दर्शनाच्या संदर्भात आपण बोललेलो आहोत, पण प्रकाश मेहरा यांनी शराबीच्या माध्यमातून बप्पी दाना जी संधी दिली आणि बप्पी दानी त्या संधीचं कसं सोनं केलं हा देखील एक मोठा विषय आपल्यासमोर असणार आहे. कारण या चित्रपटाच्या माध्यमातून बप्पी लहिरी यांनी जे संगीत दिलं त्यांना त्याच्यासाठी फिल्मफेअरमध्ये सर्वश्रेष्ठ संगीतकाराचा पुरस्कार देण्यात आला. जो की बप्पी लहिरी यांचं संगीतातील स्ट्रगल आपल्या सर्वांनाच माहिती आहे, परंतु शराबीच्या माध्यमातून त्यांच्या कलेचं चीज झालेलं आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. याचबरोबर मंजिले अपनी जगह है या गाण्यासाठी किशोरदांना सर्वश्रेष्ठ पार्श्वगायनाचा पुरस्कार देखील त्यावेळेस देण्यात आला होता. याचबरोबर इंतहा हो गई या गीतासाठी किशोर कुमार, लोक कहते या गीतासाठी किशोर कुमार आणि मंजिले अपनी जगह है यासाठी अंजान या गीतकारांना देखील फिल्मफेअरनं पुन्हा एकदा नामांकित केलं होतं. तेव्हा सर्वच बाबतीत हा चित्रपट आपणास सर्वश्रेष्ठ दिसून येतो. या चित्रपटाच्या माध्यमातून आणखी एक महत्त्वाचा विषय जर आपल्याला सांगायचा असेल तर संगीतामधील जे वेगवेगळे प्रयोग त्या काळी करण्यात आले या चित्रपटाच्या माध्यमातून ते सगळेच प्रयोग आपल्याला दिसून आले. उडत्या चालीची गाणी असतील, भावविवश करणारी गाणी असतील, त्याचबरोबर एक सिच्युएशन पुढे घेऊन जाणारं जे संगीत असतं ते बप्पी दानी तयार केलं आणि ते लोकांना खूप आवडलं. तेव्हा आज आपण आनंद घेतोय शराबी या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

0: श्रोते हो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात शराबी या चित्रपटातील सुपरहिट गीत आपण ऐकत आहात. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच रेडिओ .coeusmanabad.ac.in वेबसाइट

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

शोखियों में घोला जाए फूलों का शबाब, उसमें फिर

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.
4: कह दूं तुम्हें
5: हाँ
4: या चुप रहूं
5: ना,
4: दिल में मेरे आज क्या है,
5: क्या है,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवत हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा.
1: कह दूं तुम्हें
2: हाँ
1: या चुप रहूं
2: ना,

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात. माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या मनातील आवाज जो उतरतो थेट आपल्या हृदयात, माहिती ज्ञानाची खात्री, आपल्या मनोरंजनाचा हक्काचा खजिना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

बुजुर्गों ने

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,